ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती

मा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगलध्वनी श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्तशरणाष्टकम दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो ऐकूया पारंपरिक दत्ताची आरती. गायली आहे आर एन पराडकर यांनी.

श्रोतेहो आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज गुरुवार, आषाढ शुद्ध द्वितीया, अर्थात 16 जुलै 2026.

आजचं नक्षत्र आहे आश्लेषा नक्षत्र. आज पुरी इथे श्री जगन्नाथ यात्रा आहे. कर्क संक्रांती आज रात्री 11:38 आहे. संक्रांती पुण्यकाळ सूर्योदयापासून ते संध्याकाळी 7:17 आहे. पुणे इथले गुरुवर्य मामा देशपांडे यांची आज जयंती आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज लोणंदहून तरडगावला प्रस्थान करत आहे. या दरम्यान चांदोबाचा लिंब इथे पहिलं उभं रिंगण होत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीहून सणसर मुक्कामी जाणार आहे. मध्ये मोतीबाग, पिंपळी ग्रेप लिमटेक, काटेवाडी तसंच भवानीनगर साखर कारखाना इथे मुक्काम होणार आहेत. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं अभंगरूपी सुविचारधन. जनाला उपदेश करताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणते, या पिकलिया अमृताची गोडी केवी जाणती इतर जन, वाचा बोली जे सेविता निवे प्राणुगे माये. सुखाचा साचा केवी बोली जे जिवाते केवी सुई जे, अमृत कराचे रश्मी चकोर सेविती ते सुख कोण कैसे बोली जे रया, बापर खुमा देवी वरू विठ्ठलू भेटलिया ते सुख कोण कैसे सांगी जे रया. याचा अर्थ असा, ह्या परमार्थ अमृताच्या पिकलेल्या रसाची गोडी काय वर्णावी ते इतर लोक कशी जाणतील, पण ती अधिकारी मुखातून ऐकली तर प्राणाची यातायात निवते. हा सुखाचा विचार अनाधिकाऱ्याला कोण सांगेल. चंद्रकिरणातून पाझरणारं अमृत चकोर पितात ते त्यांचा अनुभव कसा काय सांगू शकतील. तसंच ते माझे पिता आणि रखुमाईचे पती श्री विठ्ठलाच्या दर्शनामृताचं आहे, त्यांच्या दर्शनाचं सुख मी कसं सांगू शकेन, असं माऊली म्हणतात. जय जय रामकृष्ण हरी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया सुरेश भट यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 16 जुलै. गुरु आज्ञापालनाशिवाय दुसरं कर्तव्यच उरलं नाही. परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. आपल्या गुरूंनी जो राजमार्ग दाखवला त्यानेच जावं. मध्येच दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधीच गाठायचा नाही. एका वैद्याचं औषध सोडून दुसऱ्याचं घेतलं तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली. तरीही मी माझ्या माणसाला सोडित नाही ही गोष्ट निराळी. ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटलं त्या दिवशीच सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपवून तुम्ही मोकळे झालात. गुरु आज्ञापालनाशिवाय तुम्हाला दुसरं कर्तव्यच उरलं नाही. पण तुम्हाला असं वाटतं कुठे? विष हे आमटीत घातलं काय किंवा भाजीत घातलं काय, दोन्ही त्याज्यच. त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय किंवा पारमार्थिक साधनात असला काय, दोन्ही त्याज्यच. मी कोण हे आधी जाणलं पाहिजे. परमात्मा कोण ते मग आपोआपच कळतं. दोघांचंही स्वरूप एकच आहे, म्हणजे दोघेही एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे आणि तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे. म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे. कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तदाकार व्हावं लागतं. त्याखेरीज जाणणंच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपणही नको का परमात्मा स्वरूप व्हायला? यालाच साधू होऊन साधूस ओळखणं किंवा शिवो भूत्वा शिवम यजेत असं म्हणतात. आता कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश असे संस्कार पाहिजेत. ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्याघात रूपाने उद्भूत होतात. नंतर त्या वस्तूचं ज्ञान होतं. म्हणून परमात्मस्वरूपाला विरोधी असे सर्व संस्कार घालवून आपण आपलं अंतःकरण पोषक संस्कारांनी युक्त केलं पाहिजे. जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो तर आपल्याला जगात पाप दिसणंच शक्य नाही. देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल. पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वच्या सर्व मिळतो. म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे. आपण भगवंताच्या नामात राहिलं पाहिजे. त्यातच जीवनातलं सर्व सुख सामावलेलं आहे. याहून दुसरं काय मिळवायचं? मी सुखाचा शोध केला आणि ते मला सापडलं म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन. तो मार्ग म्हणजे भगवंताचं अनुसंधान होय. मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्ही समाधानी रहा. जे मी सुरुवातीला सांगितलं तेच मी शेवटी सांगतो. तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचं नाम पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. याहून दुसरं काय मिळवायचं? आपल्याकडून होईल तेवढं नाम घ्यावं. न होईल त्याचा राम कैवारी आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

संगीतकार आशिष केसकर यांनी संगीतबद्ध केलेला, समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग ऐकूया. स्वर अद्वैत केसकर.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित छोटा गंधर्व यांचा.

श्रोतेहो आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर अनुराधा मराठे आणि सहकारी.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलास बुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत मो. ग. रांगणेकर यांची गीतरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना भोळे यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ गावात कुठेही हिंडत राहायचे, कुठेही बसायचे। त्यांना राजाचा राजवाडा काय आणि एखाद्या भक्ताची चंद्रमौळी झोपडी काय, दोन्ही सारखंच वाटायचं। स्वामी समर्थांची स्वारी एके दिवशी सकाळीच राजवाड्यात आली। देवघरात देवाच्या पूजेची तयारी चालू होती। स्वामींना पाहून राजेसाहेब उठले, स्वामींच्या पाया पडले। स्वामींना घेऊन राजेसाहेब देवघरासमोरच्या प्रशस्त झोपाळ्याशी आले आणि म्हणाले, स्वामी आपण झोपाळ्यावर बसा, तोवर मी देवपूजा आटपतो। प्रत्यक्ष भगवंत घरी आला आहे तर आपण त्याचीच पूजा करावी हे काही राजेसाहेबांच्या लक्षात आलं नाही। स्वामी निवांतपणे झोपाळ्यावर झोके घेत बसले। राजेसाहेबांचा एक ब्राह्मण सेवक तिथे गंध उगाळत बसला होता। गंध तर खूप उगाळून झालं होतं, तरीही त्याचं गंध उगाळणं चालूच होतं। इतक्यात काय झालं तर एक उंदीर तिथे कडमडू लागला। राजेसाहेबांच्या देवपूजेत व्यत्यय येऊ लागला। म्हणून सेवकाने काय केलं तर हातातलं चंदनाचं खोड उंदराच्या दिशेने बरोबर भिरकावलं। उंदराला खोड लागलं आणि उंदीर तात्काळ गतप्राण झाला। आश्चर्य म्हणजे खोडाला उगाळलेल्या चंदनाचा जो लेप लागला होता तो उंदराला लागला। स्वामी ही गंमत पाहत होते। राजाने त्या मेलेल्या उंदराकडे पाहिलं आणि एका सेवकाला तो मेलेला उंदीर बाहेर नेऊन टाकायला सांगितलं। सेवकाने उंदराला उचललं आणि तो जायला निघाला। तेव्हा स्वामींनी सेवकाला सांगितलं, अरे तो उंदीर इकडे आण। सेवकाने तो उंदीर स्वामींजवळ ठेवला। राजा पाहू लागला। स्वामी म्हणाले, उंदरा तुला लागला आहे काय रे? असं म्हणत स्वामींनी उंदरावरून हात फिरवला तो काय आश्चर्य। उंदराने स्वामींकडे पाहिलं, पाठीमागच्या दोन पायांवर तो उभा राहिला, पुढचे दोन पाय नमस्कारासारखे जुळवले, डोकं खाली टेकवलं आणि तुरू तुरू स्वामीं पुढून निघून गेला। राजाला हा स्वामींचा चमत्कार पाहून मोठं आश्चर्य वाटलं। स्वामी म्हणाले, तू आता गणपतीची पूजा करतो आहेस, उंदीर हे गणपतीचं वाहन आहे हे तुझ्या लक्षात कसं येत नाही? राजाला अपराध्यासारखं वाटलं। समोर भगवंत बसला आहे ह्याची राजाला जाणीव झाली आणि राजा शर्मिंदा झाला। स्वामींच्या अवतारी स्वरूपाची त्याला तात्काळ कल्पना आली। त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, नाम हेच भगवंताचं स्वरूप आहे हे लक्षात ठेवून संपूर्ण आयुष्य फक्त नामसाधनेत घालवा। देवपूजेपेक्षा नामसाधना अधिक सोपी आणि प्रभावी आहे, कारण नामातच भगवंत दडलेला आहे। नाम जेवढं वाढत जातं तसतसा भगवंत तुमच्या समोर प्रकट होत जातो, साकार होत जातो। आणखी एक सांगतो, भगवंताला भेटायची जेव्हा जेव्हा उत्कट इच्छा होईल तेव्हा संतांना शरण जा।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो ऐकूया पारंपरिक दत्ताची आरती. गायली आहे आर एन पराडकर यांनी.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत वेदांमधील वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आता ऐकूया वेद आणि वेदातील विज्ञान या विषयावर महर्षी डॉक्टर प. व्ही. भरतक यांचं व्याख्यान.
1: ज्ञानासाठी आतुर झालेले श्रोते हो, आजचा विषय वेद असा मी घेतलेला आहे. वेदाबद्दल अपसमजुती खूप आहेत, प्रत्यक्ष ज्ञान मात्र फार थोड्या लोकांना असतं. वेदात सर्व काही आहे असं म्हणणारे असतात, पण वेद हे अपौरुषी आहेत, म्हणजे साक्षात ईश्वराने दिले असं मानणारेही बरेच लोक असतात. वेदांचा अभ्यास केला की कळतं की वेद हे ईश्वराने लिहून दिले की पुस्तकरूपाने दिले असं म्हणणं हा वेडेपणा आहे. वेद याचा अर्थ नक्की समजून घेतला पाहिजे. वेद याचा अर्थ ज्ञान, आणि ज्ञान हे असं खरोखरच ईश्वरदत्तच असतं. कुणीही माणूस नवीन ज्ञान निर्माण करू शकत नाही. ईश्वर जी प्रेरणा देतो त्याप्रमाणे तो ज्ञान संकलन करतो. निसर्गात सगळीकडे ज्ञानच ज्ञान भरलेलं आहे, आणि म्हणूनच उपनिषदांनी प्रज्ञानम ब्रह्म असं विधान केलेलं आहे. वेदांचा अंतिम काळ म्हणजे उपनिषद, म्हणून त्याला वेदांत म्हणतात. पण वेद याचा अर्थच ज्ञान आहे, पण हेच कोणाला समजत नाही. वेद म्हणजे नुसते चार ग्रंथ नव्हेत, तर त्या ग्रंथापलीकडे असलेलं सुद्धा काही आहे. आता वेद अपौरुषेय म्हणतात हे कसं चुकीचं आहे सांग. अपौरुषेय हा शब्द वापरताना कुणी पुरुषांनी निर्माण केलं नाही असं अशा अर्थाने लोक अर्थ समजतात, पण असा त्याचा अर्थ नाही. पुरुष याचा अर्थ माणसातला नर असा नाही हे स्पष्ट सांगतो. पुरुष हा शब्द जो वेदामध्ये किंवा उपनिषदात आलेला आहे तो ईश्वर या अर्थीच आलेला आहे, आणि हा अर्थ न कळता वेद हे अपौरुषेय म्हणणं हा वेडेपणा आहे. आणि म्हणून स्पष्ट सांगतो की वेद अपौरुषेय नाहीत, ते ऋषींनी निर्माण केलेले आहेत. अनेक पिढ्या, अनेक सहस्र वर्ष ज्ञान मिळवण्याचं काम चालू होतं. जे जे ज्ञान प्राप्त झालं ते त्या ऋषींनी एकेका मंत्रामध्ये किंवा एकेका सूक्तामध्ये लिहून ठेवलं. लिहून ठेवलं हे मुद्दा म्हणतोय, कारण अगदी प्राचीन काळापासून वेदापासून लिहिण्याची कला हिंदुस्थानात होती. आता हिंदुस्थान हा शब्द मुद्दाम वापरतो, का आज जो आपण हिंदुस्थान म्हणून समजतो त्याच देशात वेद उत्पन्न झालेले आहेत. लोकमान्य टिळकांनी वेद हे उत्तर ध्रुवीय प्रदेशात निर्माण झाले असं म्हटलंय, पण ते पूर्ण चुकीचं विधान आहे. वेद उत्तर ध्रुवीय प्रदेशात निर्माण झालेले नाहीत, हिंदुस्थानातच झालेत. याचं कारण असं की वेदांमध्ये सहा ऋतू स्पष्टपणे सांगितलेले आहेत. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर हे सहा ऋतू. हे सहा ऋतू उत्तर ध्रुवीय प्रदेशामध्ये कधीही नसतात. तिथे केवळ दोनच ऋतू, म्हणजे एक दिवस आणि एक रात्र, असं वर्षभर चालतं. मी सहा महिन्याची रात्र, सहा महिन्याचा दिवस, म्हणून लोकमान्य टिळक चुकले हे मी ठामपणे सांगतो. आणखीन दुसरी महत्वाची गोष्ट, वेदामध्ये वशिंड असलेली गाय, म्हैस, हत्ती, सिंह, वाघ आणि गेंडा यांची वर्णनं केलेली आहेत, आणि हे सगळे प्राणी एका देशात असणारा एकमेव देश या जगाच्या पाठीवर आहे, तो म्हणजे हिंदुस्थान. हिंदुस्थानातून तुम्ही गिरच्या पश्चिमेला गेलात तर तुम्हाला सिंह आढळतात, पूर्वेकडे गेलात तर वाघ आढळतात. पण पूर्वेकडे सिंह नसतात आणि पश्चिमेकडे वाघ नसतात. हे दोन्ही एकत्र असणारा एकमेव देश म्हणजे हिंदुस्थान. वशिंड असलेली गाय आणि म्हैस केवळ हिंदुस्थानात आहेत, बाहेर नाहीत. आणि म्हणून मी ठामपणे म्हणतो की वेदांची निर्मिती हिंदुस्थानातच झालेली आहे, आणि ती केव्हा, अगदी प्राचीन काळी. नक्षत्रांचा आणि खगोलशास्त्राचा अभ्यास केल्यावर हे स्पष्ट होतं की वेदांची अगदी प्राचीनतम ऋचा मला सापडलेली, असं म्हणेन मी, 23,720 वर्ष इसवी सन पूर्व इतकी प्राचीन आहे. 23,720 वर्ष इसवी सन पूर्व हा त्याचा काळ येतो. अशा दोन ऋचा आहेत, एक ऋग्वेदात आहे आणि एक यजुर्वेदात. यजुर्वेद म्हणजे कृष्ण यजुर्वेद, आणि त्याच्यावरून हा काळ निश्चित करता येतो. का निश्चित करता येतो काळ? याचं कारण असं आहे की कालमापन शास्त्र वेदांनी हिंदुस्थानात निर्माण केलेलं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज कुणाला आपलं वैदिक कालमापन पद्धतीच माहीत नाही. आपण सगळे इंग्रजी कॅलेंडर वापरतो, पण इंग्लिश कॅलेंडर हे आपण समजतो इतकं चांगलं नाही. एक उदाहरण सांगतो, तुम्ही जर समुद्रकाठी गेला असाल तर भरती समुद्राला केव्हा येणार हे इंग्लिश कॅलेंडरवरून सांगता येत नाही. तुम्हाला तिथी कळली की भरतीची वेळ लगेच कळते. आत्ताच विषय निघाला म्हणून त्याचं उदाहरण सांगून टाकतो. तिथी जी असते त्याची 3/4 घ्यायची आणि त्यामध्ये तिथीच्या 3/4 मिनिटं मिळवायची, ती वेळ भरतीची असते. मी आता संध्याकाळी समजा आज अष्टमी तिथी आहे, 8 आकडा आहे, 8 3/4 म्हणजे 6 आणि 8 3 24 म्हणजे 24, 6:24 भरती येते. मग कोणाचं कालमापन शास्त्र चांगलं? हिंदुस्थानचं. पण आम्हालाच ते समजत नाही. आम्ही परकीय नेते म्हणतात ते आत्मसात करतो, म्हणजेच परप्रत्यय नेय बुद्धी झालेलो आहोत म्हणून हे सगळं झालं. स्वाभिमानच आमचा राहिलेला नाही आणि हे इंग्रजांनी जाणीवपूर्वक केलं आणि आमचे विद्वान त्याला बळी पडले म्हणून हा सगळा घात झालेला आहे. आता हे कालमापन शास्त्र कसं निर्माण झालं वेदात? आम्हाला खात्री आहे की खगोलशास्त्राच्या आधारानेच हे कालमापन शास्त्र निर्माण केलेलं आहे. आता लोक म्हणतात खगोलशास्त्र हे ग्रीकांनी किंवा अरबांनी निर्माण केलं. त्याला मी मूलभूत आक्षेप घेतो की अरबांनी म्हणजे मुसलमान देशांनी जर खगोलशास्त्र निर्माण केलं असतं तर आणि त्यांनी जर ते प्रगत केलं असतं तर आज सुद्धा ईद केव्हा याच्यावरून वाद निर्माण झाला नसता. त्यांना ईद केव्हा ठरवताच येत नाही. तो काजी जेव्हा सांगेल तेव्हा ईद यांची, द्वितीया केव्हा लागते हे गणिताने हिंदू लोक काढतात, 2-2 वर्ष आधी काढलेलं असतं. भाऊबीज केव्हा, तारखेसकट 2 वर्ष आधी काढलेलं असतं, 1 वर्ष आधी पंचांग छापून हातामध्ये असतं. इतकं अचूक गणित हिंदुस्थानपाशी आहे. पण हे आम्ही समजून घेत नाही कसं केलं हे ऋग्वेदामध्ये किंवा यजुर्वेदामध्ये. त्यावेळी हा एकूणच देश शेतीप्रधान होता, ती शेती सगळी पावसावर अवलंबून होती आणि म्हणून पाऊस केव्हा पडेल हे शोधण्यासाठी त्यांनी हा सगळा खटाटोप केला. पाऊस केव्हा पडेल असा प्रश्न आला की साहजिकच मनुष्य आकाशाकडे बघतो, कारण आकाशात ढग येतात आणि आकाशातूनच पाण्याचा वर्षा होतो, म्हणून आकाशाकडे बघायचं. मग तिथून जर पाऊस येतो तर आकाशातच काहीतरी योजना असली पाहिजे असं या ऋषींच्या मनात आलं की त्यावेळच्या लोकांच्या मनात आलं आणि आकाशाचा अभ्यास चालू केला. अगदी या खगोलशास्त्राचा इतिहास सुद्धा आपल्याला ऋग्वेदात सापडतो. त्यात अगदी सुरुवातीला म्हटलंय की हे जे आकाश आहे हा मोठा घुमट आहे, पण काही त्याला स्तंभ नाही, आधार द्यायला खांब नाहीये, हा कसा आधांतरी राहिला? हा प्रश्न त्यांनी केलाय ऋषींनी. म्हणजेच त्यावेळी खांब वापरून काहीतरी इमारत बांधण्याची विद्या होती हेही आपल्या लक्षात येतं, म्हणून खांबाचा उल्लेख केला त्यांनी. स्तंभ असा शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि म्हणून इतक्या प्राचीन काळचं हे खगोलशास्त्र आहे हे लक्षात येतं. आता नीट पाहिलं तर आकाश हे घुमटासारखं मी कोणतरी पांघरून घालावं असं दिसतं आणि म्हणून त्या आकाशाला पहिल्यांदा त्यांनी शब्द वापरला तो वरुण. आवरण घालणे तो जो घालतो तो वरुण, म्हणून वरुण हे नाव त्यांनी दिलं की वरुणाने हे सगळं केलं. आणि मग म्हटलंय वरुणानेच सूर्याला मार्ग दिला, वरुणाने चंद्राला मार्ग दिला आणि मग चंद्र सूर्य यांचा अभ्यास या लोकांनी चालू केला. त्यात नक्षत्रही लक्षात आली त्यांच्या आणि म्हणून या सगळ्यांची सांगड त्यांनी घातली. त्यासाठी आकाशाचे विभाग त्यांनी केले आणि मग ह्या सगळ्याची सांगड घालून त्याने असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नक्षत्र ही दिवामध्ये असतात, ऋतामध्ये असतात. दिव आणि ऋत यात पुन्हा जरा भेद आहे, 2 शब्द वेदामध्येच वापरलेले आहेत. आपण आकाश शब्द वापरतो, हा आकाश तसं म्हटलं तर गगनाला किंवा आपल्या डोक्यावर जे निळं दिसतं त्याला आकाश म्हणणं हे बरोबर नाही. आकाश हा शब्द ऋषींनी जो शोधून काढलाय तो त्याची फोड केली की त्याचा अर्थ लक्षात येतो. आ आणि काश हे 2 शब्द एकत्र आहेत. काश म्हणजे व्यक्त होणे, आ म्हणजे नाही. मुक्त म्हणजे मोकळे, केसाबद्दल वापरतात. आमुक्त म्हणजे बांधलेले केस, मी मुक्त नाहीत असे. तसं काश म्हणजे व्यक्त होणे, आकाश म्हणजे जे व्यक्त होत नाही ते. आकाश कधीही व्यक्त होत नाही. म्हणून आत्ता मी बोलतोय मी आकाशातच बसलोय, तुम्ही सगळे ऐकणारे आकाशातच बसलायत, तुम्हाला ते कळणार नाही. मी आकाश म्हणजे डोक्यावर जो दिसतो निळ्या रंगाचा घुमटाकार भाग म्हणजे आकाश नव्हे हे ऋषींच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने ते वर्णन करायला सुरुवात केली. म्हणून अगदी पहिल्यांदा ऋतामध्ये नक्षत्र असतात असं त्यांनी सांगितलं. ऋत या ठिकाणी नक्षत्र असतात. दिव कुठे असतं? चंद्र हिंडतो तो दिवाचा भाग असंही त्यांनी सांगितलं. चंद्राबद्दल म्हटलंय की हा चंद्र नक्षत्रांच्या मांडीवर खेळत असतो आणि आपलं आज जर बघितलं तुम्ही लक्षात येतं नक्षत्रांच्या पार्श्वभूमीवरच चंद्राचं हिंडणं फिरणं चालू असतं. तो जो गोल चंद्र फिरत असतो तो नक्षत्रांच्या पार्श्वभूमीवर, आणि म्हणून चंद्र कुठे आहे, कुठल्या नक्षत्रापाशी आहे हे सांगायला त्यांनी सुरुवात केली. चंद्राचं स्थान नक्की करण्यासाठी नक्षत्रांना नावं दिली. ती नक्षत्र 27 आहेत हे त्यांनी शोधून काढलं. नक्षत्र हा शब्द सुद्धा अगदी सायंटिफिक आहे, विज्ञाननिष्ठ आहे. न क्षरती ती नक्षत्रम, जे हलत नाही ते नक्षत्र, अचूक व्याख्या केली आहे. नक्षत्राला स्टार म्हणतात, कॉन्स्टेलेशन इंग्लिशमध्ये म्हणतात. आम्ही समजतो इंग्लिश भाषा जास्त सायंटिफिक, स्टार या शब्दाला काही अर्थ नाही. नक्षत्र याचा निश्चित अर्थ आहे, जे हलत नाही ते नक्षत्र. त्या पार्श्वभूमीवर चंद्र फिरतो, म्हणून चंद्राची स्थानं नक्षत्राच्या संदर्भात देण्यासाठी नक्षत्रांना नावं योजली, वेदांनी योजलेले 27 च्या 27 नक्षत्र आणि अभिजित धरलं तर 28 नक्षत्र वेदांमध्ये आहेत. ऋग्वेदात सगळ्या नक्षत्रांचा उल्लेख नाही, पण काही काही नक्षत्रांचा उल्लेख आहे. म्हणजे यजुर्वेद या ग्रंथात असलेली जी 28 नक्षत्र, ती सगळी त्या काळी माहीत होती हे नक्की दिसतं. हे या नक्षत्रांचं महत्व आहे. पुढे त्यांनी काळ ठरवण्यासाठी जो अभ्यास केला तो पहिल्यांदा पावसासाठी आणि मग दिवस रात्र या दोन्हीसाठी. दिवस उगवला केव्हा म्हणतो, सूर्य दिसला की दिवस उगवला, आणि म्हणून उदयात उदयम वारहा ही व्याख्या त्यांनी केली. उदय एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा काळ म्हणजे वार, ही व्याख्या आपल्या पूर्वज ऋषींनी केलेली आहे. सूर्योदयाचा काय संबंध, याचं कारणच आहे तो वार हा शब्द सूर्योदयापासून निर्माण होणार आहे. आज सगळे आपण लोक इंग्रजांची कॉपी करून रात्री 12 वार बदलला असं म्हणतो. 12 ही वेळ कुठून काढली, मनुष्य जो व्यवहार करतो हा मध्यरात्री करत नाही, दिवसा करतो, सूर्य उगवल्यानंतर व्यवहार करतो. म्हणून एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत वार हे आपल्या ऋषींनी ठरवलं. आपल्याशी जमवून घेण्यासाठी युरोपियन लोकांनी रात्री 12 ही वेळ ठरवली वार बदलायची, कारण तिथे रात्री 12 वाजलेले असतात, त्यावेळी हिंदुस्थानात सकाळची 5:30-6 वाजलेले असतात, म्हणजे सूर्योदय झालेला असतो. म्हणून सूर्योदय झाला की वार बदलणं, ते त्यावेळी त्यांच्या म्हणजे युरोपियन भागात रात्री 12 वार बदलणं ही क्रिया चालू झाली. आपल्यावरून त्यांनी घेतलं आणि त्यांची भ्रष्ट नक्कल आपण करतो आणि रात्री 12 वार बदलण्याची क्रिया वापरतो. हिथेच चूक होते आपली, स्वाभिमान नाही म्हणून हे सगळं घडतं. आता हे वाराबद्दल सांगितलं, नक्षत्र किती अचूक व्याख्या ती सांगितली. या नक्षत्रांना नावं सुद्धा अगदी सायंटिफिक दिलेली आहेत. या नक्षत्रातलं एक प्रख्यात नक्षत्र ज्येष्ठा तुम्हाला ऐकून माहिती असेल, ज्येष्ठ मास तुम्हाला माहितीये. ज्येष्ठ मासात ज्येष्ठ कन्या आणि ज्येष्ठ पुत्र यांचं लग्न करायचं नाही अशी एक कल्पना आहे. हा जो ज्येष्ठ, हा ज्येष्ठाचा तारा आहे. का त्याला ज्येष्ठ म्हटलं हा प्रश्न येतो. तसं 27 नक्षत्र जर बघितली तर त्या 27 नक्षत्रात आकारमानाप्रमाणे किंवा तेजस्वितेप्रमाणे क्रमवारी लावली तर हा ज्येष्ठाचा तारा 17 क्रमांकावर येतो. इतका बारीक दिसणारा हा तारा, त्याला ज्येष्ठ का म्हटलं? ज्येष्ठ हा शब्द श्रेष्ठ वरून आलेला आहे. श्रेष्ठ म्हणजे वयाने मोठा आणि आकाराने मोठा. याचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं, आधुनिक ॲस्ट्रॉनॉमीमध्ये हा ज्येष्ठाचा तारा मे अँटेरिस असं म्हटलंय. हा कसा आहे हे 1950 नंतर कळलं. त्याचं वर्णन ॲस्ट्रॉनॉमीत असं केलं, आजच्या ॲस्ट्रॉनॉमीमध्ये, की हा तांबडा राक्षस आहे आणि तो म्हातारा झालेला आहे. इट इज अ रेड जायंट अप्रोचिंग स्टेलर सेनिलिटी असं वाक्य तुम्हाला ॲस्ट्रॉनॉमीच्या ग्रंथात सापडतं. म्हणजे तो तांबडा राक्षस आहे म्हणजे खूप मोठा आहे आकाराने, आपल्या सूर्यापेक्षा शेकडोपट मोठा आहे आणि म्हातारा झाला आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे ज्येष्ठ मध्ये जे दोन भाव आहेत, आकाराने मोठा आणि वयाने मोठा, हे दोन्ही त्या ज्येष्ठ या नावात सामावलेले आहेत. हे केव्हा कळलं आधुनिक ॲस्ट्रॉनॉमीला? न्यूक्लिअर फिजिक्स निर्माण झाल्यानंतर. मग हे न्यूक्लिअर फिजिक्स निर्माण झाल्यानंतर आज जे ज्ञान प्राप्त झालं हे वेदकाळी जर प्राप्त झालेलं दिसतंय, एका नावात सामावलेलं दिसतंय, तर वेदकाळी न्यूक्लिअर फिजिक्स डेव्हलप झालं होतं असं मी म्हटलं तर चुकेल का? नाही चुकणार. इतकं ज्ञान आपल्या ऋषींनी कमावलेलं होतं. आता एका ज्येष्ठाबद्दल सांगितलं, एका नक्षत्राबद्दल. दुसरं नक्षत्र मूळ असं आपण मराठीत म्हणतो, मूळ नक्षत्र. मूळ नक्षत्र चांगलं नाही अशी कल्पना आहे, पण वेदाने असं म्हटलेलं नाही. वेदातलं त्याचं नाव मूल बर्री असं आहे. मूल म्हणजे केंद्र किंवा आता झाडाचं मूळ म्हणतो तसं, जिथून काहीतरी वृक्ष निर्माण होतो त्याला मूळ असं म्हणतात. तोच अर्थ वेदामध्ये मूल, तो मूल, आणि बर्री म्हणजे पिसारा. तिथे मूळ आहे एका पिसाऱ्याचं, म्हणून त्यांनी मूलभर्री असं म्हटलं. हे मूळ म्हणजे तो तारा, आणि भोवती पसरलेला पिसारा म्हणजे आपली आकाशगंगा. आजची खगोलशास्त्रांनी घेतलेले फोटो जर आकाशगंगेचे पाहिले तर ते खरोखरच पिसारा पसरलाय असंच दिसतं. आज खगोलशास्त्रात ॲस्ट्रॉनॉमीमध्ये फॅन शेप्ड असंच गॅलेक्सीला म्हणतात, आणि तोच शब्द वेदामध्ये वापरलाय. मी किती गहन ज्ञान त्यांनी प्राप्त केलं ते कळतं. आणि आज आजच्या सायन्सनी मान्य केलंय की आपल्या गॅलॅक्सीचा सेंटर मूळ नक्षत्रापाशीच आहे. मी त्याला मूळभर्री नाव का दिलं, किती सायंटिफिक नाव आहे हे याच्यावरून कळत. अशी ही नावं अचूक त्यांनी दिलेली आहेत. अगस्तीचा तारा ऐकून माहिती असेल, त्रिशंकूचा तारा ऐकून माहिती असेल. त्रिशंकूची एक गोष्ट रचली गेल्यानंतर की तो विश्वामित्राने त्याला आकाशात पाठवला, इंद्राने त्याला घेतलं नाही स्वर्गामध्ये, खाली ढकलला म्हणून तो लोंबकळत राहिला, त्याला त्रिशंकू. पण त्रिशंकू या नावातच त्याचं अंतर दिलंय, तीन शंकू इतक्या अंतरावर असलेला तारा. त्यावेळी योजन आणि महायोजन वापरत असत. तीन शंकू, शंकू हा एक आकडा आहे, आपण मराठीत त्याला शंक म्हणतो. मे एकम धम शतम सहस्र असं करत आपण लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी असं करत जातो. मग शंख पद्म, मग शेवटी परार्ध, तो हा शंख. असं तीन शंख महायोजन अंतरावर असलेला तारा. मी त्याचं गणित करून पाहिलं, हे 205 प्रकाश वर्ष अंतर येतं. आजच्या खगोलशास्त्रात सापडतं की हा जो त्रिशंकूचा तारा, त्याला क्रुक्स असे इंग्रजी म्हणते म्हणतात, तो 204 प्रकाश वर्ष अंतरावर आहे. 204 आणि 205 फार फरक नाही, म्हणजे मान्य करण्यासारखं आहे. त्या ताऱ्याचं अंतर पृथ्वीपासूनचं आज जसं सायन्सला माहीत झालेलं आहे, ते ऋषींनाही माहीत होतं हे एका नावावरून कळतं. अगस्तीचा तारा, असंच अगस्ती म्हटलं की आपल्याला आठवतं की तो समुद्रकाठी बसला होता आणि त्याने आचमन करून समुद्र संपवला. मग अगस्ती हा समुद्रकाठी बसलेला असतो. अगस्ती हा समुद्रकाठी आहे. यात समुद्र हा जो भाग आहे त्या नावाची एक संख्या आहे, त्याला जलधी असं म्हणतात. जलधी, अंत्य, मध्य आणि परार्ध असे ओळीने संख्या आहेत. एकावर 18 शून्य, मी 10^17, त्याच्या अलीकडे 3, एवढ्या अंतरावर तो आहे. त्याचं मी गणित केलं महायोजन घेऊन, त्यावेळी लक्षात आलं की तो 650 प्रकाश वर्ष अंतरावर आहे असं दिसतं. आणि आजचं खगोलशास्त्र म्हणतं तो 680 प्रकाश वर्ष दूर आहे. मी पुन्हाही ते जमलं, आजच्या सायन्सनी जे अंतर शोधून काढलंय हेच ऋषींनी सांगून ठेवलंय एका नावामध्ये. मी किती सायन्स वेदामध्ये कळतं, आणि म्हणूनच वेद म्हणजे ज्ञान, नॉलेज हाच अर्थ व्यक्त होतो हे याच्यावरून दिसतं. आणि खगोलशास्त्राचा इतका अभ्यास केला होता हे कळतं. आता हा जसा अभ्यास केला, ते करण्यासाठी चंद्राचा त्यांना फार उपयोग झाला. आकाशात मनुष्य बघतो त्यावेळी पटकन मनात भरतो तो पहिला चंद्र, म्हणून चंद्राला मनाचा कारक असं म्हटलंय. म्हणून चंद्राचा अभ्यास चालू झाला. रोज तो स्थान बदलत असतो, त्याच्यासाठी नक्षत्र त्यांनी शोधली. कुठल्या स्थानातून तो फिरत जातो चंद्र, हा मार्ग त्यांनी शोधला, त्याला नक्षत्र पथ असं म्हणायचं. आज त्याला इंग्लिशमध्ये स्टार पाथ म्हणतात, म्हणजे आपलं पथचाच पाथ झालाय हे लक्षात ठेव. हे नक्षत्र पथ, तिने नावं दिली केव्हा केव्हा तो असतो तो. आणि मग चंद्र त्या नक्षत्रावरून दिवस मोजायला सुरुवात केली. मग आज चित्रा नक्षत्र, मग उद्या त्याच्या पुढलं नक्षत्र असं करत जायचं. अश्विनी, भरणी, कृत्तिका अशी ओळींनी नक्षत्रांची नावं आहेत. आज जो चंद्र अश्विनी नक्षत्रात असेल तर उद्या तो भरणीमध्ये असतो, परवा कृत्तिकामध्ये, मग रोहिणीमध्ये, असं चंद्र रोज एक नक्षत्र बदलत जातो. हे दिवस मोजण्यासाठी त्यांनी नक्षत्र वापरायला सुरुवात केली. ही पद्धत एक. दुसरी पद्धत, चंद्राच्या आकारमानावरून दिवस मोजायला सुरुवात केली. एकदा चंद्र पूर्ण दिसतो, एकदा पूर्ण नाहीसा होतो. पूर्ण नाहीसा होतो ती अमावास्या. पूर्ण दिसतो पूर्ण चंद्र, पूर्ण इमा म्हणून पौर्णिमा, आणि पूर्ण इमा असलेला दिवस तो पौर्णिमा. किती सायंटिफिक शब्दरचना केली याच्यावरून दिसतं. आता आणखीन एक गंमत इथे सांगतो. पौर्णिमा म्हणजे पूर्ण इमा पूर्ण चंद्र दिसणारा दिवस. अमावास्येला चंद्र दिसत नाही. त्या अमावास्येला आजच्या सायन्स एजमध्ये, मे विज्ञान युगात, सगळे वैज्ञानिक पुस्तकं लिहिताना न्यू मून डे असा शब्द वापरतात. न्यू मून म्हणजे नवीन चंद्राचा दिवस. चंद्र नवीन येत नाही हे आज शाळेतल्या पोरांना सुद्धा माहीत असतं, पण सगळे जगातले शास्त्रज्ञ न्यू मून डे नवीन चंद्राचा दिवस हा शब्द वापरतात. पण वेदामध्ये अमावास्या हा शब्द वापरला आहे. अमावास्याचा अर्थ अमा म्हणजे एकत्र आणि वास्य म्हणजे राहणं. चंद्र आणि सूर्य यांचा एकत्र राहण्याचा दिवस म्हणजे अमावास्या. चंद्र का लुप्त होतो याचं कारण या लोकांनी शोधलं होतं आणि म्हणून शब्द योजला. अगदी सायंटिफिक शब्द आहे आणि म्हणूनच ठामपणे सांगतो की वेदामध्ये सायन्सच भरलेलं आहे. वेद म्हणजे नुसत्या युरोपियन लोक म्हणतात की आमचेच काही पंडित म्हणतात तशी बडबड गीते नव्हेत लहान पोरांची. पूर्ण ज्ञान मिळवून ते त्यात साठवून ठेवलेलं आहे हे वेदाचं महत्व आहे. पण हेच आम्हाला कळत नाही आणि हे न कळता वेद जाळून टाका असं म्हणण्यापर्यंत आमचीच मजल जाते. इतकं मूर्खपणा जगात दुसऱ्या कुठल्याही देशात आढळणार नाही. आता हे चंद्रावरून सांगितलं. चंद्राच्या तिथी त्यांनी शोधल्या. रोज एक कलेनी चंद्र वाढत असतो. पूर्ण लुप्त झाला त्यानंतर चंद्राची एक कोर दिसते त्याला एक कला असं नाव दिलं. दुसऱ्या दिवशी दोन कोरी, तीन कोरी, चार कोरी म्हणजे चतुर्थी. चार कोरी दिसल्या की चतुर्थी, आठ कोरी म्हणजे अष्टमी. नावं सुद्धा अचूक दिलीत, सहज लक्षात येईल अशी नावं दिलेली आहेत. हे पुन्हा महत्वाचं आहे. म्हणून या चंद्रावरून कला बघून दिवस मोजणं चालू केलं आणि मग त्यांनी चंद्र मासच निर्माण केला. एक चंद्र एका अमावस्येपासून पुढल्या अमावस्येपर्यंतचा कालावधी म्हणजे एक चंद्र मास. मास हा शब्द चंद्र या अर्थीच आहे. मी चंद्रावरूनच ही गणती होत असे म्हणून मास म्हणजे चंद्र. आज आम्ही मंथ शब्द वापरतो इंग्लिशमध्ये. मंथ या शब्दामध्ये मून हा शब्द काय अनुसूचित आहे. पण आजचा इंग्लिश कॅलेंडरचा मंथ याचा चंद्राशी काहीही संबंध नसतो. लक्षात घ्या, चांद्रमास हे केवळ चंद्रावर अवलंबून आहेत. चैत्र मास म्हटला की पूर्ण चंद्र चित्रा नक्षत्राजवळ दिसणार हे व्याख्याच आहे. अश्विन मास म्हटला की पूर्ण चंद्र अश्विनी नक्षत्राजवळच दिसणार ही खात्री आहे. आणि म्हणून हे कॅलेंडर कधी चुकत नाही. हे इटर्नल म्हणजे जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत हे वैदिक कालमापन चालू राहणार आहे. इंग्लिश कॅलेंडरचं असं नाही. तुम्ही जर कुठे चार दिवस गावाला गेलात तर तारीख विसरता, वार विसरता, महिना सुद्धा विसरता. असं एक लक्षात घ्यावा, कुठेतरी बोटीने चाललाय, बोट फुटली, एका निर्जन बेटावर जाऊन पडलात तर तुम्हाला आयुष्यात पुन्हा कधीही इंग्रजी महिने आणि तारखा सांगता येणार नाही. पण माझ्यासारखा माणूस ज्याने वैदिक कालमापन शास्त्राचा थोडासा अभ्यास केलाय तो आकाशाकडे बघेल, चंद्र बघेल, तिथी सांगेल, नक्षत्र सांगेल, पक्ष सांगेल, चांद्रमास सांगेल, सकाळी सूर्योदय झाला की ऋतू सांगेल आणि आयन सांगेल. मे पंचांग चालू झालं, पाच अंग, तिथी, नक्षत्र, चांद्रमास, ऋतू आणि आयन, ही पाच अंग आहेत काळाची. म्हणून त्याला पंचांग असं म्हणायचं. कुठेही निर्जन बेटावर पडला तरी हे नक्की सांगता येतं. आता माझ्याबरोबर तुम्ही तिथे आहात, मी तुम्हाला काहीतरी दिलं आणि चार दिवसांनी तुमच्याकडून काहीतरी परत घ्यायचं, हे इंग्लिश कॅलेंडर नसल्यामुळे हा व्यवहारच करता येणार नाही. पण मी दाखवेन ना, बघ आज पाव भाग दिसतोय चंद्राचा, अर्धा भाग दिसेल त्यावेळी तुम्हाला हे परत द्यायचं. व्यवहार चालू होतात लगेच आणि हे जगाच्या पाठीवर कुठेही जा चालू होणार. पृथ्वी संपली, दुसऱ्या ग्रहावर जाऊन पडलात, तिथेही हेच कालमापन शास्त्र वापरता येईल. इंग्लिश कॅलेंडर तिथे उपयोगी नाही पडणार. हे महत्व आहे वेदांचं, पण हे आम्ही जाणत. आता हे चंद्रावरून सांगितलं. कालमापनासाठी दिवस मोजण्यासाठी चंद्र, त्याची कला किंवा नक्षत्र हे वापरलं. चांद्रमास चालू केला, त्याचे दोन पक्ष केले. का म्हटले पक्ष? कारण एकात चंद्र वाढत असतो, दुसऱ्यात कमी होत असतो. आणि पक्ष म्हणण्याचं कारण, पक्षी जसा दोन पंखाच्या आधाराने उडतो तसा काल उडत असतो या दोन पंखाच्या आधारात. एक शुक्ल पक्ष आणि एक कृष्ण पक्ष. त्या खोलत मी या व्याख्यानात काही शिरत नाही. पण असं कालमापन चंद्रावरून चालू केलं. नंतर लक्षात आलं की एका चैत्री पौर्णिमेपासून दुसऱ्या चैत्र पौर्णिमेपर्यंतचा जो काळ बघितला तर एक चांद्रवर्ष झालं, पण ते सौर वर्षाशी जमत नाही. लक्षात आलं त्यांच्या, पाच वर्ष गेल्यावर लक्षात आलं की बराच फरक पडतो. आणि म्हणून महाभारतात त्यांनी पाच चांद्रवर्ष झाली की दोन अधिक मास निर्माण केले, दोन अधिक मास घ्यायचे असं ठरवलंय. म्हणून भीष्म म्हणतात महाभारतात, पंचमे पंचमे वर्षे दौ मासो उपजायते. म्हणजे दर पाच वर्षांनी दोन मास उपजतात, ते अधिक मास असतात, म्हणून त्याला अधिमास असं म्हणायचं. म्हणजे चंद्र आणि सूर्य यांची सांगड घालण्यासाठी हे त्यांची युक्ती शोधून काढली. त्यामुळे ऋतूमध्ये बदलत होत नाही. हिंदूंच्या कालमापन शास्त्रानुसार चंद्र, सूर्य, नक्षत्र आणि पृथ्वी या चौघांचाही विचार केलाय. युरोपियन लोकांनी फक्त सूर्य विचारात घेतलाय. मुसलमानांनी फक्त चंद्र विचारात घेत, त्यामुळे मुसलमानांचे सण सगळ्या ऋतूतून फिरत असतात. मोहरम कधी थंडीत येईल, कधी उन्हाळ्यात येईल, कधी पावसाळ्यात येईल. हिंदूंचं असं नाही, ते सण त्या त्या ऋतूतच होणार, त्यात बदल होत नाही. हे ह्या लोकांनी शोधलं याचं मोठं आश्चर्य वाटतं. सूर्याच्या त्यांनी तीन गती शोधल्या हे मोठं आश्चर्य वाटतं. कुठल्या तीन गती? तुम्हालाही प्रश्न पडेल, सूर्याच्या तीन गती कुठल्या? कारण रोज उगवतो मावळतो ही पहिली गती झाली, तीच आपल्याला माहीत असते. पण सूर्य उगवता जर बघितला तर रोज तो हळूहळू दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे हलत असतो हे लक्षात येतं. आणि त्याच्यावरूनच आयन शोधलं आपल्या पूर्व ऋषींनी. आणि उत्तरायण आणि दक्षिणायन या दोन आयनांचं एक वर्ष मानलं. सूर्य उत्तरेकडे जात असतो ते उत्तरायण, दक्षिणेकडे जात असतो ते दक्षिणायन. उगवता सूर्य हे महत्वाचं भाग आहे, उगवणार सूर्य बघायचा त्यावेळी हे कळतं. आणि त्याच्यावरून ऋतू बांधले की सूर्य अगदी ज्यावेळी उत्तरेकडे गेलेला असतो त्यावेळी उन्हाळा खूप असतो. हे सगळं केलं हिंदुस्थानात, म्हणजे उत्तर ध्रुवाच्या जवळ नव्हे तर उत्तर गोलार्धात पृथ्वीच्या. आणि म्हणून सूर्य उत्तरेकडे असतो त्यावेळी तिथे उन्हाळा खूप असतो, त्याला ग्रीष्म ऋतू असं म्हटलं. त्या उत्तरेकडून दक्षिणेकडे ज्यावेळी तो वळतो त्यावेळी पाऊस चालू होतो, म्हणून त्याला वर्षा ऋतू नाव दिलं. पहिला ऋतू वर्षा. त्याचे दोन भाग केले पुन्हा वर्षा ऋतूचे, तर नभ आणि नभस्य असे दोन मासांची नावं आहेत. नभ म्हणजे न भाती ती, म्हणजे आकाशात पाहिजे तेवढा प्रकाश मिळत नाही, जरा कमी असतो. आभाळ येणं ज्याला म्हणतात ना, भरून येणं, आकाश भरून येणं, तसे ते शब्द आहेत. ते नभा पहिला मास आणि नभस्य दुसरा मास, पावसाळ्याचे दोन मास आहेत. असे ऋतू आणि ऋतूंवर संबंधित मास त्यांनी चालू केले. त्यांना आर्तव मास असं म्हणायचं, सोलर सीझनल मंथ असं त्या इंग्लिशमध्ये आज म्हणता येईल. म्हणजे चांद्रमास वेगळे आणि आर्तव मास वेगळे. हे तैत्तिरीय संहितेमध्ये अगदी स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे. असं असून आजची आमची सगळी पंचांग घोटाळे करतात, ऋतू हे चांद्रमासाला धरून वर्णन करतात, ही ते चूक होते. आजच्या बऱ्याचशा पंचांगकर्त्यांना मी सांगितलंय की ही चूक सुधारा, पण कोणी विचारच करत नाही. चैत्र वैशाख म्हणजे ज्येष्ठ असंच ठरलेलं छापलेलं असतं, असं नाही. आता फाल्गुन चैत्र म्हणजे वसंत ऋतू आहे, पण हे समजून कोणी घेत नाही. आता चालू सालचं पंचांग जर तुम्ही बघितलं तर कितीतरी घोटाळे लक्षात येतील तुमच्या. पावसाळा संपून किती महिने झाले तर ते वर्षा ऋतूच येतात. कारण मुळात वेदांनी जे ज्ञान कमावलेलं आहे ते पालन केलं जात नाही. वैदिक ऋषी हे सायंटिस्ट होते, अचूक त्यांनी सगळं मांडलेलं आहे हे आम्हाला समजत नाही. आम्ही भाविकपणे भलतेच काहीतरी करतो म्हणून हा सगळा घात होतो. आता ही सूर्याची गती, दोन गती झाल्या, उगवतो मावळतो ही पहिली गती, उत्तरायण दक्षिणायन दुसरी गती. आणखीन एक तिसरी गती आहे सूर्याला, आणि ती म्हणजे परांचन गती, मे संपात गती ज्याला म्हणतात ती. मग आता समजा 23 मार्चचा सूर्य, 21 मार्चचा सूर्य हा वसंत संपात म्हणतात. मे सूर्य पूर्व क्षितिजावर अगदी मध्यावर असतो तो. आता हा काळ तिथे जर ते मोजलं तुम्ही आणि दिवस मोजायला सुरुवात केली तर 72 वर्षांनी हा सूर्य 1° मागे हटलेला दिसेल. 72 वर्ष अभ्यास केला तर लक्षात येणार आहे, लक्षात ठेवा. आणि हे लक्षात येईल किती सहस्र वर्ष गेले असतील याची कल्पना करा. म्हणून परांचन गती, आज इंग्लिशमध्ये ज्याला प्रिसेशन ऑफ इक्विनॉक्सेस म्हणतात, हे या भारतीय ऋषींच्या इतक्या प्राचीन काळी कसं लक्षात आलं याचं आश्चर्य गॅमाव सारखा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा खगोलशास्त्रज्ञ करतो. आज जे आजच्या सायन्सला कळलं हे ऋषींनी शोधून काढलंय परांचन गती, आणि त्याचा अभ्यास केलाय हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग ही इतका सूर्याचा अभ्यास त्यांनी केला होता. सूर्याचा अभ्यास करताना त्याच्या लक्षात आलं की सूर्यावर डाग असतात, त्या डागांना योनी असा शब्द ऋग्वेदात वापरलेला आहे. खरोखरच ते योनीसारखं दिसतं. सूर्याच्या ग्रहणाचाही त्याने अभ्यास केलेला आहे. अत्री ऋषींनी हा जास्त अभ्यास केलाय. आणि ते ग्रहण कशामुळे लागतं हे त्यांनी सांगितलंय, स्वरभानुमुळे.
0: सादर झालेला कार्यक्रम वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते महर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. निर्मिती राजेश खेले. प्रस्तुती आणि ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत वेदांमधली वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते होते ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समंथांच्या मनोबोधातला 30वा श्लोक आपण बघणार आहोत. समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा एक सुप्रसिद्ध श्लोक आहे. समर्थांच्या सगळ्या श्लोकामध्ये हा वारंवार म्हटला जातो. त्याचं कारण ह्याच्यामध्ये एक ठामपणाने सांगितलेलं आहे की समर्थाच्या सेवका वक्रप आहे. समर्थाचा सेवक जर आपण असू तर त्याच्याकडे वाकड्या दृष्टीनं पाहणारा असा सर्व भूमंडळी कोण आहे दाखवा. असा सर्व ह्या भूमंडळामध्ये असा कोण हे धाडस करू शकेल की समर्थांच्या सेवकाला त्रास देईल, त्याला संकटात घालील, असा कोण आहे. सेवक अनेक जण असतात, पण समर्थाचा सेवक असणं ह्याला फार महत्त्व आहे. जसं म्हटलेलं आहे, राजेयाची कांता काय भीक मागे. कांता आहे पण कुणाची? राजेयाची. मग ती काय भीक मागेल काय? तसा हा सेवक जरी असला तरी समर्थाचा सेवक आहे, त्याची काळजी समर्थाला नाही असणार. तिथं समर्थ याचा अर्थ भगवंत. जो समर्थ पुरुष आहे त्याला आपल्या सेवकाची काळजी नाही का? असं असल्यामुळे तो सेवक देखील निर्भयपणे, निर्धास्तपणे आपल्या स्वामींवर निष्ठा ठेवून वावरत असतो. जे काही कार्य समोर असेल त्याला माहिती आहे की आपल्या पाठीमागे आपले स्वामी आहेत, तेच आपल्याकडून सगळं करून घेत आहेत, असा भाव असल्यामुळे तो भ्यायला, घाबरला, कुठंतरी झाला असं होणार नाही, तो ठामपणे देईल. म्हणून समर्थाची हा सेवका वक्र पाय, वक्रदृष्टीनं पाहतोय, असा सर्व भूमंडळी, सर्व जगात, तिन्ही लोकात असा कोण आहे बरं सांगा. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, ज्या भगवंताची, ज्या रामचंद्रांची लीला तिन्ही लोकात वर्णन केलेली आहे. लीला करणं आणि नुसतं जगणं ह्याच्यात फरक आहे. भगवंत लीला करतो ठरवून त्याच्या मनाप्रमाणे. आपण जे करतो त्याला लीला करतो असं म्हणता येत नाही. आपण काहीतरी करत असतो, आपल्या हातातही काही नसतं आणि काहीतरी व्याप करत असतो. आणि भगवंताचं सगळं जे काही असतं करणं त्याच्यामध्ये एक निश्चितता असते. कशासाठी आपण काय करतो आहोत हे माहिती असतं. म्हणून गोपाळकृष्णांची लीला बघितली, रामचंद्रांची लीला बघितली तर त्याचा अर्थ लक्षात येतो. राज्यावर बसायच्याऐवजी त्यांनी वनवास स्वीकारला, ह्याच्या पाठीमागं काही एक सूत्र होतं, एक कार्य होतं, म्हणून त्यांनी तो स्वीकारला. 14 वर्ष राहिले पण हे रावणासारख्या दुष्ट शत्रूंचा, असुरांचा पराभव नुसता नव्हे तर नष्ट करून त्यांनी त्या राज्यावर विभीषणाला बसवलं. त्यांना त्याच्यात काही पाहिजे होतं का असं विचारलं तर त्यांना काहीच नको असतं. जे सर्वांना देण्यासाठी जन्माला आलेले असतात त्यांना काय हवं असतं. पण ते तसे मोठे आहेत ते कळायला देखील वेळ लागतो. रामचंद्र अवतारी पुरुष आहेत हे असं म्हणतात, एक 5-7 लोकांनाच फक्त माहिती होतं, बाकी कुणालाही ते कळलं नाही. तसं सर्वांच्या बाबतीत झालं, गोपाळकृष्णांच्या बाबतीत तेच झालं. हे अवतारी पुरुष आहेत, काही एका कार्यासाठी इथं अवतीर्ण झालेले आहेत हे कळणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे. पण ते कळणारे लोकही फार कमी असतात. म्हणजे इथं त्यांनी जे म्हटलं आहे, जयाची लीला, आणि ती लीला जी आहे ती ते गेल्यावर जास्त वर्णन केली जाते, ते असेपर्यंत नाही होत. संतसुद्धा असेपर्यंत ते लीलाचरित्र करत असतात, लोकांना ते ओळखत नाहीत, फारच थोडे लोक त्यांना ओळखतात. आणि ते देह ठेवून गेल्यावर मग मात्र त्यांचं नाव मोठं होतं, त्यांची समाधी ठिकाणं उभारली जातात, मग लाखो लोक तिथं जातात. पण ते असेपर्यंत जसा त्यांच्याकडून ज्ञान घ्यायला पाहिजे, भक्तीची शिकवण घ्यायला पाहिजे, जे काही शिकता येईल ते शिकायला पाहिजे, ते असताना देहाने करणारे लोक फार थोडे. म्हणून त्यांनी म्हटलंय की जयाची लीला तिन्ही लोकात वर्णन. सगळ्या संतांचं अगदी पुन्हा पुन्हा तेच मला म्हणावं असं वाटतं. ज्ञानेश्वर महाराज असेपर्यंत, पुढच्या पुढच्या काळात लोकांनी त्यांना थोडंसं ओळखलं, ज्ञानेश्वरी सांगायला लागले तेव्हा, तोपर्यंत काय झालं, किती हाल झाले त्यांचे, तुकोबांचे किती हाल झाले, त्या मनाने नाथांचे फार नाही झाले तरी, पण त्या मनाने कमी झाले असं म्हणता येईल आपल्याला. सगळ्या संतांच्या बाबतीत आपल्याला हीच गोष्ट दिसते. त्यांची जी लीला आहे ती पाठीमागून वर्णन केली जाते, पण त्यांच्या बाबतीत जर ते म्हटलं तर नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आणि संत ही माझी रुपडी म्हटल्यामुळे जसे अवतारी पुरुष जन्माला आले तसे संत देखील भगवंताचेच अवतार येतात लोकांच्या उद्धारासाठी, पण त्यांच्याबद्दल देखील नंतरच कळतं, फार ते असताना कळत नाही. म्हणून या श्लोकामध्ये समर्थाच्या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोक तिनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

0: व्हीएसएसच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारदन आहे.
1: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथ भागवत,
0: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
1: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
0: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
2: नमस्कार श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. स्वागत तुमचंही मिलिंद दादा.
3: नमस्कार.
2: नमस्कार. गेल्या वेळी मुझे अपनी शरण ले लो नाथ हे गाणं तुम्ही गाऊन दाखवलं आणि त्याचा अर्थ सांगितला. ते गाणं मोठं म्हणून फक्त मुखडा आणि पहिलं कडवं आपलं झालं, पुढचीही कडवी ऐकायची आम्हाला उत्सुकता आहे. तुम्ही अर्थासकट सांगा तर त्यांनी फार वेगवेगळ्या गोष्टी माहिती होत आहे.
3: खरंय खरंय. तर मुझे अपनी शरण ले लो नाथ और कुछ ना चाहू मैं बालक तुमरो तुम मेरो तात. आता गंमत बघा की प्रत्येक कडवं काहीतरी वेगळं सांगतंय पण त्याच्यातला धागा एकच आहे. म्हणजे आपण एक माळ जी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे मणी आहेत पण एका माळेत ओवलेले आहेत. तसं प्रत्येक कडवं, प्रत्येक शब्द, प्रत्येक लाईन जी आहे ती वेगळं काहीतरी सांगते पण धागा एकच आहे.
2: वेगवेगळ्या रंगाचे मणी.
3: वा वा सुंदर. देह को समझू सब कुछ अपना, मन बुद्धि और सत्य अहम भी, नित बदले हर रूप यहाँ का, शाश्वत समझू सब भी स्वयं भी. खोल दो आंखें अंतर की और आज कहो जो सच है बात.

0: साथ। तर देह को समझू सब कुछ अपना, अपने देहाला सर्वस्व समजतो। या शरीराच्या निरोगी राहण्यासाठी, ते सुंदर राहण्यासाठी, ते तरुण होण्यासाठी, कायम तरुण राहण्यासाठी आणि ते दीर्घायू होण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो। मनामध्ये सतत कुठेतरी ही भीती असते की अरे आपल्याला कुठला रोग होऊ नये, म्हणून मग आपण ते शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करतो, डाएट करतो, ते शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करतो, ते सजवतो सुंदर दिसण्यासाठी, ते दीर्घायू होण्यासाठी आपण वेगवेगळ्या डाएटमधनं आपल्याला पोषण मिळेल आणि आपण आपला BMI जो आहे तो अजून तरुण राहील याच्यासाठी प्रयत्न करत असतो। जे जे काही प्रयत्न करता येतील वेगवेगळ्या पद्धतीने ते करत असतो, पण आपण हे विसरतो की त्या देहात मी जो आहे तो निरोगी आहे, तो अनंत काळापासूनचा दीर्घायू आहे, तो सुंदरच आहे, तो प्रकाशमान आहे आणि ज्ञानपूर्ण आहे। या देहाला आपण टिकवण्यासाठी आणि त्याचं अस्तित्व स्वतःबरोबर इतरांना समोर ठसवण्यासाठी म्हणून काय काय वेगळं वेगळं ज्ञान शिकतो, पाठ करतो, ते लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातनं मी कसा हुशार आहे किंवा ज्ञानी आहे असं दाखवण्याचा, प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो। वाईट अर्थाने म्हणत नाही, पण समाजासमोर हे मांडण्याचा प्रयत्न करतो। तर चांगलंच आहे, आपल्याला काही ज्ञान मिळालं तर ते समाजाला देऊन समाजाचं पण उत्थान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। पण इथे पहिली महत्वाची गोष्ट काय की आपण देहाला मी म्हणून समजू नये, ही जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे की मी म्हणजे देह नाही। कारण मग देह नष्ट झाला की मी नष्ट होतो का? तर उत्तर नाहीये। देह बालक स्वरूपामधन तरुण स्वरूपामध्ये येतो, मध्यम वयीन स्वरूपात येतो आणि वृद्ध स्वरूपात होऊन मृत्यूला सामोरा जातो। पण या सगळ्यामध्ये माझ्या आतमध्ये जो बालक भाव आहे तो कधी नाहीसा होत नाही किंवा तारुण्य भाव नाहीसा होत नाही। मॅच्युरिटी वाढेल, पण मी आहेच ही जी संकल्पना आहे ती कधी नष्ट होत नाही। पण ती आपण देहाला लावायचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा प्रॉब्लेम येतो। ते अज्ञानमूलक असल्यामुळे त्याच्यातनं भीती, दुःख, काही काळापुरतं सुख अशी सगळी गोष्ट घडते ना। कारण तारुण्य आहे तोपर्यंत सुख मिळत असतं, त्यामुळे आपण सुखी होत असतो। पण कोणी आपला अपमान केला किंवा त्या देहाला रोग जडला तर त्याच्यातनं आपल्याला दुःख निर्माण होतं, किंवा आपल्या देहाबद्दल कोणी काही कॉमेंट केली तर आपण हर्ट होतो। कारण देहाला आपण समजतोय। म्हणूनच नाथ म्हणतात की देह को समजू सब कुछ अपना, मन बुद्धी और सत्य अहम भी। मन बुद्धी अहंकार याला पण मी सत्य समजतो आणि मी म्हणजे देह, मन, बुद्धी आणि अहंकार असं मी आहे असं समजतो आणि तिथेच सगळा गोंधळ होतो। कारण मी या सगळ्याच्या पलीकडे आहे, जे बदलणार आहे, ज्याच्यात परिवर्तन प्रत्येक क्षणात होत आहे आणि जे नाहीस होणार आहे ते म्हणजे मी नाही, याला आत्मज्ञान म्हटलेलं आहे। आणि जे सतत बदलत आहे ते अज्ञान आहे। तर मन, बुद्धी, अहंकार आणि देह हे सतत बदलत आहे याची सातत्याने जाणीव मनामध्ये ठेवणं म्हणजे आत्मज्ञान जागृत ठेवणं आणि त्यानेच आपलं उत्थान होणार आहे।
1: बर बर,
0: याची आतमध्ये कायम नोंद घेतली पाहिजे। दुसरं पुढे सांगितलं, नित्य बदले हर रूप यहा का, शाश्वत समजू सब भी स्वयं भी। सगळ्या बाह्य गोष्टी ज्या आपण डोळ्यांनी बघतो आणि आपल्या पाचही सेन्सेसनी सेन्स करत असतो, पंचतत्वांनी आपण जे सेन्स करतो ते सत्य समजतो, पण त्याचं रूप बदलतंय त्यामुळे ते शाश्वत नाहीये, अशाश्वत आहे, म्हणून ते असत्य आहे। आणि देहाला शाश्वत समजतो ते पण असत्य आहे, ते बदलत असल्यामुळे। आणि इथे नाथाना आपण विनंती करतोय, पहिल्या कडव्यामध्ये म्हणलं की ऐसी कृपा हो जाए तुम्हारी, छूट न पाए तुमरो साथ। तसं दुसऱ्या कडव्यात म्हणतोय, खोल दो आंखे अंतर की और आज कहो जो सच है बात। मला सत्याची जाणीव करून दे, अंतर चक्षु म्हणजे तिसरा नेत्र ज्याला आपण म्हणतो तो माझा उघड, आत्मज्ञानाचा चक्षु उघड, आणि मला सत्य जे आहे ते तू उलगडून दाखव, म्हणजे या सगळ्या भ्रमातनं मी बाहेर पडेल आणि माझं उत्थान होईल। आपल्याला चित्रामध्ये दिसतं की शंकराचे दोन्ही डोळे अर्धोन मिलित आहेत, म्हणजे बंद आहेत, आणि तिसरा डोळा त्याच्या कपाळावर रेखाटलेला असतो। पण प्रत्यक्षामध्ये तो भौतिक डोळा नाहीये, तो आत्मज्ञानाचा डोळा आहे, तो अंतरचक्षु आहे। पण चित्रकार किंवा शिल्पकार तो प्रतीकात्मक दाखवतात की तो आपल्या थर्ड आय चक्रामध्ये म्हणजे आज्ञा चक्रात आहे। आणि डोळ्यासारखा डोळा आहे म्हटला जातो म्हणजे कारण आपण बघतो ना, त्या बघण्यामधनं आपल्याला सगळं ज्ञान होतं। तसं ते सूक्ष्म बघणं म्हणजे तिसरा डोळा आहे आणि तो आज्ञाचक्रामध्ये असल्यामुळे तिथे तो रेखाटलेला आहे। तर त्याचं प्रतीकात्मक स्वरूप आपण बघतो आणि तो फक्त ध्यानातनं, ज्ञानातनं, समर्पणातनं गुरु आपल्या आतमध्ये जागृत करतात। तर तो तिसरा डोळा तू जागृत कर आणि मला सत्याचं ज्ञान आणि भान माझ्या आतमध्ये निर्माण कर, अशी नाथ तुम्हाला मी विनंती करतोय, असं दुसरं कडवंय. तर एक एक पायरीनी आपण आपल्या आत्मज्ञानाच्या दिशेने या कडव्यांमधून जात असतो.
1: हो हो हो, प्रवासच आहे तो, नाही का, शब्दात न मांडलेला, गीतात न मांडलेला.
0: खरंय खरंय, प्रवास येतो. तिसरं कडवं आहे, जनन मरण के बीच भरी है इम्तिहान की मैंने घड़ियां, इसके कारण सुलझेगी अब आत्मोन्नति की सारी लड़ियां, सफल जो होगे उस क्षण में बन जाओगे तुम परम पिता. मुझे अपनी शरण ले लो नाथ.

0: जन्म आणि मृत्यू म्हणजे जनन आणि मरण यांच्यामध्ये छोट्या छोट्या परीक्षा मोठ्या मोठ्या परीक्षांच्या अनेक क्षणांनी ते जीवन भरलेलं आणि भारलेलं आहे याची आपल्याला जाणीव नसते. त्यामुळे परीक्षा आली की आपण कन्फ्यूज होतो, गडबडतो, त्या परीक्षेमध्ये जो काही फेल्युअर किंवा सक्सेस असेल त्यांनी दुःखी किंवा सुखी होतो, खचून जातो, कधी डिप्रेस होतो, कधी खूप आनंदाने फुलून जातो. तर आपल्याला याची जाणीव झाली की जन्म आणि मरण ह्याच्यामध्ये मधला जो काळ आहे त्याला जीवन असं म्हटलंय आणि जीवन इज इक्वल टू परीक्षा. छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या परीक्षांचा संपूर्ण प्रवाह म्हणजे जीवन. तर मग छोट्या मोठ्या कुठल्याही परीक्षांनी घाबरून न जाता त्याला आनंदाने सामोरं जायचं, त्याचा जो काही रिझल्ट येईल त्याला सहजपणाने स्वीकारायचं, त्याचं विश्लेषण म्हणजे अनालिसिस करायचं,
1: का हरलो, का नापास झालो,
0: हो कशामुळे जिंकलो, कशामुळे हरलो याचं विश्लेषण करायचं. आणि जिंकलो असू तर तुझी कृपा आणि हारलो असेल तर तुझी इच्छा असं ते ऍक्सेप्ट करायचं आणि विश्लेषणातनं जे काही चुकलं असेल ते बरोबर करायचं आणि पुढे जायचं. ही प्रोसेस अध्यात्मामध्ये आपली जेव्हा तिसरा नेत्र किंवा चक्षू उघडण्याची प्रोसेस होते तेव्हा ही प्रोसेस पण सुरू होते. या परीक्षेला आपण शांतपणाने समजूतदारपणाने सामोरं गेलो, ते ऍक्सेप्ट केलं तर आपले आत्मोन्नतीचे सगळे लेयर्स जे आहेत ते उलगडायला सुरुवात होतात. तर हे एकमेकांच्या आतमध्ये लेयर्स असतात आणि त्याची ही एक संपूर्ण लढी.
1: हा लढी अगदी छान शब्द वापरलाय ना.
0: हो, त्या लढ्या ज्या आहेत त्या गुंडाळलेल्या असतात. जसं जसं तुम्ही ह्या जीवन नावाच्या परीक्षांचा संपूर्ण आलेख समजून घेता आणि सहजपणाने सामोरं जाता तेव्हा आत्मोन्नतीच्या सगळ्या लढ्या उलगडायला लागतात. हो की नाही? आणि सफल जो होगे उस क्षण में बन जाओगे तुम परम पिता. आत्मोन्नती झाली, आत्मज्ञान आतमध्ये जागृत झालं तर त्या क्षणी तुम्ही परम पिता या स्थितीला पोहोचता. नुसते पिता नाही तर परम पिता या स्थितीला पोहोचायचं असेल तुम्हाला तर जीवनात येणाऱ्या प्रत्येक परीक्षेच्या छोट्या मोठ्या परीक्षांच्या क्षणांना हसत हसत सामोरं जा, त्याच्यातनं मिळालेल्या दुःखाला सामोरं जा आणि सुखाला नम्रपणाने घेऊन शांतपणाने स्थित प्रज्ञतेने पुढे जा. तर अशा या दोन कडव्यातनं आपल्याला संपूर्ण जीवन कसं जगायचं याचं सार दिलेलं दिसतं. आणि जन्म आणि मृत्यू ही प्रत्येक क्षणी घडणारी घटना आहे या पृथ्वीवरती. त्यामुळे जन्म झाला म्हणजे काहीतरी खूप मोठं झालं अशी गोष्ट मनातनं काढून टाका आणि मृत्यू झाला म्हणजे खूप काहीतरी दुःखाची किंवा वाईट गोष्ट झाली हेही डोक्यातनं काढा. मधला जो काळ आहे जीवनाचा त्याच्यात तुम्ही काय विचार करता, कसं तुम्ही वर्तन करता आणि दिव्य विचारांनी दिव्य वर्तन करून तुम्ही तुमच्या अंतिम उन्नतीच्या निजधामापर्यंत पोहोचता की नाही ह्याला महत्व तिथे आपण दिलं पाहिजे. आणि त्याचा विचार आपण जेवढा जास्त करू आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करू तेव्हा आपण सफल नक्की होणार असं आपल्याला नाथ सांगतात. आणि त्याचा फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे. शब्द नुसते काहीतरी दिव्य गोष्ट सांगतात असं नाही तर प्रॅक्टिकली कसं वागायचा विचार करायचा आणि सफलता म्हणजे सक्सेस मिळवायचा याचं सोल्युशन त्यांनी आपल्याला गाण्यातनं दिलेलं दिसतं. प्रत्येक गाण्यातनं काही ना काहीतरी असं दिलेलं दिसतं आणि म्हणून हे गाणं त्या अर्थाने खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर श्रोते. हो, तसं पाहायला गेलं ना तर एकेका ओळीमध्ये चार चार पाच पाच शब्द आहेत पण केवढं गाढ ज्ञान त्याच्यामध्ये आहे आणि ते ऐकणं हा खरंच आनंदाचा अनुभव आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
3: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतार.

महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, आता ऐकूयात संत कबीरांची पदरचना. संगीत आणि स्वर आहे पंडित कुमार गंधर्व यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, विद्याधर गोखले यांची पदरचना ऐकूयात. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

आता ऐकूया बा भ बोरकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
2: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात। स्वर आहे उषा मंगेशकर यांचा।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर आणि सहकारी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया संत अमृतराय महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो आता ऐकूया वि स खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता आपण ऐकूया गदी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00. याचं पुनःप्रसारण रात्री 8:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग रामकली.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग रामकली. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोतेहो, आता ऐकूया प्रभाकर पंडित यांचं संगीत असलेली रचना, गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

श्रोते हो आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर चित्रा आपटे यांचा।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं, स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, संत एकनाथ महाराजांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि सहकारी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 वाजता आणि रात्री 11:00 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00 वाजता याचं पुनःप्रसारण 8:00 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30 वाजता.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 वाजता.

मंगलध्वनी श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्तशरणाष्टकम दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो ऐकूया पारंपरिक दत्ताची आरती. गायली आहे आर एन पराडकर यांनी.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज गुरुवार, आषाढ शुद्ध द्वितीया, अर्थात 16 जुलै 2026।

आजचं नक्षत्र आहे आश्लेषा नक्षत्र. आज पुरी इथे श्री जगन्नाथ यात्रा आहे. कर्क संक्रांती आज रात्री 11:38 आहे. संक्रांती पुण्यकाळ सूर्योदयापासून ते संध्याकाळी 7:17 आहे. पुणे इथले गुरुवर्य मामा देशपांडे यांची आज जयंती आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज लोणंद होऊन तरडगावला प्रस्थान करत आहे. या दरम्यान चांदोबाचा लिंब इथे पहिलं उभं रिंगण होत आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीहून सणसर मुक्कामी जाणार आहे. मध्ये मोतीबाग, पिंपळी ग्रेप लिमटेक, काटेवाडी तसंच भवानीनगर साखर कारखाना इथे मुक्काम होणार आहेत. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं अभंगरूपी सुविचारधन. जनाला उपदेश करताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणते, या पिकलिया अमृताची गोडी केवी जाणती इतर जन, वाचा बोली जे सेविता निवे प्राणुगे माये. सुखाचा साचा केवी बोली जे जिवाते केवी सुई जे, अमृत कराचे रश्मी चकोर सेविती ते सुख कोण कैसे बोली जे रया, बापर खुमा देवी वरू विठ्ठलू भेटलिया ते सुख कोण कैसे सांगी जे रया. याचा अर्थ असा, ह्या परमार्थ अमृताच्या पिकलेल्या रसाची गोडी काय वर्णावी ते इतर लोक कशी जाणतील, पण ती अधिकारी मुखातून ऐकली तर प्राणाची यातायात निवते. हा सुखाचा विचार अनाधिकाऱ्याला कोण सांगेल. चंद्रकिरणातून पाझरणारं अमृत चकोर पितात ते त्यांचा अनुभव कसा काय सांगू शकतील. तसंच ते माझे पिता आणि रखुमाईचे पती श्री विठ्ठलाच्या दर्शनामृताचं आहे, त्यांच्या दर्शनाचं सुख मी कसं सांगू शकेन, असं माऊली म्हणतात. जय जय रामकृष्ण हरी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे, पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी, पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज, पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: ಹೇ ರುದ್ರಪುತ್ರ, ಶಿವಪುತ್ರ, ಗಂಗಾಗರ್ಭ ಅಥವಾ या कृत्तिकाने ज्यांचं रक्षण केलेलं आहे, अशा कार्तिकेयांचं या षष्ठीतिथी संबंधाने महात्म्य आहे. म्हणून या ब्रह्मपर्वामध्ये भगवान शिवशंकराचा हा प्रिय पुत्र आणि कार्तिकेयांचं वास्तव्य हे दक्षिण भारतामध्ये अधिक काळ झालं. दक्षिण भारतामध्ये त्यांचं अधिक काळ आणि या संघर्षातून जे आपण त्या कथा ऐकतो की माता पार्वतीला प्रदक्षिणा करणं, भगवान गणेशाने पृथ्वी प्रदक्षिणा करताना मातेला प्रदक्षिणा केली, कार्तिकेय मोरावर बसून साऱ्या पृथ्वीला प्रदक्षिणा करतात, हा जो एक काही संघर्ष आहे आणि त्यातून श्रेष्ठ कोण, भक्त कोण, यामध्ये कार्तिकेय जे काही रुसलेत, किंबहुना तसे नियोजन भगवान शिवशंकराचं आहे की तू दक्षिणेमध्ये जाऊन कार्य कर किंवा ते क्षेत्र तुझं आहे. यासाठी कार्तिकेय श्रीशैल्य पर्वतावर निवासासाठी आले, श्रीशैल्याला निवासाला आले आणि मग त्यानंतर दक्षिण भारतामध्ये ज्याला द्रविड देश असंही म्हटलं जातं अशा दक्षिणेमध्ये कार्तिकेयांची अधिक मंदिरं, अधिक उपासना सुद्धा बघायला, ज्या मानाने उत्तरेत ते नाही, उत्तरेत तितकं बघायला मिळत नाही. त्या विविध अवतारांच्या कथा रहस्य तसंच आहे की उत्तरेमध्ये किंवा चारच प्रांतामध्ये दत्त उपासना अधिक बघायला मिळते, इतर ठिकाणी दत्त अवतारासंबंधाने काही बघायला मिळत नाही. तसं महाराष्ट्र, कर्नाटक किंवा आंध्र, मध्य प्रदेश किंवा अगदी पाचवा प्रांत म्हणून गुजरात जरी म्हटला तरी एवढ्याच परिसरामध्ये दत्त उपासना जशी अधिक बघायला मिळते, दत्तक्षेत्र आहेत. पंजाबमध्ये गेलो किंवा जम्मू काश्मीरला गेलो अथवा बंगालमध्ये गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला भगवान दत्तात्रयांसंबंधाने स्थान बघायला मिळत नाही. तसं दक्षिण भारतामध्ये कार्तिकेयांची स्थानं निर्माण झाली, याला ही सगळी पूर्व परंपरा हा इतिहास कारणीभूत आहे. आणि षष्ठी तिथी त्यांना अतिशय प्रिय असणारी, ज्या दिवशी कार्तिकेयांची उपासना करणारा विशेषतः राजकीय व्यक्ती जर असेल तर ते की ज्यांना राज्य प्राप्त करणं, युद्धात विजय मिळवणं, अक्षरशः निवडणुकीत काय विजय मिळवायचा असं ना, तरीसुद्धा कार्तिकेयांचं जर कृपा झाली ना तर त्यांना निश्चित राज्यच्युत झालेल्या व्यक्तीला राज्य प्राप्त होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात जे निवडणुकांमध्ये हरले असेल त्यांनी कार्तिकेयांची भक्ती करायला हरकत नाही, म्हणजे त्यांना निवडणुका जिंकायची संधी असते. इथं हे असं महर्षी सुमंतांचं वाक्य आहे, काय माझं वाक्य नाही, त्यांचं वाक्य आहे. आणि कार्तिकेय म्हणजे भगवान शिवशंकराचं स्वरूप आहे, कार्तिकेय हे शिवशंकराचं स्वरूपच आहे. देवसेनेचे ते सेनापती आहेत, अधिपती आहेत त्यांनाही. म्हणून या षष्ठी तिथीच्या निमित्ताने काय फलश्रुती प्राप्त होते तर राजभोग, पराक्रम, बल या सगळ्या गोष्टी प्राप्त. जसं गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बुद्धी, विघ्नांचा विनाश, पंचमी नागांच्या दृष्टीने सुद्धा जी काही एक सुरक्षितता आहे, तर षष्ठी तिथी ही राजभोग म्हणा, बल, पराक्रम इत्यादी किंवा जे राज ऐश्वर लक्ष्मी प्राप्त होणं आहे ते या निमित्ताने होतं. सूर्याच्या उत्पत्तीचा विषय, सूर्य या नावामध्येच गोष्टी आलेल्या आहेत. जसं सूर्य जो तेजस्वी, विद्वान किंवा पंडित अशा अर्थाने त्या सूर्य या नामाचे अर्थ होतात, वेगवेगळे अनेक अर्थ होतात सूर्य या नामाचे, की सूर्य म्हणजे विद्वान, सूर्य म्हणजे पंडित, सूर्य म्हणजे तेजस्वी, असे विविध जे अर्थ आहेत. तसा हा सूर्य निर्माण झाला तो या विश्वाची जेव्हा निर्मिती झाली आहे, या विश्वामधलं सर्वात प्राचीन, सर्वात मूळ स्वरूप जे म्हटलंय ते म्हणजे नाद ओंकार. सर्वात प्रारंभ आहे तो त्या मूल तत्वापासून नादाचा विषय आहे, ओंकाराचा विषय. आदिरूप ते आहे, त्या ओंकाराला म्हटलंच की नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, म्हणजे आदिरूप आहे ओंकार, त्यापेक्षा अधिक काही नाही. आणि अशा या नादाच्या निमित्तानेच जसा नाद निर्माण झाला, त्या नादाच्याच पहिला ओंकारातून प्रथमतः अतिशय विशेष असं तेज प्रगट झालं. नाद जसा निर्माण झाला तसं तेजही प्रगट झालं. आपण दोन्ही गोष्टी आकाशामध्ये अनुभवतो. मेघांचा जेव्हा टक्कर होते तेव्हा नादही निर्माण होतो आणि तेजही निर्माण होतो. नाद आणि तेज दोन्ही एका वेळा निर्माण होऊ शकतात की नाही याला आज सुद्धा आपण पुरावा देऊ शकतो की आकाशात मेघांचं घर्षण झालं की नादही निर्माण होतो आणि तेजही निर्माण होते. कारण घर्षण झालं नादही निर्माण होणार, घर्षण झालं की तेजही निर्माण होणार. तर विश्वाचा कुठे स्फोट होऊन विश्वनिर्मिती झालेली नाही की कुठला स्फोट होऊन निर्मिती झाली वगैरे हा विषय जो शास्त्रज्ञांच्याद्वारे मांडला जातो त्याला पुराणांनी मान्यता दिलेली नाही किंवा तसा नाही विषय. कुठे स्फोट होऊन निर्मिती, कारण स्फोटातून निर्मिती होतच नाही मुळात. स्फोटातून विध्वंस होतो, निर्मिती होत नाही. कुठे बॉम्बस्फोट झाला आणि काही नवीन निर्माण झाला असं कधी होत नाही. आणि स्फोटातून विध्वंस होत, त्याला स्फोट म्हणण्यापेक्षा एकातून अनेक निर्माण होणं, विभाजन होणं असं म्हणणं ठीक आहे. एक वेळ एकोहम बहुश्याम, एकातून अनेक होणं ही गोष्ट निश्चित आहे. पण स्फोट म्हणणं अतिशय चुकीची गोष्ट आहे की एक अणु आहे त्या अणुचे दोन अणु झाले, दोनाचे तीन झाले, तीनाचे चार झालेत. एकातून अनेक निर्माण होणं हे विज्ञान आहे आणि हे अध्यात्म सुद्धा आहे. अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही गोष्टी की एकातून अनेक निर्माण होऊ शकतात. तसं ओंकार हा नाद आणि त्या नादाच्याच वेळेला एकाच वेळेला तेजही निर्माण झालंय, प्रचंड तेज निर्माण झालंय. ती सर्वात पहिली ती सूर्याची निर्मिती आहे. सर्वात प्रचंड जे निर्माण झालेलं तेज आहे ते आहे, त्याला आदितेज म्हटलं म्हणून त्याला आदित्य असे म्हणतात. हे आदितेज आहे, सर्वात प्रथम तेज आहे, आदित्य असं म्हटलंय. त्या आदितेजाच्या सुद्धा तीन आभा, जसं प्रात मध्य आणि सायम, तिन्ही जसं म्हणतात तीनही वेदांच्या आभा जणू ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद, तीनही वेदांचे असणारे आभा दिसते. हे प्रचंड तेज होत, जेव्हा हे तेज निर्माण झालेलं आहे या विश्वामध्ये तो नाद आणि हे तेज, तेव्हा त्या तेजाला धारण करणं, तेजाला सहन करणं अशक्य आहे. या प्रचंड तेजाला सहन करणं अशक्य, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जरी आकाशात वीज निर्मिती झाली तरी ती वीज साठवून ठेवण्याची क्षमता मानवाची नाही अशी सुद्धा गोष्ट आहे. आणि तसं जर झालं तरी विजेचा तुटवडा होणार नाही. त्यामुळे आकाशात निर्माण झालेली वीज साठवण्याची, कंडेन्स करण्याची जर क्षमता निर्माण झाली तर ती वीज साठवली तर वर्ष काय अनेक वर्ष पुरवू शकते. पण त्याची दाहकता एवढी आहे की जे साठवण्यासाठी निर्माण केलं जाईल ते तर नष्ट होईलच होईल, कारण त्याची क्षमता किती आहे. तशीच गोष्ट त्या प्रथम तेजाची आहे, महत्तेज आहे, महत्तेज. आणि त्या तेजाला कोणीही सहन करू शकत नाही. तेव्हा कालांतराने सृष्टी निर्मितीसाठी जेव्हा ब्रह्मदेवाची निर्मिती झालेली आहे तेव्हा त्या ब्रह्मदेवाने या तेजाची प्रार्थना केलेली आहे. तेजाला थोडंसं आपलं स्वतःचं स्वरूप मर्यादित करण्यासम, हा जो महासूर्य आहे त्या महासूर्याला आपलं तेज कमी करण्याची प्रार्थना केली. तेव्हा त्या महातेजातून आज ज्या सूर्याचं दर्शन होतं त्या सूर्याची निर्मिती कशी झाली महातेजातून. मग कालांतराने त्याच तेजाने अवतार धारण करण्याचा जो विषय आहे, अवतार शब्दाचाच अर्थ आहे की अवत्रु खाली येणे, महत् स्वरूपापासून लघु स्वरूपाकडे येणे याला अवतार म्हटलंय. की भगवान विष्णू कृष्णरूप धारण करतात म्हणजे काय करतात, ते महत् स्वरूपापासून लघु स्वरूपाकडे येतात. तशीच गोष्ट आहे की त्या महासूर्यापासून एक लहान सूर्य किंवा आज ज्या सूर्याचं दर्शन होत आहे त्या सूर्यामध्ये त्याचं परिवर्तन होण्याच्या दृष्टीने. पुढे जेव्हा सृष्टीचा विकास सुरू झालेला आहे त्या सृष्टीच्या विकासामध्ये ब्रह्मदेव पुत्र मरीची आहेत आणि मरीची पुत्र आहे कश्यप, कश्यपांची पत्नी आदिती आहे. तर या आदितीच्या उदरी हे तेज पुन्हा लघुस्वरूपामध्ये प्रकट होण्याच्या दृष्टीने आलेलं आहे. कश्यप आदितींच्याकडे आदितीच्या गर्भामध्ये हे तेज आलेलं आहे, त्या तेजाने प्रगट व्हायचं ठरवलंय सूर्य या रूपामध्ये. त्यावेळेला आदिती ही आशयाची सात्विक प्रवृत्तीची आहे, ती वारंवार उपोषण करते, स्वतःच्या शरीराला क्लेश देते. साहजिक तिचा जो गर्भ आहे तो नीट वाढतच नाही, त्या गर्भाची प्रगती होत नाही, त्याला जन्माला येण्यासारखं पोषक वातावरण निर्माण होत नाहीये. तेव्हा कश्यप तिला म्हणत आहेत की हे आदिती, तुला असं करण्याचं कारण काय? या गर्भाला प्रगट न होऊ देण्यासाठी तू असं का वागतेस? आदितीला महर्षी कश्यप म्हणतात. तेव्हा शेवटी हे जे शिशुरूप निर्माण होतं किंवा एक विशेष असं अंड निर्माण झालंय, आदितीने तेजोमय अंड जे आहे त्यामध्ये एक छोटासा शिशू आहे, तेजस्वी आहे, अंड स्वरूप त्याच्यावरती असणारं जे सोनेरी कवच आहे आणि त्यामध्ये असणारा हा लहानसा शिशू आहे, हे आदिती समोर प्रगट झालंय. प्रगट शब्द वापरलाय, जन्माला आलं असं म्हणणं नाही, प्रगट झालेला आहे सूर्याचा तो अवतार, सूर्याचं ते प्रगटीकरण. त्यावरून कश्यप ऋषी त्याच्याकडे बघताय, म्हणतायत बघ, तू ज्याला मारण्याचा प्रयत्न करत होती किंवा ज्याने जन्माला येऊ नये असं तुला वाटत होतं म्हणून ती तू उपवास तपास करते, उपोषण करते, शरीराला क्लेश देत होतीस, तरीही जे अंड प्रगट झालं ज्याला तू मारण्याचा प्रयत्न करत होतीस, मारितम अंडम इदम मारतंडम, ज्याला मारण्याचा तू प्रयत्न करत होतीस तरीही ते प्रगट झालेलं आहे म्हणून तू मारतंड असं नामकरण त्याचं झालं. तो सूर्य जन्माला आलेला आहे आणि आदितीचा पुत्र म्हणून सुद्धा ज्याला विवस्वान असंही म्हणतात, आदित्यही म्हटलं त्याला, मारतंडही असं म्हटलं, सूर्य हे त्याचं नाम आहे. असं सूर्याच्या उत्पत्तीचा विषय मांडलेला आहे, याही ठिकाणी मांडला आहे, मार्कंड पुराणात सुद्धा मांडलेला आहे की सूर्याचं प्रथम स्वरूप म्हणजे महतेज आणि त्या महातेजातून आज जे अनुभवतोय असं त्यापैकी एक असणार सूर्य स्वरूप. आज जे स्वरूप आहे त्याच त्याप्रमाणे आणखी इतर 11 स्वरूप सुद्धा आहेत असंही वर्णन आहे की 12 आदित्य म्हटले आहे. आज जे सूर्याचं दर्शन होतं त्यापैकी एक आहे, पण सृष्टीमध्ये अजूनही तसे आदित्य आहेत असंही म्हटलेलं आहे, 12 आदित्य. पुढे या सूर्याला देवत्व जे दिलेलं आहे, देवत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्या देवत्वाच्या दृष्टीने त्याचा परिवार सुद्धा सांगितलेला आहे की सूर्याची पत्नी संज्ञा आहे जी विश्वकर्माची कन्या आहे आणि तिलाच सूर्याचं तेज काही सहन होईना, आपल्या पतीचं तेज काही सहन होईना, इतका तेजस्वी असणारा पती की त्याच्या जवळपास सुद्धा राहणं तिला कठीण होत आहे. ज्याच्याशी विवाह झाला त्याच्याबरोबर संसार करायचा पण त्याच्या जवळपासही फिरकू शकत नाही, इतकं त्याचं तेज आहे. म्हणून अजून त्याचं तेज कमी करणं विश्वकर्माच्याही निमित्ताने त्याचं तेज कमी करणं झालं, तरीही त्या संज्ञेला जे अपत्य प्राप्त झालेले आहेत, यम आणि यमुना हे संज्ञेचे अपत्य आहेत, सूर्याची जी पत्नी आहे संज्ञा, यम आणि यमुना. त्यानंतर हीच संज्ञा पतीचं आपलं हे तेज सहन होत नाही म्हणून पुन्हा आपलीच प्रतिकृती निर्माण केलेली आहे, जिला छाया असं म्हटलं, आपल्याप्रमाणेच असणारी म्हणूनच ती छाया, तिला तिथं ठेवून ती निघून गेली आहे. तेव्हा त्या छायेलाही अपत्य प्राप्त झालेले आहे, ती छाया सुद्धा ओळखताही येत नाही की संज्ञा खरी की छाया नेमकी कोण आहे. त्या छायेलाही जे अपत्य प्राप्त झाले होते त्यामध्ये सावर्णी आहे, शनी आहे आणि तपती नावाची कन्या आहे, अशी अपत्य त्यावेळेला होती. आणि त्यानंतर संज्ञेला जी प्राप्त झालेली अपत्य आहे त्यामध्ये अश्विनी कुमार दोन आहे, जे अश्विनी रूपामध्ये असताना त्यांची नाव आहे नासत्य आणि दस्त्र, अशी ही सूर्याच्या परिवारासंबंधाने हा विषय मांडलेला आहे. आणखी यातला भाग थोडासा पुढे पाहू. पण सूर्य परिवार, सूर्य निर्मिती हा मुद्दा या ठिकाणी झाला. आणि हे जे काय आहे सूर्याची निर्मिती, सूर्याचा आविर्भाव हा सप्तमी तिथीला म्हणजेच माघ शुद्ध सप्तमी रथ सप्तमी हा दिवस आहे. सूर्याच्या निर्मितीचा प्रगटीकरणाचा दिवस आहे. त्यावेळेला पुढे विषय जो चाललेला आहे यात शतानिक आणखी विचारत आहे की सूर्यासंबंधाने महात्म्य मला सांगा. त्यावर सुमंत महर्षी सांगतात की सूर्यनारायणाचं हे महात्म्य सांगत असताना एक संवाद जो घडला आहे तोही तुला मी त्याद्वारे ऐकवतो. भगवान श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांचा पुत्र आहे सांब, जांबवतीपासून झालेला जो पुत्र आहे सांब, सांब सुद्धा सूर्यभक्त म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. त्या श्रीकृष्ण आणि सांब यांच्यातला हा संवाद सांगितला. सांब आपल्या पित्याला भगवान श्रीकृष्णांना म्हणतोय की हे पिताश्री, जगातलं हे जे दुःख बघितलं की मला मोठं वाईट वाटत, की कोणी रोगी बघितले, कोणी व्याधीग्रस्त बघितले, त्यांच्या या शारीरिक पीडा मानसिक पीडा बघितला की मला मोठं वाईट वाटतं, याच्यावर काही उपाय काही मार्ग की यांच्या शारीरिक पीडा रोग व्याधी कमी व्हाव्यात असे काहीतरी उपाय असतील की, जसं औषधी उपाय आहेत तसे अन्य काही उपाय असतील की त्यांना लवकर त्यातून मुक्तता प्राप्त होईल. त्यावर भगवान श्रीकृष्ण असं सांगतात की या शारीरिक व्याधी रोगव्याधींपासून मुक्तता मिळवण्यासाठी शरीरामध्ये असणाऱ्या किंवा या विश्वामध्ये असणाऱ्या देवतांची कृपा प्रसन्नता प्राप्त करणं हा सुद्धा त्यातला एक मार्ग आहे. औषधी हा जसा एक मार्ग आहे तसं देवतांची कृपा हा एक मार्ग आहे. आणि देवता ज्या आहेत तीनही दृष्टीने सांगितल्या आहेत, तीनही प्रमाण आहेत की देवता आहेत की नाही. यावेळेला सांबाने लगेच प्रश्न उपस्थित केला. सांब म्हणतोय की पिताश्री, कोणी म्हणता देव आहेत कोणी म्हणता नाहीत, देवता आहेत अर्थात आजच असे प्रश्न विचारणारे लोक असतात असं नाही की देव आहेत की नाही, देवता आहेत की नाही. तेव्हा श्रीकृष्णांचाही मुलगा श्रीकृष्णांना विचारतोय, प्रत्यक्ष देव समोर असताना विचारतो म्हणजे काय म्हणावं, श्रीकृष्ण समोर आहेत तरी विचारतोय की देवता आहेत की नाही असं लोक म्हणतात, तुमचं काय मत आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतायत की हे सांब, अर्थात सांब हा पुत्र भगवान श्रीकृष्णांना जो प्राप्त झाला तो शिवशंकराच्या कृपेने झाला. जांबवतीला पुत्र भावा म्हणून स्वतः श्रीकृष्णांनी शिव उपासना केली. हरिवंशामध्ये याचा उल्लेख आहे. श्रीकृष्णांनी उपासना केली तेव्हा सांब हा पुत्र जन्माला आला. अर्थात सांब तो विनाशासाठीच जन्माला आला, विनाश करण्यासाठी. जे शिवशंकराचं संहारक असं स्वरूप आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की देवतांच्या अस्तित्वासंबंधाने तीन प्रमाण आहेत, देवता आहेत की नाही यासाठी तीन प्रमाण आहेत. पहिलं प्रमाण आगम प्रमाण, दुसरं प्रमाण अनुमान प्रमाण, आणि तिसरं प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण. नेहमी ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा किंवा ईश्वरी संदर्भात ईश्वरी स्वरूपासंबंधात तीन प्रमाणं सांगितली आहेत की, अर्थात काही ठिकाणी चारही प्रमाणं मानली आहेत, प्रत्यक्ष ऐतिह्य अनुमान श्रुती असे चारही प्रमाणं सांगितली. इथं तीनही प्रमाण म्हटलंय की आगम प्रणाम प्रमाण, अनुमान प्रमाण आणि असणारं प्रत्यक्ष प्रमाण. काही गोष्टी या प्रत्यक्ष सिद्ध करता येतात, काही गोष्टी अनुमानाद्वारे सिद्ध करता येतात. केवळ अनुमान करावं लागतं, ते अप्रत्यक्ष काही तसं दर्शवता येत नाही पण अनुमान करावं लागतं की नाही असं असं आहे अंदाजाने. आता एखाद्या व्यक्तीला झालेला आनंद, एखाद्या व्यक्तीला झालेला दुःख जे आहे ते किती प्रमाणात आहे हे काही किलोच्या वजनाच्या कुठल्या भाषेत बोलता येत नाही की हे किती दुःख आहे, किती आनंद आहे. त्याचं केवळ अनुमान करावं लागतं की या व्यक्तीला आनंद किती झाला आहे, या व्यक्तीला दुःख किती झालेलं आहे, यासंबंधी फक्त मनात अनुमान करावं लागतं. किंवा अगदी सूर्य चंद्राचं, पृथ्वी चंद्राचं असणारं अंतर अनुमान प्रमाण मानावं लागतं की पृथ्वीपासून सूर्य इतक्या इतक्या मैलावरती लांब आहे. आता कोणी पृथ्वीपासून एक दोरी पकडली आणि सूर्यापर्यंत पोहोचलाय इतकी लांब दोरी आणि ही मोजली इतकं अंतर झालेलं आहे असं कोणी म्हणू शकणार नाही, कारण ते अनुमान प्रमाण आहे. प्रकाश यायला जसा वेळ लागतो त्या वेळाच्या त्या अंतरानुसार एक अनुमान मांडलेला आहे की इतकं असं आहे. म्हणून काही ठिकाणी अनुमान प्रमाण आहे, काही ठिकाणी प्रत्यक्ष प्रमाण आहे, काही ठिकाणी आगम वेदांनी सांगितलंय श्रुती प्रामाण्य. वेदांनी त्यावरती अधिकारवाणीने सांगितले. काही गोष्टी जसं मोठ्या माणसांनी सांगितलेल्या असतात त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मोठी माणसं सांगतात म्हणून, कारण ते म्हणतात आमच्या उगीच पांढरे झाले नाहीत, की आम्ही इतका अनुभव घेतला आहे, इतके पावसाळे बघितले म्हणून सांगतोय की बाबा रे असं असं असतं. ते हे प्रमाण कुठलं आहे, ते त्यांच्या शब्दाला प्रामाण्य, शब्द प्रामाण्य किंवा श्रुती वेद प्रामाण्य. म्हणून वेदांनी सुद्धा सांगितलं देवता आहेत, अनुमान प्रमाण सुद्धा सांगतं देवता आहेत, आणि प्रत्यक्ष प्रमाण सुद्धा काही काही देवतांच्या बाबतीत आहे, प्रत्यक्ष प्रमाण सुद्धा आहे. याकरता जसं हे शंका घेणारे जे असतात म्हणून प्रमाण सांगताना काही गोष्टी अनुमानाने जसं मानायच्या आहेत, काही नुसतं शब्दावर विश्वास ठेवून मानायचा आहे. की उदाहरणार्थ विष प्यायल्याने माणूस मरतो, या गोष्टीवरती माणसाला विश्वास ठेवावाच लागतो. नाही म्हणे याचं प्रमाण द्या पिऊन बघ, प्रमाण द्या पिऊन बघ, कारण त्यावरती विश्वास ठेवावा लागतो अशी काही गोष्टी आहेत. आणि ही प्रमाण दिलेली आहे. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की प्रत्यक्ष प्रमाण आणि प्रत्यक्ष देवता सुद्धा आहेत. प्रत्यक्ष सुद्धा देवता दिसतात किंवा दर्शन ज्यांचं आहे, अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष सुद्धा. काही देवता ज्या आहेत त्या अप्रत्यक्ष आहेत, दिसत नाही. काही देवता प्रत्यक्ष आहेत ज्यांचं नित्य दर्शन होतं. फक्त त्या देव जसं आणि माणसाची बुद्धी अशी मोठी विचित्र आहे की जे रोज दर्शन देतात त्यांना देव म्हणायला तयार नाही, जे दर्शन देत नाही त्यांना देव आहे का, देव आहे का, देव आहे का म्हणून तो प्रश्न विचारत सुटतो. असं असतंच नाही, तर रोज जो माणूस भेटतो त्याची किंमत त्याला नसते. तसं रोज जे दर्शन देत आहेत पण त्यांना तसं स्वरूप दिसत नसल्याने, कारण देव म्हटलं की त्याला असं दिसलं पाहिजे, डोक्यावर मुकुट घातलाय, मग त्याच्या हातामध्ये शस्त्र वगैरे पाहिजेत, तर तो देव झाला. आपल्याकडे सूर्य चंद्र इत्यादिकांना देव म्हणण्याचं कारण सुद्धा तेच आहे. आणि इथंच मतभेद निर्माण होतो किंवा इथंच थोडासा गैरसमज निर्माण होतो की सूर्याला देव कसं म्हणता, चंद्राला देव कसं म्हणता, या ग्रहांना देव कसं म्हणता. कारण देव ही एक संकल्पना आमच्या डोक्यात अशी पक्की बनलेली असते की देव म्हणजे असं फक्त मूर्ती असली की देव, अशी मूर्ती असली की देव, अशी मूर्ती असली की देव असं म्हणणं. म्हणून इथंच जी अपूर्णता सांगितली आहे ते माणसाचं अज्ञान म्हटलं की यालाच देव असं नव्हे. तर ह्या प्रत्यक्ष देवता अप्रत्यक्ष देवता दोन्ही गोष्टी सांगितल्या.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया सुरेश भट यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समंथांच्या मनोबोधातला 30वा श्लोक आपण बघणार आहोत. समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा एक सुप्रसिद्ध श्लोक आहे. समर्थांच्या सगळ्या श्लोकामध्ये हा वारंवार म्हटला जातो. त्याचं कारण ह्याच्यामध्ये एक ठामपणाने सांगितलेलं आहे की समर्थाच्या सेवका वक्रप आहे. समर्थाचा सेवक जर आपण असू तर त्याच्याकडे वाकड्या दृष्टीनं पाहणारा असा सर्व भूमंडळी कोण आहे दाखवा. असा सर्व ह्या भूमंडळामध्ये असा कोण हे धाडस करू शकेल की समर्थांच्या सेवकाला त्रास देईल, त्याला संकटात घालील, असा कोण आहे. सेवक अनेक जण असतात, पण समर्थाचा सेवक असणं ह्याला फार महत्त्व आहे. जसं म्हटलेलं आहे, राजेयाची कांता काय भीक मागे. कांता आहे पण कुणाची? राजेयाची. मग ती काय भीक मागेल काय? तसा हा सेवक जरी असला तरी समर्थाचा सेवक आहे, त्याची काळजी समर्थाला नाही असणार. तिथं समर्थ याचा अर्थ भगवंत. जो समर्थ पुरुष आहे त्याला आपल्या सेवकाची काळजी नाही का? असं असल्यामुळे तो सेवक देखील निर्भयपणे, निर्धास्तपणे आपल्या स्वामींवर निष्ठा ठेवून वावरत असतो. जे काही कार्य समोर असेल त्याला माहिती आहे की आपल्या पाठीमागे आपले स्वामी आहेत, तेच आपल्याकडून सगळं करून घेत आहेत, असा भाव असल्यामुळे तो भ्यायला, घाबरला, कुठंतरी झाला असं होणार नाही, तो ठामपणे देईल. म्हणून समर्थाची हा सेवका वक्र पाय, वक्रदृष्टीनं पाहतोय, असा सर्व भूमंडळी, सर्व जगात, तिन्ही लोकात असा कोण आहे बरं सांगा. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, ज्या भगवंताची, ज्या रामचंद्रांची लीला तिन्ही लोकात वर्णन केलेली आहे. लीला करणं आणि नुसतं जगणं ह्याच्यात फरक आहे. भगवंत लीला करतो ठरवून त्याच्या मनाप्रमाणे. आपण जे करतो त्याला लीला करतो असं म्हणता येत नाही. आपण काहीतरी करत असतो, आपल्या हातातही काही नसतं आणि काहीतरी व्याप करत असतो. आणि भगवंताचं सगळं जे काय असतं करणं त्याच्यामध्ये एक निश्चितता असते. कशासाठी आपण काय करतो आहोत हे माहिती असतं. म्हणून गोपाळकृष्णांची लीला बघितली, रामचंद्रांची लीला बघितली तर त्याचा अर्थ लक्षात येतो. राज्यावर बसायच्याऐवजी त्यांनी वनवास स्वीकारला, ह्याच्या पाठीमागं काही एक सूत्र होतं, एक कार्य होतं, म्हणून त्यांनी तो स्वीकारला. 14 वर्ष राहिले पण हे रावणासारख्या दुष्ट शत्रूंचा, असुरांचा पराभव नुसता नव्हे तर नष्ट करून त्यांनी त्या राज्यावर विभीषणाला बसवलं. त्यांना त्याच्यात काही पाहिजे होतं का असं विचारलं तर त्यांना काहीच नको असतं. जे सर्वांना देण्यासाठी जन्माला आलेले असतात त्यांना काय हवं असतं. पण ते तसे मोठे आहेत ते कळायला देखील वेळ लागतो. रामचंद्र अवतारी पुरुष आहेत हे असं म्हणतात, एक 5-7 लोकांनाच फक्त माहिती होतं, बाकी कुणालाही ते कळलं नाही. तसं सर्वांच्या बाबतीत झालं, गोपाळकृष्णांच्या बाबतीत तेच झालं. हे अवतारी पुरुष आहेत, काही एका कार्यासाठी इथं अवतीर्ण झालेले आहेत हे कळणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे. पण ते कळणारे लोकही फार कमी असतात. म्हणजे इथं त्यांनी जे म्हटलं आहे, जयाची लीला, आणि ती लीला जी आहे ती ते गेल्यावर जास्त वर्णन केली जाते, ते असेपर्यंत नाही होत. संतसुद्धा असेपर्यंत ते लीलाचरित्र करत असतात, लोकांना ते ओळखत नाहीत, फारच थोडे लोक त्यांना ओळखतात. आणि ते देह ठेवून गेल्यावर मग मात्र त्यांचं नाव मोठं होतं, त्यांची समाधी ठिकाणं उभारली जातात, मग लाखो लोक तिथं जातात. पण ते असेपर्यंत जसा त्यांच्याकडून ज्ञान घ्यायला पाहिजे, भक्तीची शिकवण घ्यायला पाहिजे, जे काही शिकता येईल ते शिकायला पाहिजे, ते असताना देहाने करणारे लोक फार थोडे. म्हणून त्यांनी म्हटलंय की जयाची लीला तिन्ही लोकात वर्णन. सगळ्या संतांचं अगदी पुन्हा पुन्हा तेच मला म्हणावं असं वाटतं. ज्ञानेश्वर महाराज असेपर्यंत, पुढच्या पुढच्या काळात लोकांनी त्यांना थोडंसं ओळखलं, ज्ञानेश्वरी सांगायला लागले तेव्हा, तोपर्यंत काय झालं, किती हाल झाले त्यांचे, तुकोबांचे किती हाल झाले, त्या मनाने नाथांचे फार नाही झाले तरी, पण त्या मनाने कमी झाले असं म्हणता येईल आपल्याला. सगळ्या संतांच्या बाबतीत आपल्याला हीच गोष्ट दिसते. त्यांची जी युधी आहे ती पाठीमागून वर्णन केली जाते. पण त्यांच्या बाबतीत जर ते म्हटलं तर नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, आणि संत ही माझी रुपडी म्हटल्यामुळे जसे अवतारी पुरुष जन्माला आले तसे संत देखील भगवंताचेच अवतार येतात लोकांच्या उद्धारासाठी. पण त्यांच्याबद्दल देखील नंतरच कळतं, फार ते असताना कळत नाही. म्हणून या श्लोकामध्ये समर्थाच्या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोक तिनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

0: व्हीएसएसच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
1: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथ भागवत,
0: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
1: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
0: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
2: नमस्कार श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. स्वागत तुमचंही मिलिंद दादा.
3: नमस्कार.
2: नमस्कार. गेल्या वेळी मुझे अपनी शरण ले लो नाथ हे गाणं तुम्ही गाऊन दाखवलं आणि त्याचा अर्थ सांगितला. ते गाणं मोठं म्हणून फक्त मुखडा आणि पहिलं कडवं आपलं झालं, पुढचीही कडवी ऐकायची आम्हाला उत्सुकता आहे. तुम्ही अर्थासकट सांगा तर त्यांनी फार वेगवेगळ्या गोष्टी माहिती होत आहे.
3: खरंय खरंय. तर मुझे अपनी शरण ले लो नाथ और कुछ ना चाहू मैं बालक तुमरो तुम मेरो तात. आता गंमत बघा की प्रत्येक कडवं काहीतरी वेगळं सांगतंय पण त्याच्यातला धागा एकच आहे. म्हणजे आपण एक माळ जी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे मणी आहेत पण एका माळेत ओवलेले आहेत. तसं प्रत्येक कडवं, प्रत्येक शब्द, प्रत्येक लाईन जी आहे ती वेगळं काहीतरी सांगते पण धागा एकच आहे.
2: वेगवेगळ्या रंगाचे मणी.
3: वा वा सुंदर. देह को समझू सब कुछ अपना, मन बुद्धि और सत्य अहम भी, नित बदले हर रूप यहाँ का, शाश्वत समझू सब भी स्वयं भी. खोल दो आंखें अंतर की और आज कहो जो सच है बात.

0: अर्थ तर देह को समझू सब कुछ अपना आपण या देहाला सर्वस्व समजतो. या शरीराच्या निरोगी राहण्यासाठी, ते सुंदर राहण्यासाठी, ते तरुण होण्यासाठी, कायम तरुण राहण्यासाठी आणि ते दीर्घायू होण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. मनामध्ये सतत कुठेतरी ही भीती असते की अरे आपल्याला कुठला रोग होऊ नये, म्हणून मग आपण ते शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करतो, डाएट करतो, ते शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करतो, ते सजवतो सुंदर दिसण्यासाठी, ते दीर्घायू होण्यासाठी आपण वेगवेगळ्या डाएटमधनं आपल्याला पोषण मिळेल आणि आपण आपला BMI जो आहे तो अजून तरुण राहील याच्यासाठी प्रयत्न करत असतो. जे जे काही प्रयत्न करता येतील वेगवेगळ्या पद्धतीने ते करत असतो. पण आपण हे विसरतो की त्या देहात मी जो आहे तो निरोगी आहे, तो अनंत काळापासूनचा दीर्घायू आहे, तो सुंदरच आहे, तो प्रकाशमान आहे आणि ज्ञानपूर्ण आहे. या देहाला आपण टिकवण्यासाठी आणि त्याचं अस्तित्व स्वतःबरोबर इतरांसमोर ठसवण्यासाठी म्हणून काय काय वेगळं वेगळं ज्ञान शिकतो, पाठ करतो, ते लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातनं मी कसा हुशार आहे किंवा ज्ञानी आहे असं दाखवण्याचा, प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. वाईट अर्थाने म्हणत नाही, पण समाजासमोर हे मांडण्याचा प्रयत्न करतो. तर चांगलंच आहे, आपल्याला काही ज्ञान मिळालं तर ते समाजाला देऊन समाजाचं पण उत्थान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण इथे पहिली महत्वाची गोष्ट काय की आपण देहाला मी म्हणून समजू नये, ही जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे की मी म्हणजे देह नाही. कारण मग देह नष्ट झाला की मी नष्ट होतो का? तर उत्तर नाहीये. देह बालक स्वरूपामधनं तरुण स्वरूपामध्ये येतो, मध्यमवयीन स्वरूपात येतो आणि वृद्ध स्वरूपात होऊन मृत्यूला सामोरा जातो. पण या सगळ्यामध्ये माझ्या आतमध्ये जो बालक भाव आहे तो कधी नाहीसा होत नाही किंवा तारुण्य भाव नाहीसा होत नाही. मॅच्युरिटी वाढेल पण मी आहेच ही जी संकल्पना आहे ती कधी नष्ट होत नाही. पण ती आपण देहाला लावायचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा प्रॉब्लेम येतो. ते अज्ञानमूलक असल्यामुळे त्याच्यातनं भीती, दुःख, काही काळापुरतं सुख अशी सगळी गोष्ट घडते ना. कारण तारुण्य आहे तोपर्यंत सुख मिळत असतं, त्यामुळे आपण सुखी होत असतो. पण कोणी आपला अपमान केला किंवा त्या देहाला रोग जडला तर त्याच्यातनं आपल्याला दुःख निर्माण होतं. किंवा आपल्या देहाबद्दल कोणी काही कॉमेंट केली तर आपण हर्ट होतो. देहाला आपण समजतोय, म्हणूनच नाथ म्हणतात की देह को समजू सब कुछ अपना, मन बुद्धी और सत्य अहम भी. मन बुद्धी अहंकार याला पण मी सत्य समजतो आणि मी म्हणजे देह, मन, बुद्धी आणि अहंकार असं मी आहे असं समजतो आणि तिथेच सगळा गोंधळ होतो. कारण मी या सगळ्याच्या पलीकडे आहे. जे बदलणार आहे, ज्याच्यात परिवर्तन प्रत्येक क्षणात होत आहे आणि जे नाहीसं होणार आहे ते म्हणजे मी नाही, याला आत्मज्ञान म्हटलेलं आहे. आणि जे सतत बदलत आहे ते अज्ञान आहे. तर मन, बुद्धी, अहंकार आणि देह हे सतत बदलत आहे याची सातत्याने जाणीव मनामध्ये ठेवणं म्हणजे आत्मज्ञान जागृत ठेवणं आणि त्यानेच आपलं उत्थान होणार आहे.
1: बरोबर,
0: याची आतमध्ये कायम नोंद घेतली पाहिजे. दुसरं पुढे सांगितलं, नित्य बदले हर रूप यहाँ का, शाश्वत समजू सब भी स्वयं भी. सगळ्या बाह्य गोष्टी ज्या आपण डोळ्यांनी बघतो आणि आपल्या पाचही सेन्सेसनी सेन्स करत असतो, पंचतत्वांनी आपण जे सेन्स करतो ते सत्य समजतो, पण त्याचं रूप बदलतंय त्यामुळे ते शाश्वत नाहीये, अशाश्वत आहे, म्हणून ते असत्य आहे. आणि देहाला शाश्वत समजतो ते पण असत्य आहे, ते बदलत असल्यामुळे. आणि इथे नाथांना आपण विनंती करतोय, पहिल्या कडव्यामध्ये म्हणलं की ऐसी कृपा हो जाय तुम्हारी, छूट न पाय तुमरो साथ. तसं दुसऱ्या कडव्यात म्हणतोय, खोल दो आंखे अंतर की और आज कहो जो सच है बात. मला सत्याची जाणीव करून दे, अंतर चक्षु म्हणजे तिसरा नेत्र ज्याला आपण म्हणतो तो माझा उघड, आत्मज्ञानाचा चक्षु उघड आणि मला सत्य जे आहे ते तू उलगडून दाखव, म्हणजे या सगळ्या भ्रमातनं मी बाहेर पडेल आणि माझं उत्थान होईल. आपल्याला चित्रामध्ये दिसतं की शंकराचे दोन्ही डोळे अर्धोन मिलित आहेत, म्हणजे बंद आहेत, आणि तिसरा डोळा त्याच्या कपाळावरती रेखाटलेला असतो. पण प्रत्यक्षामध्ये तो भौतिक डोळा नाहीये, तो आत्मज्ञानाचा डोळा आहे, तो अंतरचक्षु आहे. पण चित्रकार किंवा शिल्पकार तो प्रतिकात्मक दाखवतात की तो आपल्या थर्ड आय चक्रामध्ये म्हणजे आज्ञा चक्रात आहे. आणि डोळ्यासारखा डोळा आहे म्हटला जातो म्हणजे कारण आपण बघतो ना, त्या बघण्यामधनं आपल्याला सगळं ज्ञान होतं. तसं ते सूक्ष्म बघणं म्हणजे तिसरा डोळा आहे आणि तो आज्ञा चक्रामध्ये असल्यामुळे तिथे तो रेखाटलेला आहे. तर त्याचं प्रतिकात्मक स्वरूप आपण बघतो आणि तो फक्त ध्यानातनं, ज्ञानातनं, समर्पणातनं गुरु आपल्या आतमध्ये जागृत करतात. तर तो तिसरा डोळा तू जागृत कर आणि मला सत्याचं ज्ञान आणि भान माझ्या आतमध्ये निर्माण कर, अशी नाथ तुम्हाला मी विनंती करतोय, असं दुसरं कडवं आहे. तर एक एक पायरीनी आपण आपल्या आत्मज्ञानाच्या दिशेने या कडव्यांमधून जात असतो.
1: हो हो हो, प्रवासच आहे तो, नाही का? शब्दात मांडलेला, गीतात मांडलेला.
0: खरंय खरंय, प्रवास आहे तो. तिसरं कडवं आहे, जनन मरण के बीच भरी है इम्तिहान की मैंने घड़िया, इसके कारण सुलझेगी अब आत्मोन्नति की सारी लड़िया, सफल जो होगे उस क्षण में बन जाओगे तुम परम पिता. मुझे अपनी शरण ले लो नाथ.

0: तर जन्म आणि मृत्यू म्हणजे जनन आणि मरण यांच्यामध्ये छोट्या छोट्या परीक्षा मोठ्या मोठ्या परीक्षांच्या अनेक क्षणांनी ते जीवन भरलेलं आणि भारलेलं आहे याची आपल्याला जाणीव नसते. त्यामुळे परीक्षा आली की आपण कन्फ्यूज होतो, गडबडतो, त्या परीक्षेमध्ये जो काही फेल्युअर किंवा सक्सेस असेल त्यांनी दुःखी किंवा सुखी होतो, खचून जातो, कधी डिप्रेस होतो, कधी खूप आनंदाने फुलून जातो. तर आपल्याला याची जाणीव झाली की जन्म आणि मरण ह्याच्यामध्ये मधला जो काळ आहे त्याला जीवन असं म्हटलंय आणि जीवन इज इक्वल टू परीक्षा. छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या परीक्षांचा संपूर्ण प्रवाह म्हणजे जीवन. तर मग छोट्या मोठ्या कुठल्याही परीक्षांनी घाबरून न जाता त्याला आनंदाने सामोरं जायचं, त्याचा जो काही रिझल्ट येईल त्याला सहजपणाने स्वीकारायचं, त्याचं विश्लेषण म्हणजे अनालिसिस करायचं,
1: का हरलो, का नापास झालो,
0: हो कशामुळे जिंकलो, कशामुळे हरलो याचं विश्लेषण करायचं. आणि जिंकलो असू तर तुझी कृपा आणि हारलो असेल तर तुझी इच्छा असं ते ऍक्सेप्ट करायचं आणि विश्लेषणातनं जे काही चुकलं असेल ते बरोबर करायचं आणि पुढे जायचं. ही प्रोसेस अध्यात्मामध्ये आपली जेव्हा तिसरा नेत्र किंवा चक्षू उघडण्याची प्रोसेस होते तेव्हा ही प्रोसेस पण सुरू होते. या परीक्षेला आपण शांतपणाने समजूतदारपणाने सामोरं गेलो, ते ऍक्सेप्ट केलं तर आपले आत्मोन्नतीचे सगळे लेयर्स जे आहेत ते उलगडायला सुरुवात होतात. तर हे एकमेकांच्या आतमध्ये लेयर्स असतात आणि त्याची ही एक संपूर्ण लढी.
1: हा लढी अगदी छान शब्द वापरलाय ना.
0: हो, त्या लढ्या ज्या आहेत त्या गुंडाळलेल्या असतात. जसं जसं तुम्ही ह्या जीवन नावाच्या परीक्षांचा संपूर्ण आलेख समजून घेता आणि सहजपणाने सामोरं जाता तेव्हा आत्मोन्नतीच्या सगळ्या लढ्या उलगडायला लागतात. ओके. आणि सफल जो होगे उस क्षण में बन जाओगे तुम परम पिता. आत्मोन्नती झाली, आत्मज्ञान आतमध्ये जागृत झालं तर त्या क्षणी तुम्ही परम पिता या स्थितीला पोहोचता. नुसते पिता नाही तर परम पिता या स्थितीला पोहोचायचं असेल तुम्हाला तर जीवनात येणाऱ्या प्रत्येक परीक्षेच्या छोट्या मोठ्या परीक्षांच्या क्षणांना हसत हसत सामोरं जा, त्याच्यातनं मिळालेल्या दुःखाला सामोरं जा आणि सुखाला नम्रपणाने घेऊन शांतपणाने स्थित प्रज्ञतेने पुढे जा. तर अशा या दोन कडव्यातनं आपल्याला संपूर्ण जीवन कसं जगायचं याचं सार दिलेलं दिसतं. आणि जन्म आणि मृत्यू ही प्रत्येक क्षणी घडणारी घटना आहे या पृथ्वीवरती. त्यामुळे जन्म झाला म्हणजे काहीतरी खूप मोठं झालं अशी गोष्ट मनातनं काढून टाका आणि मृत्यू झाला म्हणजे खूप काहीतरी दुःखाची किंवा वाईट गोष्ट झाली हेही डोक्यातनं काढा. मधला जो काळ आहे जीवनाचा त्याच्यात तुम्ही काय विचार करता, कसं तुम्ही वर्तन करता आणि दिव्य विचारांनी दिव्य वर्तन करून तुम्ही तुमच्या अंतिम उन्नतीच्या निजधामापर्यंत पोहोचता की नाही ह्याला महत्व तिथे आपण दिलं पाहिजे. आणि त्याचा विचार आपण जेवढा जास्त करू आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करू तेव्हा आपण सफल नक्की होणार असं आपल्याला नाथ सांगतात. आणि त्याचा फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे. शब्द नुसते काहीतरी दिव्य गोष्ट सांगतात असं नाही तर प्रॅक्टिकली कसं वागायचा विचार करायचा आणि सफलता म्हणजे सक्सेस मिळवायचा याचं सोल्युशन त्यांनी आपल्याला गाण्यातनं दिलेलं दिसतं. प्रत्येक गाण्यातनं काही ना काहीतरी असं दिलेलं दिसतं आणि म्हणून हे गाणं त्या अर्थाने खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर श्रोते. हो, तसं पाहायला गेलं ना तर एकेका ओळीमध्ये चार चार पाच पाच शब्द आहेत पण केवढं गाढ ज्ञान त्याच्यामध्ये आहे आणि ते ऐकणं हा खरंच आनंदाचा अनुभव आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
3: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00.
2: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 6:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज 6:30. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज 7:00. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूयात संत कबीरांची पदरचना। संगीत आणि स्वर आहे पंडित कुमार गंधर्व यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आता ऐकूया दत्त भक्तिगीत. संगीत आहे पंडित अतुल केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर आणि सहकारी यांचा.

0: श्रोतेहो भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार.
1: श्रोतेहो आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची पदरचना. संगीत आणि स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

आता ऐकूया श्री दत्तप्रभूंची पारंपरिक आरती. स्वर आहे पनवेली येथील उज्ज्वला पटवर्धन, वैजयंती बुवा, वैशाली कुलकर्णी, शरयू खरे आणि लीना खरे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ गावात कुठेही हिंडत राहायचे, कुठेही बसायचे। त्यांना राजाचा राजवाडा काय आणि एखाद्या भक्ताची चंद्रमौळी झोपडी काय, दोन्ही सारखंच वाटायचं। स्वामी समर्थांची स्वारी एके दिवशी सकाळीच राजवाड्यात आली। देवघरात देवाच्या पूजेची तयारी चालू होती। स्वामींना पाहून राजेसाहेब उठले, स्वामींच्या पाया पडले। स्वामींना घेऊन राजेसाहेब देवघरासमोरच्या प्रशस्त झोपाळ्याशी आले आणि म्हणाले, स्वामी आपण झोपाळ्यावर बसा, तोवर मी देवपूजा आटपतो। प्रत्यक्ष भगवंत घरी आला आहे तर आपण त्याचीच पूजा करावी हे काही राजेसाहेबांच्या लक्षात आलं नाही। स्वामी निवांतपणे झोपाळ्यावर झोके घेत बसले। राजेसाहेबांचा एक ब्राह्मण सेवक तिथे गंध उगाळत बसला होता। गंध तर खूप उगाळून झालं होतं, तरीही त्याचं गंध उगाळणं चालूच होतं। इतक्यात काय झालं तर एक उंदीर तिथे कडमडू लागला। राजेसाहेबांच्या देवपूजेत व्यत्यय येऊ लागला। म्हणून सेवकाने काय केलं तर हातातलं चंदनाचं खोड उंदराच्या दिशेने बरोबर भिरकावलं। उंदराला खोड लागलं आणि उंदीर तात्काळ गतप्राण झाला। आश्चर्य म्हणजे खोडाला उगाळलेल्या चंदनाचा जो लेप लागला होता तो उंदराला लागला। स्वामी ही गंमत पाहत होते। राजाने त्या मेलेल्या उंदराकडे पाहिलं आणि एका सेवकाला तो मेलेला उंदीर बाहेर नेऊन टाकायला सांगितलं। सेवकाने उंदराला उचललं आणि तो जायला निघाला। तेव्हा स्वामींनी सेवकाला सांगितलं, अरे तो उंदीर इकडे आण। सेवकाने तो उंदीर स्वामींजवळ ठेवला। राजा पाहू लागला। स्वामी म्हणाले, उंदरा तुला लागला आहे काय रे? असं म्हणत स्वामींनी उंदरावरून हात फिरवला तो काय आश्चर्य। उंदराने स्वामींकडे पाहिलं, पाठीमागच्या दोन पायांवर तो उभा राहिला, पुढचे दोन पाय नमस्कारासारखे जुळवले, डोकं खाली टेकवलं आणि तुरू तुरू स्वामींपुढून निघून गेला। राजाला हा स्वामींचा चमत्कार पाहून मोठं आश्चर्य वाटलं। स्वामी म्हणाले, तू आता गणपतीची पूजा करतो आहेस, उंदीर हे गणपतीचं वाहन आहे हे तुझ्या लक्षात कसं येत नाही? राजाला अपराध्यासारखं वाटलं। समोर भगवंत बसला आहे ह्याची राजाला जाणीव झाली आणि राजा शर्मिंदा झाला। स्वामींच्या अवतारी स्वरूपाची त्याला तात्काळ कल्पना आली। त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, नाम हेच भगवंताचं स्वरूप आहे हे लक्षात ठेवून संपूर्ण आयुष्य फक्त नामसाधनेत घालवा। देवपूजेपेक्षा नामसाधना अधिक सोपी आणि प्रभावी आहे, कारण नामातच भगवंत दडलेला आहे। नाम जेवढं वाढत जातं तसतसा भगवंत तुमच्या समोर प्रकट होत जातो, साकार होत जातो। आणखी एक सांगतो, भगवंताला भेटायची जेव्हा जेव्हा उत्कट इच्छा होईल तेव्हा संतांना शरण जा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो ऐकूया पारंपरिक दत्ताची आरती. गायली आहे आर एन पराडकर यांनी.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 16 जुलै. गुरु आज्ञापालनाशिवाय दुसरं कर्तव्यच उरलं नाही. परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. आपल्या गुरूंनी जो राजमार्ग दाखवला त्यानेच जावं. मध्येच दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधीच गाठायचा नाही. एका वैद्याचं औषध सोडून दुसऱ्याचं घेतलं तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली. तरीही मी माझ्या माणसाला सोडित नाही ही गोष्ट निराळी. ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटलं त्या दिवशीच सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपवून तुम्ही मोकळे झालात. गुरु आज्ञापालनाशिवाय तुम्हाला दुसरं कर्तव्यच उरलं नाही. पण तुम्हाला असं वाटतं कुठे? विष हे आमटीत घातलं काय किंवा भाजीत घातलं काय, दोन्ही त्याज्यच. त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय किंवा पारमार्थिक साधनात असला काय, दोन्ही त्याज्यच. मी कोण हे आधी जाणलं पाहिजे. परमात्मा कोण ते मग आपोआपच कळतं. दोघांचंही स्वरूप एकच आहे, म्हणजे दोघेही एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे आणि तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे. म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे. कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तदाकार व्हावं लागतं. त्याखेरीज जाणणंच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपणही नको का परमात्मा स्वरूप व्हायला? यालाच साधू होऊन साधूस ओळखणं किंवा शिवो भूत्वा शिवम यजेत असं म्हणतात. आता कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश असे संस्कार पाहिजेत. ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्याघात रूपाने उद्भूत होतात. नंतर त्या वस्तूचं ज्ञान होतं. म्हणून परमात्मस्वरूपाला विरोधी असे सर्व संस्कार घालवून आपण आपलं अंतःकरण पोषक संस्कारांनी युक्त केलं पाहिजे. जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो तर आपल्याला जगात पाप दिसणंच शक्य नाही. देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल. पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वच्या सर्व मिळतो. म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे. आपण भगवंताच्या नामात राहिलं पाहिजे. त्यातच जीवनातलं सर्व सुख सामावलेलं आहे. याहून दुसरं काय मिळवायचं? मी सुखाचा शोध केला आणि ते मला सापडलं म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन. तो मार्ग म्हणजे भगवंताचं अनुसंधान होय. मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्ही समाधानी रहा. जे मी सुरुवातीला सांगितलं तेच मी शेवटी सांगतो. तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचं नाम पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. याहून दुसरं काय मिळवायचं? आपल्याकडून होईल तेवढं नाम घ्यावं. न होईल त्याचा राम कैवारी आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंग रचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

संगीतकार आशिष केसकर यांनी संगीतबद्ध केलेला समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग ऐकूया. स्वर अद्वैत केसकर.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित छोटा गंधर्व यांचा.

श्रोतेहो आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती, स्वर अनुराधा मराठे आणि सहकारी।

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलास बुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत मो ग रांगणेकर यांची गीतरचना. संगीत आहे मास्टर कृष्णाराव यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना भोळे यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत वेदांमधील वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आता ऐकूया वेद आणि वेदातील विज्ञान या विषयावर महर्षी डॉक्टर प वी वर्तक यांचं व्याख्यान.
1: ज्ञानासाठी आतुर झालेले श्रोते हो, आजचा विषय वेद असा मी घेतलेला आहे. वेदाबद्दल अपसमजुती खूप आहेत, प्रत्यक्ष ज्ञान मात्र फार थोड्या लोकांना असतं. वेदात सर्व काही आहे असं म्हणणारे असतात, पण वेद हे अपौरुषी आहेत म्हणजे साक्षात ईश्वराने दिले असं मानणारेही बरेच लोक असतात. वेदांचा अभ्यास केला की कळतं की वेद हे ईश्वराने लिहून दिले की पुस्तक रूपाने दिले असं म्हणणं हा वेडेपणा आहे. वेद याचा अर्थ नक्की समजून घेतला पाहिजे. वेद याचा अर्थ ज्ञान, आणि ज्ञान हे असं खरोखरच ईश्वरदत्तच असतं. कुणीही माणूस नवीन ज्ञान निर्माण करू शकत नाही. ईश्वर जी प्रेरणा देतो त्याप्रमाणे तो ज्ञान संकलन करतो. निसर्गात सगळीकडे ज्ञानच ज्ञान भरलेलं आहे, आणि म्हणूनच उपनिषदांनी प्रज्ञानम ब्रह्म असं विधान केलेलं आहे. वेदांचा अंतिम काळ म्हणजे उपनिषद, म्हणून त्याला वेदांत म्हणतात. पण वेद याचा अर्थच ज्ञान आहे, पण हेच कोणाला समजत नाही. वेद म्हणजे नुसते चार ग्रंथ नव्हेत, तर त्या ग्रंथापलीकडे असलेलं सुद्धा काही आहे. आता वेद अपौरुषेय म्हणतात हे कसं चुकीचं आहे सांग. अपौरुषेय हा शब्द वापरताना कुणी पुरुषांनी निर्माण केलं नाही असं अशा अर्थाने लोक अर्थ समजतात, पण असा त्याचा अर्थ नाही. पुरुष याचा अर्थ माणसातला नर असा नाही हे स्पष्ट सांगतो. पुरुष हा शब्द जो वेदामध्ये किंवा उपनिषदात आलेला आहे तो ईश्वर या अर्थीच आलेला आहे, आणि हा अर्थ न कळता वेद हे अपौरुषेय म्हणणं हा वेडेपण आहे. आणि म्हणून स्पष्ट सांगतो की वेद अपौरुषेय नाहीत, ते ऋषींनी निर्माण केलेले आहेत. अनेक पिढ्या अनेक सहस्रवर्ष ज्ञान मिळवण्याचं काम चालू होतं. जे जे ज्ञान प्राप्त झालं ते त्या ऋषींनी एकेका मंत्रामध्ये किंवा एकेका सूक्तामध्ये लिहून ठेवलं. लिहून ठेवलं हे मुद्दा म्हणतोय, कारण अगदी प्राचीन काळापासून वेदापासून लिहिण्याची कला हिंदुस्थानात होती. आता हिंदुस्थान हा शब्द मुद्दाम वापरतो का, आज जो आपण हिंदुस्थान म्हणून समजतो त्याच देशात वेद उत्पन्न झालेले आहेत. लोकमान्य टिळकांनी वेद हे उत्तर ध्रुवीय प्रदेशात निर्माण झाले असं म्हटलंय, पण ते पूर्ण चुकीचं विधान आहे. वेद उत्तर ध्रुवीय प्रदेशात निर्माण झालेले नाहीत, हिंदुस्थानातच झालेत. याचं कारण असं की वेदांमध्ये सहा ऋतू स्पष्टपणे सांगितलेले आहेत. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर हे सहा ऋतू. हे सहा ऋतू उत्तर ध्रुवीय प्रदेशामध्ये कधीही नसतात. तिथे केवळ दोनच ऋतू, मग एक दिवस आणि एक रात्र असं वर्षभर चालतं. मी 6 महिन्याची रात्र, 6 महिन्याचा दिवस, म्हणून लोकमान्य टिळक चुकले हे मी ठामपणे सांगतो. आणखीन दुसरी महत्वाची गोष्ट, वेदामध्ये वशिंड असलेली गाय, म्हैस, हत्ती, सिंह, वाघ आणि गेंडा यांची वर्णनं केलेली आहेत, आणि हे सगळे प्राणी एका देशात असणारा एकमेव देश या जगाच्या पाठीवर आहे, तो म्हणजे हिंदुस्थान. हिंदुस्थानातून तुम्ही गिरच्या पश्चिमेला गेलात तर तुम्हाला सिंह आढळतात, पूर्वेकडे गेलात तर वाघ आढळतात. पण पूर्वेकडे सिंह नसतात आणि पश्चिमेकडे वाघ नसतात. हे दोन्ही एकत्र असणारा एकमेव देश म्हणजे हिंदुस्थान. वशिंड असलेली गाय आणि म्हैस केवळ हिंदुस्थानात आहेत, बाहेर नाहीत. आणि म्हणून मी ठामपणे म्हणतो की वेदांची निर्मिती हिंदुस्थानातच झालेली आहे, आणि ती केव्हा, अगदी प्राचीन काळी. नक्षत्रांचा आणि खगोलशास्त्राचा अभ्यास केल्यावर हे स्पष्ट होतं की वेदांची अगदी प्राचीनतम ऋचा मला सापडलेली असं म्हणेन मी, 23,720 वर्ष इसवी सन पूर्व इतकी प्राचीन आहे. 23,720 वर्ष इसवी सन पूर्व हा त्याचा काळ येतो. अशा दोन ऋचा आहेत, एक ऋग्वेदात आहे आणि एक यजुर्वेदात. यजुर्वेद म्हणजे कृष्ण यजुर्वेद, आणि त्याच्यावरून हा काळ निश्चित करता येतो. का निश्चित करता येतो काळ? याचं कारण असं आहे की कालमापन शास्त्र वेदांनी हिंदुस्थानात निर्माण केलेलं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज कुणाला आपलं वैदिक कालमापन पद्धतीच माहीत नाही. आपण सगळे इंग्रजी कॅलेंडर वापरतो, पण इंग्लिश कॅलेंडर हे आपण समजतो इतकं चांगलं नाही. एक उदाहरण सांगतो, तुम्ही जर समुद्रकाठी गेला असाल तर भरती समुद्राला केव्हा येणार हे इंग्लिश कॅलेंडरवरून सांगता येत नाही. तुम्हाला तिथी कळली की भरतीची वेळ लगेच कळते. आत्ताच विषय निघाला म्हणून त्याचं उदाहरण सांगून टाकतो. तिथी जी असते त्याची तीन चतुर्थांश घ्यायची आणि त्यामध्ये तिथीच्या तिप्पट मिनिटं मिळवायची, ती वेळ भरतीची असते. मी आता संध्याकाळी समजा आज अष्टमी तिथी आहे, आठ आकडा आहे, आठाची तीन चतुर्थांश म्हणजे सहा आणि आठ त्रिक चोवीस म्हणजे चोवीस, 6:24 भरती येते. मग कोणाचं कालमापन शास्त्र चांगलं? हिंदुस्थानचं. पण आम्हालाच ते समजत नाही. आम्ही परकीय नेते म्हणतात ते आत्मसात करतो, म्हणजेच परप्रत्यय नेय बुद्धी झालेलो आहोत म्हणून हे सगळं झालं. स्वाभिमानच आमचा राहिलेला नाही आणि हे इंग्रजांनी जाणीवपूर्वक केलं आणि आमचे विद्वान त्याला बळी पडले म्हणून हा सगळा घात झालेला आहे. आता हे कालमापन शास्त्र कसं निर्माण झालं वेदात? आम्हाला खात्री आहे की खगोलशास्त्राच्या आधारानेच हे कालमापन शास्त्र निर्माण केलेलं आहे. आता लोक म्हणतात खगोलशास्त्र हे ग्रीकांनी किंवा अरबांनी निर्माण केलं. त्याला मी मूलभूत आक्षेप घेतो की अरबांनी म्हणजे मुसलमान देशांनी जर खगोलशास्त्र निर्माण केलं असतं तर आणि त्यांनी जर ते प्रगत केलं असतं तर आज सुद्धा ईद केव्हा याच्यावरून वाद निर्माण झाला नसता. त्यांना ईद केव्हा ठरवताच येत नाही. तो काजी जेव्हा सांगेल तेव्हा ईद यांची, द्वितीया केव्हा लागते हे गणिताने हिंदू लोक काढतात, 2-2 वर्ष आधी काढलेलं असतं. भाऊबीज केव्हा, तारखेसकट 2 वर्ष आधी काढलेलं असतं, 1 वर्ष आधी पंचांग छापून हातामध्ये असतं. इतकं अचूक गणित हिंदुस्थानपाशी आहे पण हे आम्ही समजून घेत नाही. कसं केलं हे ऋग्वेदामध्ये किंवा यजुर्वेदामध्ये? त्यावेळी हा एकूणच देश शेती प्रधान होता. ती शेती सगळी पावसावर अवलंबून होती आणि म्हणून पाऊस केव्हा पडेल हे शोधण्यासाठी त्यांनी हा सगळा खटाटोप केला. पाऊस केव्हा पडेल असा प्रश्न आला की साहजिकच मनुष्य आकाशाकडे बघतो, कारण आकाशात ढग येतात आणि आकाशातूनच पाण्याचा वर्षा होतो, म्हणून आकाशाकडे बघायचं. मग तिथून जर पाऊस येतो तर आकाशातच काहीतरी योजना असली पाहिजे असं या ऋषींच्या मनात आलं की त्यावेळच्या लोकांच्या मनात आलं आणि आकाशाचा अभ्यास चालू केला. अगदी या खगोलशास्त्राचा इतिहास सुद्धा आपल्याला ऋग्वेदात सापडतो. त्यात अगदी सुरुवातीला म्हटलंय की हे जे आकाश आहे हा मोठा घुमट आहे पण काही त्याला स्तंभ नाही, आधार द्यायला खांब नाहीये, हा कसा आधांतरी राहिला? हा प्रश्न त्यांनी केलाय ऋषींनी. म्हणजेच त्यावेळी खांब वापरून काहीतरी इमारत बांधण्याची विद्या होती हेही आपल्या लक्षात येतं, म्हणून खांबाचा उल्लेख केला त्यांनी. स्तंभ असाच शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि म्हणून इतक्या प्राचीन काळचं हे खगोलशास्त्र आहे हे लक्षात येतं. आता नीट पाहिलं तर आकाश हे घुमटासारखं मी कोणतरी पांघरून घालावं असं दिसतं आणि म्हणून त्या आकाशाला पहिल्यांदा त्यांनी शब्द वापरला तो वरुण, आवरण घालणे तो जो घालतो तो वरुण, म्हणून वरुण हे नाव त्यांनी दिलं की वरुणाने हे सगळं केलं. आणि मग म्हटलंय वरुणानेच सूर्याला मार्ग दिला, वरुणाने चंद्राला मार्ग दिला आणि मग चंद्र सूर्य यांचा अभ्यास या लोकांनी चालू केला. त्यात नक्षत्रही लक्षात आली त्यांच्या आणि म्हणून या सगळ्यांची सांगड त्यांनी घातली. त्यासाठी आकाशाचे विभाग त्यांनी केले आणि मग ह्या सगळ्याची सांगड घालून त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नक्षत्र ही दिवामध्ये असतात, ऋतामध्ये असतात. दिव आणि ऋत यात पुन्हा जरा भेद आहे, दोन शब्द वेदामध्येच वापरलेले आहेत. आपण आकाश शब्द वापरतो, हा आकाश तसं म्हटलं तर मग गगनाला किंवा आपल्या डोक्यावर जे निळं दिसतं त्याला आकाश म्हणणं हे बरोबर नाही. आकाश हा शब्द ऋषींनी जो शोधून काढलाय तो त्याची फोड केली की त्याचा अर्थ लक्षात येतो. आ आणि काश हे दोन शब्द एकत्र आहेत. काश म्हणजे व्यक्त होणे, आ म्हणजे नाही. मुक्त म्हणजे मोकळे, केसाबद्दल वापरतात. आ मुक्त म्हणजे बांधलेले केस, म्हणजे मुक्त नाहीत असे. तसं काश म्हणजे व्यक्त होणे, आकाश म्हणजे जे व्यक्त होत नाही ते. आकाश कधीही व्यक्त होत नाही. म्हणून आत्ता मी बोलतोय मी आकाशातच बसलोय, तुम्ही सगळे ऐकणारे आकाशातच बसलायत, तुम्हाला ते कळणार नाही. मी आकाश म्हणजे डोक्यावर जो दिसतो निळ्या रंगाचा घुमटाकार भाग म्हणजे आकाश नव्हे, हे ऋषींच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने ते वर्णन करायला सुरुवात केली. म्हणून अगदी पहिल्यांदा ऋतामध्ये नक्षत्र असतात असं त्यांनी सांगितलं. ऋत या ठिकाणी नक्षत्र असतात. दिव कुठे असतं? चंद्र हिंडतो तो दिवाचा भाग असंही त्यांनी सांगितलं. चंद्राबद्दल म्हटलंय की हा चंद्र नक्षत्रांच्या मांडीवर खेळत असतो आणि आपलं आज जर बघितलं तुम्ही लक्षात येतं नक्षत्रांच्या पार्श्वभूमीवरच चंद्राचं हिंडणं फिरणं चालू असतं. तो जो गोल चंद्र फिरत असतो तो नक्षत्रांच्या पार्श्वभूमीवर, आणि म्हणून चंद्र कुठे आहे, कुठल्या नक्षत्रापाशी आहे हे सांगायला त्यांनी सुरुवात केली. चंद्राचं स्थान नक्की करण्यासाठी नक्षत्रांना नावं दिली. ती नक्षत्र 27 आहेत हे त्यांनी शोधून काढलं. नक्षत्र हा शब्द सुद्धा अगदी सायंटिफिक आहे, विज्ञाननिष्ठ आहे. न क्षरती इति नक्षत्रम, जे हलत नाही ते नक्षत्र, अचूक व्याख्या केली आहे. नक्षत्राला स्टार म्हणतात, कॉन्स्टेलेशन इंग्लिशमध्ये म्हणतात. आम्ही समजतो इंग्लिश भाषा जास्त सायंटिफिक, स्टार या शब्दाला काही अर्थ नाही. नक्षत्र याचा निश्चित अर्थ आहे, जे हलत नाही ते नक्षत्र. त्या पार्श्वभूमीवर चंद्र फिरतो म्हणून चंद्राची स्थानं नक्षत्राच्या संदर्भात देण्यासाठी नक्षत्रांना नावं योजली, वेदांनी योजलेले 27 नक्षत्र आणि अभिजित धरलं तर 28 नक्षत्र वेदांमध्ये आहेत. ऋग्वेदात सगळ्या नक्षत्रांचा उल्लेख नाही, पण काही काही नक्षत्रांचा उल्लेख आहे. म्हणजे यजुर्वेद या ग्रंथात असलेली जी 28 नक्षत्र, ती सगळी त्या काळी माहीत होती हे नक्की दिसतं. हे या नक्षत्रांचं महत्व आहे. पुढे त्यांनी काळ ठरवण्यासाठी जो अभ्यास केला तो पहिल्यांदा पावसासाठी आणि मग दिवस रात्र या दोन्हीसाठी. दिवस उगवला केव्हा म्हणतो, सूर्य दिसला की दिवस उगवला, आणि म्हणून उदयात उदयम वारा ही व्याख्या त्यांनी केली. उदय एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा काळ म्हणजे वार, ही व्याख्या आपल्या पूर्वज ऋषींनी केलेली आहे. सूर्योदयाचा काय संबंध, याचं कारणच आहे तो वार हा शब्द सूर्योदयापासून निर्माण होणार आहे. आज सगळे आपण लोक इंग्रजांची कॉपी करून रात्री 12 वार बदलला असं म्हणतो. 12 ही वेळ कुठून काढली, मनुष्य जो व्यवहार करतो हा मध्यरात्री करत नाही, दिवसा करतो, सूर्य उगवल्यानंतर व्यवहार करतो. म्हणून एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत वार हे आपल्या ऋषींनी ठरवलं. आपल्याशी जमवून घेण्यासाठी युरोपियन लोकांनी रात्री 12 ही वेळ ठरवली वार बदलायची, कारण तिथे रात्री 12 वाजलेले असतात, त्यावेळी हिंदुस्थानात सकाळची 5:30-6 वाजलेले असतात, म्हणजे सूर्योदय झालेला असतो. म्हणून सूर्योदय झाला की वार बदलणं, ते त्यावेळी त्यांच्या म्हणजे युरोपियन भागात रात्री 12 वार बदलणं ही क्रिया चालू झाली. आपल्यावरून त्यांनी घेतलं आणि त्यांची भ्रष्ट नक्कल आपण करतो आणि रात्री 12 वार बदलण्याची क्रिया वापरतो. हितेच चूक होते आपली, स्वाभिमान नाही म्हणून हे सगळं घडतं. आता हे वाराबद्दल सांगितलं, नक्षत्र किती अचूक व्याख्या ती सांगितली, या नक्षत्रांना नावं सुद्धा अगदी सायंटिफिक दिलेली आहेत. या नक्षत्रातलं एक प्रख्यात नक्षत्र ज्येष्ठा तुम्हाला ऐकून माहित असेल, ज्येष्ठ मास तुम्हाला माहितीये, ज्येष्ठ मासात ज्येष्ठ कन्या आणि ज्येष्ठ पुत्र यांचं लग्न करायचं नाही अशी एक कल्पना आहे. हा जो ज्येष्ठ, हा ज्येष्ठाचा तारा आहे. का त्याला ज्येष्ठ म्हटलं हा प्रश्न येतो. तसं 27 नक्षत्र जर बघितली तर त्या 27 नक्षत्रात आकारमानाप्रमाणे किंवा तेजस्वितेप्रमाणे क्रमवारी लावली तर हा ज्येष्ठाचा तारा 17 क्रमांकावर येतो. इतका बारीक दिसणारा हा तारा, त्याला ज्येष्ठ का म्हटलं? ज्येष्ठ हा शब्द श्रेष्ठ वरून आलेला आहे. श्रेष्ठ म्हणजे वयाने मोठा आणि आकाराने मोठा. याचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं, आधुनिक ऍस्ट्रॉनॉमीमध्ये हा ज्येष्ठाचा तारा म्हणजे अँटेरिस असं म्हटलंय. हा कसा आहे हे 1950 नंतर कळलं. त्याचं वर्णन ऍस्ट्रॉनॉमीत असं केलं आजच्या ऍस्ट्रॉनॉमीमध्ये की हा तांबडा राक्षस आहे आणि तो म्हातारा झालेला आहे. इट इज अ रेड जायंट अप्रोचिंग स्टेलर सेनिलिटी असं वाक्य तुम्हाला ऍस्ट्रॉनॉमीच्या ग्रंथात सापडतं. म्हणजे तो तांबडा राक्षस आहे म्हणजे खूप मोठा आहे आकाराने, आपल्या सूर्यापेक्षा शेकडो पट मोठा आहे आणि म्हातारा झालाय हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून ज्येष्ठ मध्ये जे दोन भाव आहेत, आकाराने मोठा आणि वयाने मोठा, हे दोन्ही त्या ज्येष्ठ या नावात सामावलेले आहेत. हे केव्हा कळलं आधुनिक ऍस्ट्रॉनॉमीला? न्यूक्लिअर फिजिक्स निर्माण झाल्यानंतर. मग हे न्यूक्लिअर फिजिक्स निर्माण झाल्यानंतर आज जे ज्ञान प्राप्त झालं हे वेदकाळी जर प्राप्त झालेलं दिसतंय, एका नावात सामावलेलं दिसतंय, तर वेदकाळी न्यूक्लिअर फिजिक्स डेव्हलप झालं होतं असं मी म्हटलं तर चुकेल का? नाही चुकणार. इतकं ज्ञान आपल्या ऋषींनी कमावलेलं होतं. आता एका ज्येष्ठाबद्दल सांगितलं, एका नक्षत्राबद्दल. दुसरं नक्षत्र मूळ असं आपण मराठीत म्हणतो, मूळ नक्षत्र. मूळ नक्षत्र चांगलं नाही अशी कल्पना आहे, पण वेदाने असं म्हटलेलं नाही. वेदातलं त्याचं नाव मूल बर्री असं आहे. मूल म्हणजे केंद्र, किंवा आता झाडाचं मूळ म्हणतो तसं, जिथून काहीतरी वृक्ष निर्माण होतो त्याला मूळ असं म्हणतात. तोच अर्थ वेदामध्ये मूल, तो मूल आणि बर्री म्हणजे पिसारा. तिथे मूळ आहे एका पिसाऱ्याचं, म्हणून त्यांनी मूलबर्री असं म्हटलं. हे मूळ म्हणजे तो तारा आणि भोवती पसरलेला पिसारा म्हणजे आपली आकाशगंगा. आजची खगोलशास्त्राने घेतलेले फोटो जर आकाशगंगेचे पाहिले तर ते खरोखरच पिसारा पसरलाय असंच दिसतं. आज खगोलशास्त्रात ॲस्ट्रॉनॉमीमध्ये फॅन शेप्ड असंच गॅलेक्सीला म्हणतात, आणि तोच शब्द वेदामध्ये वापरलाय. मग किती गहन ज्ञान त्यांनी प्राप्त केलं ते कळतं. आणि आज आजच्या सायन्सनी मान्य केलंय की आपल्या गॅलॅक्सीचा सेंटर मूळ नक्षत्रापाशीच आहे. मी त्याला मूळबर्री नाव का दिलं, किती सायंटिफिक नाव आहे हे याच्यावरून कळत. अशी ही नावं अचूक त्यांनी दिलेली आहेत. अगस्तीचा तारा ऐकून माहिती असेल, त्रिशंकूचा तारा ऐकून माहिती असेल. त्रिशंकूची एक गोष्ट रचली गेल्यानंतर की तो विश्वामित्राने त्याला आकाशात पाठवला, इंद्राने त्याला घेतलं नाही स्वर्गामध्ये, खाली ढकलला म्हणून तो लोंबकळत राहिला, त्याला त्रिशंकू. पण त्रिशंकू या नावातच त्याचं अंतर दिलंय, तीन शंकू इतक्या अंतरावर असलेला तारा. त्यावेळी योजन आणि महायोजन वापरत असत. तीन शंकू, शंकू हा एक आकडा आहे, आपण मराठीत त्याला शंक म्हणतो. मे एकम धम शतम सहस्र असं करत आपण लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी असं करत जातो. मग शंख पद्म, मग शेवटी परार्ध आहे तो हा शंख. असं तीन शंख महायोजन अंतरावर असलेला तारा. मी त्याचं गणित करून पाहिलं, हे 205 प्रकाश वर्ष अंतर येतं. आजच्या खगोलशास्त्रात सापडतं की हा जो त्रिशंकूचा तारा, त्याला क्रुक्स असे इंग्रजी म्हणतात, तो 204 प्रकाश वर्ष अंतरावर आहे. 204 आणि 205 फार फरक नाही, मी मान्य करण्यासारखं आहे. त्या ताऱ्याचं अंतर पृथ्वीपासूनच आज जसं सायन्सला माहीत झालेलं आहे ते ऋषींनाही माहीत होतं, हे एका नावावरून कळतं. अगस्तीचा तारा, असंच अगस्ती म्हटलं की आपल्याला आठवतं की तो समुद्रकाठी बसला होता आणि त्यांनी आचमन करून समुद्र संपवला. मग अगस्ती हा समुद्रकाठी बसलेला असतो. अगस्ती हा समुद्रकाठी आहे. यात समुद्र हा जो भाग आहे त्या नावाची एक संख्या आहे, त्याला जलधी असं म्हणतात. जलधी, अंत्य, मध्य आणि परार्ध असे ओळीने संख्या आहेत. एकावर 18 शून्य, मी 10^17, त्याच्या अलीकडे 3, एवढ्या अंतरावर तो आहे. त्याचं मी गणित केलं महायोजन घेऊन, त्यावेळी लक्षात आलं की तो 650 प्रकाश वर्ष अंतरावर आहे असं दिसतं. आणि आजचं खगोलशास्त्र म्हणतं तो 680 प्रकाश वर्ष दूर आहे. मी पुन्हाही ते जमलं, आजच्या सायन्सनी जे अंतर शोधून काढलंय हेच ऋषींनी सांगून ठेवलंय एका नावामध्ये. मी किती सायन्स वेदामध्ये कळतं, आणि म्हणूनच वेद म्हणजे ज्ञान, नॉलेज हाच अर्थ व्यक्त होतो हे याच्यावर दिसतं. आणि खगोलशास्त्राचा इतका अभ्यास केला होता हे कळतं. आता हा जसा अभ्यास केला ते करण्यासाठी चंद्राचा त्यांना फार उपयोग झाला. आकाशात मनुष्य बघतो त्यावेळी पटकन मनात भरतो तो पहिला चंद्र, म्हणून चंद्राला मनाचा कारक असं म्हटलंय. म्हणून चंद्राचा अभ्यास चालू झाला, रोज तो स्थान बदलत असतो. त्याच्यासाठी नक्षत्र त्यांनी शोधली, कुठल्या स्थानातून तो फिरत जातो चंद्र हा मार्ग त्यांनी शोधला, त्याला नक्षत्र पथ असं म्हणायचं. आज त्याला इंग्लिशमध्ये स्टार पाथ म्हणतात, म्हणजे आपलं पथचाच पाथ झालाय हे लक्षात ठेवा. हे नक्षत्र पथ तिने नावं दिली, केव्हा केव्हा तो असतो तो. आणि मग चंद्र त्या नक्षत्रावरून दिवस मोजायला सुरुवात केली. मग आज चित्रा नक्षत्र, मग उद्या त्याच्या पुढलं नक्षत्र, असं करत जायचं. अश्विनी, भरणी, कृत्तिका अशी ओळीने नक्षत्रांची नावं आहेत. आज जर चंद्र अश्विनी नक्षत्रात असेल तर उद्या तो भरणीमध्ये असतो, परवा कृत्तिकामध्ये, मग रोहिणीमध्ये, असं चंद्र रोज एक नक्षत्र बदलत जातो. हे दिवस मोजण्यासाठी त्यांनी नक्षत्र वापरायला सुरुवात केली. ही पद्धत एक. दुसरी पद्धत, चंद्राच्या आकारमानावरून दिवस मोजायला सुरुवात केली. एकदा चंद्र पूर्ण दिसतो, एकदा पूर्ण नाहीसा होतो. पूर्ण नाहीसा होतो ती अमावास्या. पूर्ण दिसतो पूर्ण चंद्र, पूर्ण इमा म्हणून पौर्णिमा, आणि पूर्ण इमा असलेला दिवस तो पौर्णिमा. किती सायंटिफिक शब्दरचना केली हे याच्यावरून दिसतं. आता आणखीन एक गंमत इथे सांगतो. पौर्णिमा म्हणजे पूर्ण इमा, पूर्ण चंद्र दिसणारा दिवस. अमावास्येला चंद्र दिसत नाही. त्या अमावास्येला आजच्या सायन्स एजमध्ये, म्हणजे विज्ञान युगात, सगळे वैज्ञानिक पुस्तकं लिहिताना न्यू मून डे असा शब्द वापरतात. न्यू मून म्हणजे नवीन चंद्राचा दिवस. चंद्र नवीन येत नाही हे आज शाळेतल्या पोरांना सुद्धा माहीत असतं, पण सगळे जगातले शास्त्रज्ञ न्यू मून डे, नवीन चंद्राचा दिवस हा शब्द वापरतात. पण वेदामध्ये अमावास्या हा शब्द वापरलाय. अमावास्याचा अर्थ अमा म्हणजे एकत्र आणि वास्य म्हणजे राहणं. चंद्र आणि सूर्य यांचा एकत्र राहण्याचा दिवस म्हणजे अमावास्या. चंद्र का लुप्त होतो याचं कारण या लोकांनी शोधलं होतं आणि म्हणून शब्द योजला. अगदी सायंटिफिक शब्द आहे आणि म्हणूनच ठामपणे सांगतो की वेदामध्ये सायन्सच भरलेलं आहे. वेद म्हणजे नुसत्या युरोपियन लोक म्हणतात की आमचेच काही पंडित म्हणतात तशी बडबड गीत नव्हीत लहान पोरांची. पूर्ण ज्ञान मिळवून ते त्यात साठवून ठेवलेलं आहे हे वेदाचं महत्व आहे. पण हेच आम्हाला कळत नाही आणि हे न कळता वेद जाळून टाका असं म्हणण्यापर्यंत आमचीच मजल जाते. इतका मूर्खपणा जगात दुसऱ्या कुठल्याही देशात आढळणार नाही. आता हे चंद्रावरून सांगितलं. चंद्राच्या तिथी त्यांनी शोधल्या. रोज एक कलेनी चंद्र वाढत असतो. पूर्ण लुप्त झाला त्यानंतर चंद्राची एक कोर दिसते त्याला एक कला असं नाव दिलं. दुसऱ्या दिवशी दोन कोरी, तीन कोरी, चार कोरी म्हणजे चतुर्थी. चार कोरी दिसल्या की चतुर्थी, आठ कोरी म्हणजे अष्टमी. नावं सुद्धा अचूक दिलेत, सहज लक्षात येईल अशी नावं दिलेली आहेत. हे पुन्हा महत्वाचं आहे. म्हणून या चंद्रावरून कला बघून दिवस मोजणं चालू केलं आणि मग त्यांनी चंद्र मासच निर्माण केला. एक चंद्र एका अमावस्येपासून पुढल्या अमावस्येपर्यंतचा कालावधी म्हणजे एक चंद्र मास. मास हा शब्द चंद्र या अर्थीच आहे. मी चंद्रावरूनच ही गणती होत असे म्हणून मास म्हणजे चंद्र. आज आम्ही मंथ शब्द वापरतो इंग्लिशमध्ये. मंथ या शब्दामध्ये मून हा शब्द काय अनुसूचित आहे पण आजचा इंग्लिश कॅलेंडरचा मंथ याचा चंद्राशी काहीही संबंध नसतो. लक्षात घ्या, चांद्रमास हे केवळ चंद्रावर अवलंबून आहेत. चैत्र मास म्हटला की पूर्ण चंद्र चित्रा नक्षत्राजवळ दिसणार हे व्याख्याच आहे. अश्विन मास म्हटला की पूर्ण चंद्र अश्विनी नक्षत्राजवळच दिसणार ही खात्री आहे आणि म्हणून हे कॅलेंडर कधी चुकत नाही. हे इटर्नल म्हणजे जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत हे वैदिक कालमापन चालू राहणार आहे. इंग्लिश कॅलेंडरचं असं नाही. तुम्ही जर कुठे चार दिवस गावाला गेलात तर तारीख विसरता, वार विसरता, महिना सुद्धा विसरता. असं एक लक्षात घ्यावा, कुठेतरी बोटीने चाललाय, बोट फुटली, एका निर्जन बेटावर जाऊन पडलात तर तुम्हाला आयुष्यात पुन्हा कधीही इंग्रजी महिने आणि तारखा सांगता येणार नाही. पण माझ्यासारखा माणूस ज्याने वैदिक कालमापन शास्त्राचा थोडासा अभ्यास केलाय तो आकाशाकडे बघेल, चंद्र बघेल, तिथी सांगेल, नक्षत्र सांगेल, पक्ष सांगेल, चांद्रमास सांगेल, सकाळी सूर्योदय झाला की ऋतू सांगेल आणि आयन सांगेल. मी पंचांग चालू झालं, पाच अंग, तिथी, नक्षत्र, चांद्रमास, ऋतू आणि आयन, ही पाच अंग आहेत काळाची, म्हणून त्याला पंचांग असं म्हणायचं. कुठेही निर्जन बेटावर पडला तरी हे नक्की सांगता येतं. आता माझ्याबरोबर तुम्ही तिथे आहात, मी तुम्हाला काहीतरी दिलं आणि चार दिवसांनी तुमच्याकडून काहीतरी परत घ्यायचं, हे इंग्लिश कॅलेंडर नसल्यामुळे हा व्यवहारच करता येणार नाही. पण मी दाखवेन ना, बघ आज पाव भाग दिसतोय चंद्राचा, अर्धा भाग दिसेल त्यावेळी तुम्हाला हे परत द्यायचं. व्यवहार चालू होतात लगेच आणि हे जगाच्या पाठीवर कुठेही जा चालू होणार. पृथ्वी संपली, दुसऱ्या ग्रहावर जाऊन पडलात, तिथेही हेच कालमापन शास्त्र वापरता येईल. इंग्लिश कॅलेंडर तिथे उपयोगी नाही पडणार. हे महत्व आहे वेदांचं, पण हे आम्ही जाणत. आता हे चंद्रावरून सांगितलं. कालमापनासाठी दिवस मोजण्यासाठी चंद्र, त्याची कला किंवा नक्षत्र हे वापरलं. चांद्रमास चालू केला, त्याचे दोन पक्ष केले. का म्हटले पक्ष? कारण एकात चंद्र वाढत असतो, दुसऱ्यात कमी होत असतो. आणि पक्ष म्हणण्याचं कारण, पक्षी जसा दोन पंखाच्या आधाराने उडतो तसा काल उडत असतो या दोन पंखाच्या आधारे. एक शुक्ल पक्ष आणि एक कृष्ण पक्ष. त्या खोलत मी या व्याख्यानात काही शिरत नाही. पण असं कालमापन चंद्रावरून चालू केलं. नंतर लक्षात आलं की एका चैत्री पौर्णिमेपासून दुसऱ्या चैत्र पौर्णिमेपर्यंतचा जर काळ बघितला तर एक चंद्र वर्ष झालं, पण ते सौर वर्षाशी जमत नाही. लक्षात आलं त्यांच्या, पाच वर्ष गेल्यावर लक्षात आलं की बराच फरक पडतो. आणि म्हणून महाभारतात त्यांनी पाच चंद्र वर्ष झाली की दोन अधिक मास निर्माण केले, दोन अधिक मास घ्यायचे असं ठरवलंय. म्हणून भीष्म म्हणतात महाभारतात, पंचमे पंचमे वर्षे दौ मासौ उपजायते. म्हणजे दर पाच वर्षांनी दोन मास उपजतात, ते अधिक मास असतात, म्हणून त्याला अधिमास असं म्हणायचं. म्हणजे चंद्र आणि सूर्य यांची सांगड घालण्यासाठी हे त्यांची युक्ती शोधून काढली. त्यामुळे ऋतूमध्ये बदलत होत नाही. हिंदूंच्या कालमापन शास्त्रानुसार चंद्र, सूर्य, नक्षत्र आणि पृथ्वी या चौघांचाही विचार केलाय. युरोपियन लोकांनी फक्त सूर्य विचारात घेतलाय. मुसलमानांनी फक्त चंद्र विचारात घेत, त्यामुळे मुसलमानांचे सण सगळ्या ऋतूतून फिरत असतात. मोहरम कधी थंडीत येईल, कधी उन्हाळ्यात येईल, कधी पावसाळ्यात येईल. हिंदूंचं असं नाही, ते सण त्या त्या ऋतूतच होणार, त्यात बदल होत नाही. हे ह्या लोकांनी शोधलं याचं मोठं आश्चर्य वाटतं. सूर्याच्या त्यांनी तीन गती शोधल्या हे मोठं आश्चर्य वाटतं. कुठल्या तीन गती? तुम्हालाही प्रश्न पडेल, सूर्याच्या तीन गती कुठल्या? कारण रोज उगवतो मावळतो ही पहिली गती झाली, तीच आपल्याला माहीत असते. पण सूर्य उगवता जर बघितला तर रोज तो हळूहळू दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे हलत असतो हे लक्षात येतं. आणि त्याच्यावरूनच आयन शोधलं आपल्या पूर्व ऋषींनी. आणि उत्तरायण आणि दक्षिणायन या दोन आयनांचं एक वर्ष मानलं. सूर्य उत्तरेकडे जात असतो ते उत्तरायण, दक्षिणेकडे जात असतो ते दक्षिणायन. उगवता सूर्य हे महत्वाचं भाग आहे, उगवणारा सूर्य बघायचा त्यावेळी हे कळत. आणि त्याच्यावरून ऋतू बांधले की सूर्य अगदी ज्यावेळी उत्तरेकडे गेलेला असतो त्यावेळी उन्हाळा खूप असतो. हे सगळं केलं हिंदुस्थानात, म्हणजे उत्तर ध्रुवाच्या जवळ नव्हे तर उत्तर गोलार्धात पृथ्वीच्या. आणि म्हणून सूर्य उत्तरेकडे असतो त्यावेळी तिथे उन्हाळा खूप असतो, त्याला ग्रीष्म ऋतू असं म्हटलं. त्या उत्तरेकडून दक्षिणेकडे ज्यावेळी तो वळतो त्यावेळी पाऊस चालू होतो, म्हणून त्याला वर्षा ऋतू नाव दिलं. पहिला ऋतू वर्षा, त्याचे दोन भाग केले पुन्हा वर्षा ऋतूचे. तर नभ आणि नभस्य असे दोन मासांची नावं आहेत. नभ म्हणजे न भाती ती, म्हणजे आकाशात पाहिजे तेवढा प्रकाश मिळत नाही, जरा कमी असतो. आभाळ येणं ज्याला म्हणतात ना, भरून येणं, आकाश भरून येणं, तसे ते शब्द आहेत. ते नभा पहिला मास आणि नभस्य दुसरा मास, पावसाळ्याचे दोन मास आहेत. असे ऋतू आणि ऋतूंवर संबंधित मास त्यांनी चालू केले. त्यांना आर्तव मास असं म्हणायचं, सोलर सीझनल मंथ असं त्या इंग्लिशमध्ये आज म्हणता येईल. म्हणजे चांद्रमास वेगळे आणि आर्तव मास वेगळे. हे तैत्तिरीय संहितेमध्ये अगदी स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे. असं असून आजची आमची सगळी पंचांग घोटाळे करतात, ऋतू हे चांद्रमासाला धरून वर्णन करतात, ही ते चूक होते. आजच्या बऱ्याचशा पंचांगकर्त्यांना मी सांगितलंय की ही चूक सुधारा, पण कोणी विचारच करत नाही. चैत्र वैशाख म्हणजे ज्येष्ठ असंच ठरलेलं छापलेलं असतं, असं नाही. आता फाल्गुन चैत्र म्हणजे वसंत ऋतू आहे, पण हे समजून कोणी घेत नाही. आता चालू सालचं पंचांग जर तुम्ही बघितलं तर कितीतरी घोटाळे लक्षात येतील तुमच्या. पावसाळा संपून किती महिने झाले तर ते वर्षा ऋतूच येतात. कारण मुळात वेदांनी जे ज्ञान कमावलेलं आहे ते पालन केलं जात नाही. वैदिक ऋषी हे सायंटिस्ट होते, अचूक त्यांनी सगळं मांडलेलं आहे हे आम्हाला समजत नाही. आम्ही भाविकपणे भलतेच काहीतरी करतो म्हणून हा सगळा घात होतो. आता ही सूर्याची गती, दोन गती झाल्या, उगवतो मावळतो ही पहिली गती, उत्तरायण दक्षिणायन दुसरी गती, आणखीन एक तिसरी गती आहे सूर्याला, आणि ती म्हणजे परांचन गती, म्हणजे संपात गती ज्याला म्हणतात ती. मग आता समजा 23 मार्चचा सूर्य, 21 मार्चचा सूर्य हा वसंत संपात म्हणतात. मग सूर्य पूर्व क्षितिजावर अगदी मध्यावर असतो तो. आता हा काळ तिथे जर ते मोजलं तुम्ही आणि दिवस मोजायला सुरुवात केली तर 72 वर्षांनी हा सूर्य 1° मागे हटलेला दिसेल. 72 वर्ष अभ्यास केला तर लक्षात येणार आहे, लक्षात ठेवा. आणि हे लक्षात येईल किती सहस्र वर्ष गेले असतील याची कल्पना करा. म्हणून परांचन गती, आज इंग्लिशमध्ये ज्याला प्रिसेशन ऑफ इक्विनॉक्सेस म्हणतात, हे या भारतीय ऋषींच्या इतक्या प्राचीन काळी कसं लक्षात आलं याचं आश्चर्य गॅमॉ सारखा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा खगोलशास्त्रज्ञ करतो. आज जे आजच्या सायन्सला कळलं हे ऋषींनी शोधून काढलंय परांचन गती, आणि त्याचा अभ्यास केलाय हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग ही इतका सूर्याचा अभ्यास त्यांनी केला होता. सूर्याचा अभ्यास करताना त्यांच्या लक्षात आलं की सूर्यावर डाग असतात, त्या डागांना योनी असा शब्द ऋग्वेदात वापरलेला आहे. खरोखरच ते योनीसारखं दिसतं. सूर्याच्या ग्रहणाचाही त्यांनी अभ्यास केलेला आहे. अत्री ऋषींनी हा जास्त अभ्यास केलाय. आणि ते ग्रहण कशामुळे लागतं हे त्यांनी सांगितलंय, स्वरभानुमुळे.
0: सादर झालेला कार्यक्रम वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते महर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. निर्मिती राजेश खेले. प्रस्तुती आणि ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत वेदांमधली वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते होते ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत श्रीधर फडके आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित व्यंकटेश कुमार यांनी गायलेला राग मारू बिहाग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित व्यंकटेश कुमार यांनी गायलेला राग मारू बिहाग. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित व्यंकटेश कुमार यांनी गायलेला राग भैरवी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित व्यंकटेश कुमार यांनी गायलेला राग भैरवी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, विद्याधर गोखले यांची पदरचना ऐकूयात. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
2: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात। स्वर आहे उषा मंगेशकर यांचा।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर आणि सहकारी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया संत अमृतराय महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया वि स खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00. याचं पुनःप्रसारण रात्री 8:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, आता ऐकूया प्रभाकर पंडित यांचं संगीत असलेली रचना, गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर चित्रा आपटे यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं, स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, संत एकनाथ महाराजांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि सहकारी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता।

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00. भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00 याचं पुनःप्रसारण 8:00. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समंथांच्या मनोबोधातला 30वा श्लोक आपण बघणार आहोत. समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा एक सुप्रसिद्ध श्लोक आहे. समर्थांच्या सगळ्या श्लोकामध्ये हा वारंवार म्हटला जातो. त्याचं कारण ह्याच्यामध्ये एक ठामपणाने सांगितलेलं आहे की समर्थाच्या सेवका वक्रप आहे. समर्थाचा सेवक जर आपण असू तर त्याच्याकडे वाकड्या दृष्टीनं पाहणारा असा सर्व भूमंडळी कोण आहे दाखवा. असा सर्व ह्या भूमंडळामध्ये असा कोण हे धाडस करू शकेल की समर्थांच्या सेवकाला त्रास देईल, त्याला संकटात घालील, असा कोण आहे. सेवक अनेक जण असतात, पण समर्थाचा सेवक असणं ह्याला फार महत्त्व आहे. जसं म्हटलेलं आहे, राजेयाची कांता काय भीक मागे. कांता आहे पण कुणाची? राजेयाची. मग ती काय भीक मागेल काय? तसा हा सेवक जरी असला तरी समर्थाचा सेवक आहे, त्याची काळजी समर्थाला नाही असणार. तिथं समर्थ याचा अर्थ भगवंत. जो समर्थ पुरुष आहे त्याला आपल्या सेवकाची काळजी नाही का? असं असल्यामुळे तो सेवक देखील निर्भयपणे, निर्धास्तपणे आपल्या स्वामींवर निष्ठा ठेवून वावरत असतो. जे काही कार्य समोर असेल त्याला माहिती आहे की आपल्या पाठीमागे आपले स्वामी आहेत, तेच आपल्याकडून सगळं करून घेत आहेत, असा भाव असल्यामुळे तो भ्यायला, घाबरला, कुठंतरी झाला असं होणार नाही, तो ठामपणे देईल. म्हणून समर्थाची आ सेवका वक्र पाय, वक्रदृष्टीनं पाहतोय असा सर्व भूमंडळी, सर्व जगात, तिन्ही लोकात असा कोण आहे बरं सांगा. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, ज्या भगवंताची, ज्या रामचंद्रांची लीला तिन्ही लोकात वर्णन केलेली आहे. लीला करणं आणि नुसतं जगणं ह्याच्यात फरक आहे. भगवंत लीला करतो ठरवून त्याच्या मनाप्रमाणे. आपण जे करतो त्याला लीला करतो असं म्हणता येत नाही. आपण काहीतरी करत असतो, आपल्या हातातही काही नसतं आणि काहीतरी व्याप करत असतो. आणि भगवंताचं सगळं जे काय असतं करणं त्याच्यामध्ये एक निश्चितता असते. कशासाठी आपण काय करतो आहोत हे माहिती असतं. म्हणून गोपाळकृष्णांची लीला बघितली, रामचंद्रांची लीला बघितली तर त्याचा अर्थ लक्षात येतो. राज्यावर बसायच्याऐवजी त्यांनी वनवास स्वीकारला, ह्याच्या पाठीमागं काही एक सूत्र होतं, एक कार्य होतं, म्हणून त्यांनी तो स्वीकारला. 14 वर्ष राहिले पुणे रावणासारख्या दुष्ट शत्रूंचा, असुरांचा पराभव नुसता नव्हे तर नष्ट करून त्यांनी त्या राज्यावर विभीषणाला बसवलं. त्यांना त्याच्यात काही पाहिजे होतं का असं विचारलं तर त्यांना काहीच नको असतं. जे सर्वांना देण्यासाठी जन्माला आलेले असतात त्यांना काय हवं असतं. पण ते तसे मोठे आहे ते कळायला देखील वेळ लागतो. रामचंद्र अवतारी पुरुष आहेत हे असं म्हणतात, एक 5-7 लोकांनाच फक्त माहिती होतं, बाकी कुणालाही ते कळलं नाही. तसं सर्वांच्या बाबतीत झालं. गोपाळकृष्णांच्या बाबतीत तेच झालं. हे अवतारी पुरुष आहेत, काही एका कार्यासाठी इथं अवतीर्ण झालेले आहेत हे कळणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे. पण ते कळणारे लोकही फार कमी असतात. पण इथं त्यांनी जे म्हटलं आहे, जयाची लीला, आणि ती लीला जी आहे ती ते गेल्यावर जास्त वर्णन केली जाते, ते असेपर्यंत नाही होत. संतसुद्धा असेपर्यंत ते लीलाचरित्र करत असतात, लोकांना ते ओळखत नाहीत, फारच थोडे लोक त्यांना ओळखतात. आणि ते देह ठेवून गेल्यावर मग मात्र त्यांचं नाव मोठं होतं, त्यांची समाधी ठिकाणं उभारली जातात, मग लाखो लोक तिथं जातात. पण ते असेपर्यंत जसा त्यांच्याकडून ज्ञान घ्यायला पाहिजे, भक्तीची शिकवण घ्यायला पाहिजे, जे काही शिकता येईल ते शिकायला पाहिजे, ते असताना देहाने करणारे लोक फार थोडे. म्हणून त्यांनी म्हटलंय की जयाची लीला तिन्ही लोकात वर्णन. सगळ्या संतांचं अगदी पुन्हा पुन्हा तेच मला म्हणावं असं वाटतं. ज्ञानेश्वर महाराज असेपर्यंत, पुढच्या पुढच्या काळात लोकांनी त्यांना थोडंसं ओळखलं, ज्ञानेश्वरी सांगायला लागले तेव्हा. तोपर्यंत काय झालं, किती हाल झाले त्यांचे, तुकोबांचे किती हाल झाले, त्या मनाने नाथांचे फार नाही झाले तरी, पण त्या मनाने कमी झाले असं म्हणता येईल आपल्याला. सगळ्या संतांच्या बाबतीत आपल्याला हीच गोष्ट दिसते. त्यांची जी युली आहे ती पाठीमागून वर्णन केली जाते. पण त्यांच्या बाबतीत जर ते म्हटलं तर नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आणि संत ही माझी रुपडी म्हटल्यामुळे जसे अवतारी पुरुष जन्माला आले तसे संत देखील भगवंताचेच अवतार येतात लोकांच्या उद्धारासाठी. पण त्यांच्याबद्दल देखील नंतरच कळतं, फार ते असताना कळत नाही. म्हणून या श्लोकामध्ये समर्थाच्या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोक तिनी नुपेक्षी कदा रामदासाभिमाने. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

0: सीबीएसएसच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
1: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथ भागवत,
0: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
1: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
0: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
2: नमस्कार श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. स्वागत तुमचंही मिलिंद दादा.
3: नमस्कार.
2: नमस्कार. गेल्या वेळी मुझे अपनी शरण ले लो नाथ हे गाणं तुम्ही गाऊन दाखवलं आणि त्याचा अर्थ सांगितला. ते गाणं मोठं म्हणून फक्त मुखडा आणि पहिलं कडवं आपलं झालं, पुढचीही कडवी ऐकायची आम्हाला उत्सुकता आहे. तुम्ही अर्थासकट सांगा तर त्यांनी फार वेगवेगळ्या गोष्टी माहिती होत आहे.
3: खरंय खरंय. तर मुझे अपनी शरण ले लो नाथ और कुछ ना चाहू मैं बालक तुमरो तुम मेरो तात. आता गंमत बघा की प्रत्येक कडवं काहीतरी वेगळं सांगतंय पण त्याच्यातला धागा एकच आहे. म्हणजे आपण एक माळ जी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे मणी आहेत पण एका माळेत ओवलेले आहेत. तसं प्रत्येक कडवं, प्रत्येक शब्द, प्रत्येक लाईन जी आहे ती वेगळं काहीतरी सांगते पण धागा एकच आहे.
2: वेगवेगळ्या रंगाचे मणी.
3: वा वा सुंदर. देह को समझू सब कुछ अपना, मन बुद्धि और सत्य अहम भी, नित बदले हर रूप यहाँ का, शाश्वत समझू सब भी स्वयं भी. खोल दो आंखें अंतर की और आज कहो जो सच है बात.
2: वाह

0: तर देह को समझू सब कुछ अपना, आपण या देहाला सर्वस्व समजतो. या शरीराच्या निरोगी राहण्यासाठी, ते सुंदर राहण्यासाठी, ते तरुण होण्यासाठी, कायम तरुण राहण्यासाठी आणि ते दीर्घायू होण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. मनामध्ये सतत कुठेतरी ही भीती असते की अरे आपल्याला कुठला रोग होऊ नये, म्हणून मग आपण ते शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करतो, डाएट करतो, ते शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करतो, ते सजवतो सुंदर दिसण्यासाठी, ते दीर्घायू होण्यासाठी आपण वेगवेगळ्या डाएटमधनं आपल्याला पोषण मिळेल आणि आपण आपला BMI जो आहे तो अजून तरुण राहील याच्यासाठी प्रयत्न करत असतो. जे जे काही प्रयत्न करता येतील वेगवेगळ्या पद्धतीने ते करत असतो. पण आपण हे विसरतो की त्या देहात मी जो आहे तो निरोगी आहे, तो अनंत काळापासूनचा दीर्घायू आहे, तो सुंदरच आहे, तो प्रकाशमान आहे आणि ज्ञानपूर्ण आहे. या देहाला आपण टिकवण्यासाठी आणि त्याचं अस्तित्व स्वतःबरोबर इतरांना समोर ठसवण्यासाठी म्हणून काय काय वेगळं वेगळं ज्ञान शिकतो, पाठ करतो, ते लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातनं मी कसा हुशार आहे किंवा ज्ञानी आहे असं दाखवण्याचा, प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. वाईट अर्थाने म्हणत नाही, पण समाजासमोर हे मांडण्याचा प्रयत्न करतो. तर चांगलंच आहे, आपल्याला काही ज्ञान मिळालं तर ते समाजाला देऊन समाजाचं पण उत्थान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण इथे पहिली महत्वाची गोष्ट काय की आपण देहाला मी म्हणून समजू नये, ही जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे की मी म्हणजे देह नाही. कारण मग देह नष्ट झाला की मी नष्ट होतो का? तर उत्तर नाहीये. देह बालक स्वरूपामधन तरुण स्वरूपामध्ये येतो, मध्यम वयीन स्वरूपात येतो आणि वृद्ध स्वरूपात होऊन मृत्यूला सामोरा जातो. पण या सगळ्यामध्ये माझ्या आतमध्ये जो बालक भाव आहे तो कधी नाहीसा होत नाही किंवा तारुण्य भाव नाहीसा होत नाही. मॅच्युरिटी वाढेल पण मी आहेच ही जी संकल्पना आहे ती कधी नष्ट होत नाही. पण ती आपण देहाला लावायचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा प्रॉब्लेम येतो. ते अज्ञानमूलक असल्यामुळे त्याच्यातनं भीती, दुःख, काही काळापुरतं सुख अशी सगळी गोष्ट घडते ना. कारण तारुण्य आहे तोपर्यंत सुख मिळत असतं, त्यामुळे आपण सुखी होत असतो. पण कोणी आपला अपमान केला किंवा त्या देहाला रोग जडला तर त्याच्यातनं आपल्याला दुःख निर्माण होतं. किंवा आपल्या देहाबद्दल कोणी काही कॉमेंट केली तर आपण हर्ट होतो. कारण देहाला आपण समजतोय. म्हणूनच नाथ म्हणतात की देह को समजू सब कुछ अपना, मन बुद्धी और सत्य अहम भी. मन बुद्धी अहंकार याला पण मी सत्य समजतो आणि मी म्हणजे देह, मन, बुद्धी आणि अहंकार असं मी आहे असं समजतो आणि तिथेच सगळा गोंधळ होतो. कारण मी या सगळ्याच्या पलीकडे आहे, जे बदलणार आहे, ज्याच्यात परिवर्तन प्रत्येक क्षणात होत आहे आणि जे नाहीस होणार आहे ते म्हणजे मी नाही, याला आत्मज्ञान म्हटलेलं आहे. आणि जे सतत बदलत आहे ते अज्ञान आहे. तर मन, बुद्धी, अहंकार आणि देह हे सतत बदलत आहे याची सातत्याने जाणीव मनामध्ये ठेवणं म्हणजे आत्मज्ञान जागृत ठेवणं आणि त्यानेच आपलं उत्थान होणार आहे.
1: बरोबर,
0: याची आतमध्ये कायम नोंद घेतली पाहिजे. दुसरं पुढे सांगितलं, नित्य बदले हर रूप यहा का, शाश्वत समजू सब भी स्वयं भी. सगळ्या बाह्य गोष्टी ज्या आपण डोळ्यांनी बघतो आणि आपल्या पाचही सेन्सेसनी सेन्स करत असतो, पंचतत्वांनी आपण जे सेन्स करतो ते सत्य समजतो, पण त्याचं रूप बदलतंय त्यामुळे ते शाश्वत नाहीये, अशाश्वत आहे, म्हणून ते असत्य आहे. आणि देहाला शाश्वत समजतो ते पण असत्य आहे, ते बदलत असल्यामुळे. आणि इथे नाथाना आपण विनंती करतोय, पहिल्या कडव्यामध्ये म्हणलं की ऐसी कृपा हो जाए तुम्हारी, छूट न पाए तुमरो साथ. तसं दुसऱ्या कडव्यात म्हणतोय, खोल दो आंखे अंतर की और आज कहो जो सच है बात. मला सत्याची जाणीव करून दे, अंतर चक्षु म्हणजे तिसरा नेत्र ज्याला आपण म्हणतो तो माझा उघड, आत्मज्ञानाचा चक्षु उघड आणि मला सत्य जे आहे ते तू उलगडून दाखव, म्हणजे या सगळ्या भ्रमातनं मी बाहेर पडेल आणि माझं उत्थान होईल. आपल्याला चित्रामध्ये दिसतं की शंकराचे दोन्ही डोळे अर्धोन मिलित आहेत, म्हणजे बंद आहेत, आणि तिसरा डोळा त्याच्या कपाळावरती रेखाटलेला असतो. पण प्रत्यक्षामध्ये तो भौतिक डोळा नाहीये, तो आत्मज्ञानाचा डोळा आहे, तो अंतरचक्षु आहे. पण चित्रकार किंवा शिल्पकार तो प्रतीकात्मक दाखवतात की तो आपल्या थर्ड आय चक्रामध्ये म्हणजे आज्ञा चक्रात आहे. आणि डोळ्यासारखा डोळा आहे म्हटला जातो म्हणजे कारण आपण बघतो ना, त्या बघण्यामधनं आपल्याला सगळं ज्ञान होतं. तसं ते सूक्ष्म बघणं म्हणजे तिसरा डोळा आहे आणि तो आज्ञाचक्रामध्ये असल्यामुळे तिथे तो रेखाटलेला आहे. तर त्याचं प्रतिकात्मक स्वरूप आपण बघतो आणि तो फक्त ध्यानातनं, ज्ञानातनं, समर्पणातनं गुरु आपल्या आतमध्ये जागृत करतात. तर तो तिसरा डोळा तू जागृत कर आणि मला सत्याचं ज्ञान आणि भान माझ्या आतमध्ये निर्माण कर अशी नाथ तुम्हाला मी विनंती करतोय, असं दुसरं कडवं आहे. तर एक एक पायरीनी आपण आपल्या आत्मज्ञानाच्या दिशेने या कडव्यांमधून जात असतो.
1: हो हो हो, प्रवासच आहे तो, नाही का? शब्दात मांडलेला, गीतात मांडलेला.
0: खरंय प्रवास आहे तो. तिसरं कडवं आहे, जनन मरण के बीच भरी है इम्तिहान की मैंने घड़ियां, इसके कारण सुलझेगी अब आत्मोन्नति की सारी लड़ियां, सफल जो होगे उस क्षण में बन जाओगे तुम परम पिता. मुझे अपनी शरण ले लो नाथ.

0: तर जन्म आणि मृत्यू म्हणजे जनन आणि मरण यांच्यामध्ये छोट्या छोट्या परीक्षा मोठ्या मोठ्या परीक्षांच्या अनेक क्षणांनी ते जीवन भरलेलं आणि भारलेलं आहे याची आपल्याला जाणीव नसते. त्यामुळे परीक्षा आली की आपण कन्फ्यूज होतो, गडबडतो, त्या परीक्षेमध्ये जो काही फेल्युअर किंवा सक्सेस असेल त्याने दुःखी किंवा सुखी होतो, खचून जातो, कधी डिप्रेस होतो, कधी खूप आनंदाने फुलून जातो. तर आपल्याला याची जाणीव झाली की जन्म आणि मरण ह्याच्यामध्ये मधला जो काळ आहे त्याला जीवन असं म्हटलंय आणि जीवन इज इक्वल टू परीक्षा. छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या परीक्षांचा संपूर्ण प्रवाह म्हणजे जीवन. तर मग छोट्या मोठ्या कुठल्याही परीक्षांनी घाबरून न जाता त्याला आनंदाने सामोरं जायचं, त्याचा जो काही रिझल्ट येईल त्याला सहजपणाने स्वीकारायचं, त्याचं विश्लेषण म्हणजे अनालिसिस करायचं,
1: का हरलो, का नापास झालो,
0: हो कशामुळे जिंकलो, कशामुळे हरलो याचं विश्लेषण करायचं. आणि जिंकलो असू तर तुझी कृपा आणि हारलो असेल तर तुझी इच्छा असं ते ऍक्सेप्ट करायचं आणि विश्लेषणातनं जे काही चुकलं असेल ते बरोबर करायचं आणि पुढे जायचं. ही प्रोसेस अध्यात्मामध्ये आपली जेव्हा तिसरा नेत्र किंवा चक्षू उघडण्याची प्रोसेस होते तेव्हा ही प्रोसेस पण सुरू होते. या परीक्षेला आपण शांतपणाने समजूतदारपणाने सामोरं गेलो, ते ऍक्सेप्ट केलं तर आपले आत्मोन्नतीचे सगळे लेयर्स जे आहेत ते उलगडायला सुरुवात होतात. तर हे एकमेकांच्या आतमध्ये लेयर्स असतात आणि त्याची ही एक संपूर्ण लढी.
1: हा लढी अगदी छान शब्द वापरलाय ना.
0: हो, त्या लढ्या ज्या आहेत त्या गुंडाळलेल्या असतात. जसं जसं तुम्ही ह्या जीवन नावाच्या परीक्षांचा संपूर्ण आलेख समजून घेता आणि सहजपणाने सामोरं जाता तेव्हा आत्मोन्नतीच्या सगळ्या लढ्या उलगडायला लागतात. हो की नाही? आणि सफल जो होगे उस क्षण में बन जाओगे तुम परम पिता. आत्मोन्नती झाली, आत्मज्ञान आतमध्ये जागृत झालं तर त्या क्षणी तुम्ही परम पिता या स्थितीला पोहोचता. नुसते पिता नाही तर परम पिता या स्थितीला पोहोचायचं असेल तुम्हाला तर जीवनात येणाऱ्या प्रत्येक परीक्षेच्या छोट्या मोठ्या परीक्षांच्या क्षणांना हसत हसत सामोरं जा, त्याच्यातनं मिळालेल्या दुःखाला सामोरं जा आणि सुखाला नम्रपणाने घेऊन शांतपणाने स्थित प्रज्ञतेने पुढे जा. तर अशा या दोन कडव्यातनं आपल्याला संपूर्ण जीवन कसं जगायचं याचं सार दिलेलं दिसतं. आणि जन्म आणि मृत्यू ही प्रत्येक क्षणी घडणारी घटना आहे या पृथ्वीवरती. त्यामुळे जन्म झाला म्हणजे काहीतरी खूप मोठं झालं अशी गोष्ट मनातनं काढून टाका आणि मृत्यू झाला म्हणजे खूप काहीतरी दुःखाची किंवा वाईट गोष्ट झाली हेही डोक्यातनं काढा. मधला जो काळ आहे जीवनाचा त्याच्यात तुम्ही काय विचार करता, कसं तुम्ही वर्तन करता आणि दिव्य विचारांनी दिव्य वर्तन करून तुम्ही तुमच्या अंतिम उन्नतीच्या निजधामापर्यंत पोहोचता की नाही ह्याला महत्व तिथे आपण दिलं पाहिजे. आणि त्याचा विचार आपण जेवढा जास्त करू आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करू तेव्हा आपण सफल नक्की होणार असं आपल्याला नाथ सांगतात. आणि त्याचा फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे. शब्द नुसते काहीतरी दिव्य गोष्ट सांगतात असं नाही तर प्रॅक्टिकली कसं वागायचा विचार करायचा आणि सफलता म्हणजे सक्सेस मिळवायचा याचं सोल्युशन त्यांनी आपल्याला गाण्यातनं दिलेलं दिसतं. प्रत्येक गाण्यातनं काही ना काहीतरी असं दिलेलं दिसतं आणि म्हणून हे गाणं त्या अर्थाने खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर श्रोते. हो, तसं पाहायला गेलं ना तर एकेका ओळीमध्ये चार चार पाच पाच शब्द आहेत पण केवढं गाढ ज्ञान त्याच्यामध्ये आहे आणि ते ऐकणं हा खरंच आनंदाचा अनुभव आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
3: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
2: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूयात संत कबीरांची पदरचना। संगीत आणि स्वर आहे पंडित कुमार गंधर्व यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर, आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: हे रुद्रपुत्र, शिवपुत्र, गंगागर्भ अथवा या कृत्तिकाने ज्यांचं रक्षण केलेलं आहे, अशा कार्तिकेयांचं या षष्ठी तिथी संबंधाने महात्म्य आहे. म्हणून या ब्राह्म पर्वामध्ये भगवान शिवशंकराचा हा प्रिय पुत्र आणि कार्तिकेयांचं वास्तव्य हे दक्षिण भारतामध्ये अधिक काळ झालं, दक्षिण भारतामध्ये त्यांचं अधिक काळ. आणि या संघर्षातून जे आपण या कथा ऐकतो की माता पार्वतीला प्रदक्षिणा करणं, भगवान गणेशाने पृथ्वी प्रदक्षिणा करताना मातेला प्रदक्षिणा केली, कार्तिकेय मोरावर बसून साऱ्या पृथ्वीला प्रदक्षिणा करतात, हा जो एक काही संघर्ष आहे आणि त्यातून श्रेष्ठ कोण, भक्त कोण, यामध्ये कार्तिकेय जे काही रुसलेत किंबहुना तसे नियोजन भगवान शिवशंकराचं आहे की तू दक्षिणेमध्ये जाऊन कार्य कर किंवा ते क्षेत्र तुझं आहे. यासाठी कार्तिकेय श्रीशैल्य पर्वतावर निवासासाठी आले, श्रीशैल्यला निवासाला आले. आणि मग त्यानंतर दक्षिण भारतामध्ये ज्याला द्रविड देश असंही म्हटलं जातं, अशा दक्षिणेमध्ये कार्तिकेयांची अधिक मंदिरं, अधिक उपासना सुद्धा बघायला, ज्या मानाने उत्तरेत ते नाही, उत्तरेत तितकं बघायला मिळत नाही. त्या विविध अवतारांच्या कथा रहस्य तसंच आहे की उत्तरेमध्ये किंवा चारच प्रांतामध्ये दत्त उपासना अधिक बघायला मिळते, इतर ठिकाणी दत्त अवतारासंबंधाने काही बघायला मिळत नाही. तसं महाराष्ट्र, कर्नाटक किंवा आंध्र, मध्य प्रदेश किंवा अगदी पाचवा प्रांत म्हणून गुजरात जरी म्हटला तरी एवढ्याच परिसरामध्ये दत्त उपासना जशी अधिक बघायला मिळते, दत्तक्षेत्र आहेत. पंजाबमध्ये गेलो किंवा जम्मू काश्मीरला गेलो अथवा बंगालमध्ये गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला भगवान दत्तात्रयासंबंधाने स्थान बघायला मिळत नाही. तसं दक्षिण भारतामध्ये कार्तिकेयांची स्थानं निर्माण झाली, याला ही सगळी पूर्व परंपरा हा इतिहास कारणीभूत आहे. आणि षष्ठी तिथी त्यांना अतिशय प्रिय असणारी, ज्या दिवशी कार्तिकेयांची उपासना करणारा विशेषतः राजकीय व्यक्ती जर असेल तर ते की ज्यांना राज्य प्राप्त करणं, युद्धात विजय मिळवणं, अक्षरशः निवडणुकीत काय विजय मिळवायचा असं ना, तरीसुद्धा कार्तिकेयांचं जर कृपा झाली ना तर त्यांना निश्चित राज्यच्युत झालेल्या व्यक्तीला राज्य प्राप्त होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात जे निवडणुकांमध्ये हरले असेल त्यांनी कार्तिकेयांची भक्ती करायला हरकत नाही, म्हणजे त्यांना निवडणुका जिंकायची संधी असते. इथं हे असं महर्षी सुमंतांचं वाक्य आहे, काय माझं वाक्य नाही, की त्यांचं वाक्य आहे. आणि कार्तिकेय म्हणजे भगवान शिवशंकराचं स्वरूप आहे, कार्तिकेय हे शिवशंकराचं स्वरूपच आहे. देवसेनेचे ते सेनापती आहेत, अधिपती आहेत त्यांनाही. म्हणून या षष्ठी तिथीच्या निमित्ताने काय फलश्रुती प्राप्त होते तर राजभोग, पराक्रम, बल या सगळ्या गोष्टी प्राप्त. जसं गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बुद्धी, विघ्नांचा विनाश, पंचमी नागांच्या दृष्टीने सुद्धा जी काही एक सुरक्षितता आहे, तर षष्ठी तिथी ही राजभोग म्हणा, बल, पराक्रम इत्यादी किंवा जे राज ऐश्वर, लक्ष्मी प्राप्त होणं आहे ते या निमित्ताने होतं. सूर्याच्या उत्पत्तीचा विषय, सूर्य या नावामध्येच गोष्टी आलेल्या आहेत. जसं सूर्य जो तेजस्वी, विद्वान किंवा पंडित अशा अर्थाने त्या सूर्य या नामाचे अर्थ होतात, वेगवेगळे अनेक अर्थ होतात सूर्य या नामाचे, की सूर्य म्हणजे विद्वान, सूर्य म्हणजे पंडित, सूर्य म्हणजे तेजस्वी, असे विविध जे अर्थ आहेत. तसा हा सूर्य निर्माण झाला तो या विश्वाची जेव्हा निर्मिती झाली आहे, या विश्वामधलं सर्वात प्राचीन, सर्वात मूळ स्वरूप जे म्हटलंय ते म्हणजे नाद ओंकार. सर्वात प्रारंभ आहे तो त्या मूल तत्वापासून नादाचा विषय आहे, ओंकाराचा विषय. आदिरूप ते आहे, त्या ओंकाराला म्हटलंच की नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, म्हणजे आदिरूप आहे ओंकार, त्यापेक्षा अधिक काही नाही. आणि अशा या नादाच्या निमित्तानेच जसा नाद निर्माण झाला, त्या नादाच्याच वेळेला ओंकारातून प्रथमतः अतिशय विशेष असं तेज प्रगट झालं. नाद जसा निर्माण झाला तसं तेजही प्रगट झालं. आपण दोन्ही गोष्टी आकाशामध्ये अनुभवतो. मेघांचा जेव्हा टक्कर होते तेव्हा नादही निर्माण होतो आणि तेजही निर्माण होतो. नाद आणि तेज दोन्ही एका वेळा निर्माण होऊ शकतात की नाही याला आज सुद्धा आपण पुरावा देऊ शकतो की आकाशात मेघांचं घर्षण झालं की नादही निर्माण होतो आणि तेजही निर्माण होतो. कारण घर्षण झालं नादही निर्माण होणार, घर्षण झालं की तेजही निर्माण होणार. तर विश्वाचा कुठे स्फोट होऊन विश्वनिर्मिती झालेली नाही की कुठला स्फोट होऊन निर्मिती झाली वगैरे हा विषय जो शास्त्रज्ञांच्याद्वारे मांडला जातो त्याला पुराणांनी मान्यता दिलेली नाही किंवा तसा नाही विषय. कुठे स्फोट होऊन निर्मिती, कारण स्फोटातून निर्मिती होतच नाही मुळात. स्फोटातून विध्वंस होतो, निर्मिती होत नाही. कुठे बॉम्बस्फोट झाला आणि काही नवीन निर्माण झाला असं कधी होत नाही. आणि स्फोटातून विध्वंस होत, त्याला स्फोट म्हणण्यापेक्षा एकातून अनेक निर्माण होणं, विभाजन होणं असं म्हणणं ठीक आहे. एक वेळ एकोहम बहुश्याम, एकातून अनेक होणं ही गोष्ट निश्चित आहे. पण स्फोट म्हणणं अतिशय चुकीची गोष्ट आहे की एक अणू आहे, त्या अणूचे दोन अणू झाले, दोनाचे तीन झाले, तीनाचे चार झालेत. एकातून अनेक निर्माण होणं हे विज्ञान आहे आणि हे अध्यात्म सुद्धा आहे. अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही गोष्टी की एकातून अनेक निर्माण होऊ शकतात. तसं ओंकार हा नाद आणि त्या नादाच्याच वेळेला एकाच वेळेला तेजही निर्माण झालंय, प्रचंड तेज निर्माण झालंय. ती सर्वात पहिली ती सूर्याची निर्मिती आहे. सर्वात प्रचंड जे निर्माण झालेलं तेज आहे ते आहे, त्याला आदि तेज म्हटलं म्हणून त्याला आदित्य असे म्हणतात. हे आदि तेज आहे, सर्वात प्रथम तेज आहे, आदित्य असं म्हटलंय. त्या आदि तेजाच्या सुद्धा तीन आभा, जसं प्रात मध्य आणि सायम, तिन्ही जसं म्हणतात तीनही वेदांच्या आभा जणू ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद, तीनही वेदांचे असणारे आभा दिसते. हे प्रचंड तेज जेव्हा हे तेज निर्माण झालेलं आहे या विश्वामध्ये, तो नाद आणि हे तेज, तेव्हा त्या तेजाला धारण करणं, तेजाला सहन करणं अशक्य आहे. या प्रचंड तेजाला सहन करणं अशक्य, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जरी आकाशात वीज निर्मिती झाली तरी ती वीज साठवून ठेवण्याची क्षमता मानवाची नाही अशी सुद्धा गोष्ट आहे. आणि तसं जर झालं तरी विजेचा तुटवडा होणार नाही. त्यामुळे आकाशात निर्माण झालेली वीज साठवण्याची, कंडेन्स करण्याची जर क्षमता निर्माण झाली तर ती वीज साठवली तर वर्ष काय अनेक वर्ष पुरवू शकते. पण त्याची दाहकता एवढी आहे की जे साठवण्यासाठी निर्माण केलं जाईल ते तर नष्ट होईलच होईल, कारण त्याची क्षमता किती आहे. तशीच गोष्ट त्या प्रथम तेजाची आहे, महत् तेज आहे, महत् तेज. आणि त्या तेजाला कोणीही सहन करू शकत नाही. तेव्हा कालांतराने सृष्टी निर्मितीसाठी जेव्हा ब्रह्मदेवाची निर्मिती झालेली आहे तेव्हा त्या ब्रह्मदेवाने या तेजाची प्रार्थना केलेली आहे. तेजाला थोडंसं आपलं स्वतःचं स्वरूप मर्यादित करण्यासम, हा जो महासूर्य आहे त्या महासूर्याला आपलं तेज कमी करण्याची प्रार्थना केली. तेव्हा त्या महातेजातून आज ज्या सूर्याचं दर्शन होतं त्या सूर्याची निर्मिती कशी झाली महातेजातून. मग कालांतराने त्याच तेजाने अवतार धारण करण्याचा जो विषय आहे, अवतार शब्दाचाच अर्थ आहे की अवत्रु खाली येणे, महत् स्वरूपापासून लघुस्वरूपाकडे येणे याला अवतार म्हटलंय. की भगवान विष्णू कृष्णरूप धारण करतात म्हणजे काय करतात, ते महत् स्वरूपापासून लघुस्वरूपाकडे येतात. तशीच गोष्ट आहे की त्या महासूर्यापासून एक लहान सूर्य किंवा आज ज्या सूर्याचं दर्शन होत आहे त्या सूर्यामध्ये त्याचं परिवर्तन होण्याच्या दृष्टीने. पुढे जेव्हा सृष्टीचा विकास सुरू झालेला आहे त्या सृष्टीच्या विकासामध्ये ब्रह्मदेव पुत्र मरीची आहेत आणि मरीची पुत्र आहे कश्यप, कश्यपांची पत्नी आदिती आहे. तर ह्या आदितीच्या उदरी हे तेज पुन्हा लघुस्वरूपामध्ये प्रकट होण्याच्या दृष्टीने आलेला आहे. कश्यप आदितींच्याकडे आदितीच्या गर्भामध्ये हे तेज आलेलं आहे. त्या तेजाने प्रगट व्हायचं ठरवलंय सूर्य या रूपामध्ये. त्यावेळेला आदिती ही आशयाची सात्विक प्रवृत्तीची आहे. ती वारंवार उपोषण करते, स्वतःच्या शरीराला क्लेश देते. साहजिक तिचा जो गर्भ आहे तो नीट वाढतच नाही, त्या गर्भाची प्रगती होत नाही, त्याला जन्माला येण्यासारखं पोषक वातावरण निर्माण होत नाहीये. तेव्हा कश्यप तिला म्हणत आहेत की हे आदिती, तुला असं करण्याचं कारण काय? या गर्भाला प्रगट न होऊ देण्यासाठी तू असं का वागतेस? आदितीला महर्षी कश्यप म्हणतात. तेव्हा शेवटी हे जे शिशुरूप निर्माण होतं किंवा एक विशेष असं अंड निर्माण झालंय, आदितीने तेजोमय अंड जे आहे त्यामध्ये एक छोटासा शिशू आहे, तेजस्वी आहे. अंड स्वरूप त्याच्या होती असणारं जे सोनेरी कवच आहे आणि त्यामध्ये असणारा हा लहानसा शिशू आहे, हे आदिती समोर प्रगट झालंय. प्रगट शब्द वापरलाय, जन्माला आलं असं म्हणणं नाही, प्रगट झालेला आहे. सूर्याचा तो अवतार, सूर्याचं ते प्रगटीकरण. त्यावरून कश्यप ऋषी त्याच्याकडे बघताय, म्हणतायत बघ, तू ज्याला मारण्याचा प्रयत्न करत होती किंवा ज्याने जन्माला येऊ नये असं तुला वाटत होतं म्हणून ती तू उपवास तपास करते, उपोषण करते, शरीराला क्लेश देत होतीस, तरीही जे अंड प्रगट झालं ज्याला तू मारण्याचा प्रयत्न करत होतीस, मारितम अंडम इदम मारतंडम, ज्याला मारण्याचा तू प्रयत्न करत होतीस तरीही ते प्रगट झालेलं आहे म्हणून तू मारतंड असं नामकरण त्याचं झालं. तो सूर्य जन्माला आलेला आहे आणि आदितीचा पुत्र म्हणून सुद्धा, ज्याला विवस्वान असंही म्हणतात, आदित्यही म्हटलं त्याला, मारतंडही असं म्हटलं, सूर्य हे त्याचं नाम आहे. असं सूर्याच्या उत्पत्तीचा विषय मांडलेला आहे, याही ठिकाणी मांडला आहे, मार्कंड पुराणात सुद्धा मांडलेला आहे की सूर्याचं प्रथम स्वरूप म्हणजे महतेज आणि त्या महातेजातून आज जे अनुभवतोय असं त्यापैकी एक असणारं सूर्यस्वरूप. आज जे स्वरूप आहे त्याप्रमाणे आणखी इतर 11 स्वरूप सुद्धा आहेत असंही वर्णन आहे की 12 आदित्य म्हटले आहे. आज जे सूर्याचं दर्शन होतं त्यापैकी एक आहे, पण सृष्टीमध्ये अजूनही तसे आदित्य आहेत असंही म्हटलेलं आहे. 12 आदित्य. पुढे या सूर्याला देवत्व जे दिलेलं आहे, देवत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्या देवत्वाच्या दृष्टीने त्याचा परिवार सुद्धा सांगितलेला आहे की सूर्याची पत्नी संज्ञा आहे जी विश्वकर्माची कन्या आहे आणि तिलाच सूर्याचं तेज काही सहन होईना. आपल्या पतीचं तेज काही सहन होईना, इतका तेजस्वी असणारा पती की त्याच्या जवळपास सुद्धा राहणं तिला कठीण होतंय. ज्याचा विवाह झाला त्याच्याबरोबर संसार करायचा पण त्याच्या जवळपासही फिरकू शकत नाही, इतकं त्याचं तेज आहे. म्हणून अजून त्याचं तेज कमी करणं विश्वकर्माच्याही निमित्ताने त्याचं तेज कमी करणं झालं. तरीही त्या संज्ञेला जे अपत्य प्राप्त झालेले आहेत, यम आणि यमुना हे संज्ञेचे अपत्य आहेत, सूर्याची जी पत्नी आहे संज्ञा, यम आणि यमुना. त्यानंतर हीच संज्ञा पतीचं आपलं हे तेज सहन होत नाही म्हणून पुन्हा आपलीच प्रतिकृती निर्माण केलेली आहे, जिला छाया असं म्हटलं, आपल्याप्रमाणेच असणारी म्हणूनच ती छाया, तिला तिथं ठेवून ती निघून गेली आहे. तेव्हा त्या छायेलाही अपत्य प्राप्त झालेले आहे. ती छाया सुद्धा ओळखताही येत नाही की संज्ञा खरी की छाया नेमकी कोण आहे. त्या छायेलाही जे अपत्य प्राप्त झाले होते त्यामध्ये सावर्णी आहे, शनी आहे आणि तपती नावाची कन्या आहे, अशी अपत्य त्यावेळेला होती. आणि त्यानंतर संज्ञेला जी प्राप्त झालेली अपत्य आहे त्यामध्ये अश्विनी कुमार दोन आहे, जे अश्विनी रूपामध्ये असताना त्यांची नाव आहे नासत्य आणि दस्त्र, अशी ही सूर्याच्या परिवारासंबंधाने हा विषय मांडलेला आहे. आणखी यातला भाग थोडासा पुढे पाहू. पण सूर्यपरिवार, सूर्यनिर्मिती हा मुद्दा या ठिकाणी झाला. आणि हे जे काय आहे, सूर्याची निर्मिती, सूर्याचा आविर्भाव हा सप्तमी तिथीला, म्हणजेच माघ शुद्ध सप्तमी रथ सप्तमी हा दिवस आहे. सूर्याच्या निर्मितीचा, प्रगटीकरणाचा दिवस आहे. त्यावेळेला पुढे विषय जो चाललेला आहे, यात शतानिक आणखी विचारत आहे की सूर्यासंबंधाने महात्म्य मला सांगा. त्यावर सुमंत महर्षी सांगतात की सूर्यनारायणाचं हे महात्म्य सांगत असताना एक संवाद जो घडलाय तोही तुला मी त्याद्वारे ऐकवतो. भगवान श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांचा पुत्र आहे सांब, जांबवतीपासून झालेला जो पुत्र आहे सांब, सांबसुद्धा सूर्यभक्त म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. त्या श्रीकृष्ण आणि सांब यांच्यातला हा संवाद सांगितला. सांब आपल्या पित्याला, भगवान श्रीकृष्णांना म्हणतोय की हे पिताश्री, जगातलं हे जे दुःख बघितलं की मला मोठं वाईट वाटत, की कोणी रोगी बघितले, कोणी व्याधीग्रस्त बघितले, त्यांच्या या शारीरिक पीडा, मानसिक पीडा बघितला की मला मोठं वाईट वाटतं. याच्यावर काही उपाय, काही मार्ग की यांच्या शारीरिक पीडा, रोग व्याधी कमी व्हाव्यात, असे काहीतरी उपाय असतील की, जसं औषधी उपाय आहेत तसे अन्य काही उपाय असतील की त्यांना लवकर त्यातून मुक्तता प्राप्त होईल. त्यावर भगवान श्रीकृष्ण असं सांगतात की या शारीरिक व्याधी, रोग व्याधींपासून मुक्तता मिळवण्यासाठी शरीरामध्ये असणाऱ्या किंवा या विश्वामध्ये असणाऱ्या देवतांची कृपा, प्रसन्नता प्राप्त करणं हा सुद्धा त्यातला एक मार्ग आहे. औषधी हा जसा एक मार्ग आहे, तसं देवतांची कृपा हा एक मार्ग आहे. आणि देवता ज्या आहेत, तीनही दृष्टीने सांगितल्या आहेत, तीनही प्रमाण आहेत की देवता आहेत की नाही. यावेळेला सांबाने लगेच प्रश्न उपस्थित केला. सांब म्हणतोय की पिताश्री, कोणी म्हणतात देव आहेत, कोणी म्हणता नाहीत, देवता आहेत. अर्थात आजच असे प्रश्न विचारणारे लोक असतात असं नाही की देव आहेत की नाही, देवता आहेत की नाही. तेव्हाही श्रीकृष्णांचाही मुलगा श्रीकृष्णांना विचारतोय, प्रत्यक्ष देव समोर असताना विचारतो म्हणजे काय म्हणावं, श्रीकृष्ण समोर आहेत तरी विचारतोय की देवता आहेत की नाही असं लोक म्हणतात, तुमचं काय मत आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतायत की हे सांब, अर्थात सांब हा पुत्र भगवान श्रीकृष्णांना जो प्राप्त झाला तो शिवशंकराच्या कृपेने झाला. जांबवतीला पुत्र भावा म्हणून स्वतः श्रीकृष्णांनी शिव उपासना केली. हरिवंशामध्ये याचा उल्लेख आहे. श्रीकृष्णांनी उपासना केली तेव्हा सांब हा पुत्र जन्माला आला. अर्थात सांब तो विनाशासाठीच जन्माला आला, विनाश करण्यासाठी. जे शिवशंकराचं संहारक असं स्वरूप आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की देवतांच्या अस्तित्वासंबंधाने तीन प्रमाण आहेत. देवता आहेत की नाही यासाठी तीन प्रमाण आहेत. पहिलं प्रमाण आगम प्रमाण, दुसरं प्रमाण अनुमान प्रमाण, आणि तिसरं प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण. नेहमी ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा किंवा ईश्वरी संदर्भात, ईश्वरी स्वरूपासंबंधात तीन प्रमाण सांगितली आहेत की, अर्थात काही ठिकाणी चारही प्रमाणं मानली आहेत, प्रत्यक्ष, ऐतिह्य, अनुमान, श्रुती, असे चारही प्रमाण सांगितले. इथे तीनही प्रमाण म्हटले की आगम प्रणाम प्रमाण, अनुमान प्रमाण, आणि असणारं प्रत्यक्ष प्रमाण. काही गोष्टी या प्रत्यक्ष सिद्ध करता येतात, काही गोष्टी अनुमानाद्वारे सिद्ध करता येतात. केवळ अनुमान करावं लागतं, ते अप्रत्यक्ष काही तसं दर्शवता येत नाही, पण अनुमान करावं लागतं की नाही असं असं आहे अंदाजाने. आता एखाद्या व्यक्तीला झालेला आनंद, एखाद्या व्यक्तीला झालेला दुःख जे आहे ते किती प्रमाणात आहे हे काही किलोच्या वजनाच्या कुठल्या भाषेत बोलता येत नाही की हे किती दुःख आहे, किती आनंद आहे. त्याचं केवळ अनुमान करावं लागतं की या व्यक्तीला आनंद किती झाला आहे, या व्यक्तीला दुःख किती झालेलं आहे, यासंबंधी फक्त मनात अनुमान करावं लागतं. किंवा अगदी सूर्य चंद्राचं, पृथ्वी चंद्राचं असणारं अंतर अनुमान प्रमाण मानावं लागतं की पृथ्वीपासून सूर्य इतक्या इतक्या मैलावरती लांब आहे. आता कोणी पृथ्वीपासून एक दोरी पकडली आणि सूर्यापर्यंत पोहोचला आहे इतकी लांब दोरी आणि हे मोजली इतकं अंतर झालेलं आहे असं कोणी म्हणू शकणार नाही, कारण ते अनुमान प्रमाण आहे. प्रकाश यायला जसा वेळ लागतो त्या वेळाच्या त्या अंतरानुसार एक अनुमान मांडलेलं आहे की इतकं असं आहे. म्हणून काही ठिकाणी अनुमान प्रमाण आहे, काही ठिकाणी प्रत्यक्ष प्रमाण आहे, काही ठिकाणी आगम वेदांनी सांगितलंय श्रुती प्रामाण्य. वेदांनी त्यावरती अधिकार वाणीने सांगितले. काही गोष्टी जसं मोठ्या माणसांनी सांगितलेल्या असतात त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मोठी माणसं सांगतात म्हणून, कारण ते म्हणतात आमच्या उगीच पांढरे झाले नाहीत, की आम्ही इतका अनुभव घेतला आहे, इतके पावसाळे बघितले म्हणून सांगतोय की बाबा रे असं असं असतं. ते हे प्रमाण कुठलं आहे, ते त्यांच्या शब्दाला प्रामाण्य, शब्द प्रामाण्य किंवा श्रुती वेद प्रामाण्य. म्हणून वेदांनी सुद्धा सांगितलं देवता आहेत, अनुमान प्रमाण सुद्धा सांगतं देवता आहेत, आणि प्रत्यक्ष प्रमाण सुद्धा काही काही देवतांच्या बाबतीत आहे, प्रत्यक्ष प्रमाण सुद्धा आहे. याकरता जसं हे शंका घेणारे जे असे असतात म्हणून प्रमाण सांगताना काही गोष्टी अनुमानाने जसं मानायच्या आहेत, काही नुसतं शब्दावर विश्वास ठेवून मानायचा आहे. की उदाहरणार्थ विष प्यायल्याने माणूस मरतो, या गोष्टीवरती माणसाला विश्वास ठेवावाच लागतो. नाही म्हणे याचं प्रमाण द्या पिऊन बघ, प्रमाण द्या पिऊन बघ, कारण त्यावरती विश्वास ठेवावा लागतो अशी काही गोष्टी आहेत. पण ही प्रमाण दिलेली आहे. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की प्रत्यक्ष प्रमाण आणि प्रत्यक्ष देवता सुद्धा आहेत. प्रत्यक्ष सुद्धा देवता दिसतात किंवा दर्शन ज्यांचं आहे, अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष सुद्धा. काही देवता ज्या आहेत त्या अप्रत्यक्ष आहेत, दिसत नाही. काही देवता प्रत्यक्ष आहेत ज्यांचं नित्य दर्शन होतं. फक्त त्या देव जसं आणि माणसाची बुद्धी अशी मोठी विचित्र आहे की जे रोज दर्शन देतात त्यांना देव म्हणायला तयार नाही, जे दर्शन देत नाही त्यांना देव आहे का, देव आहे का, देव आहे का म्हणून तो प्रश्न विचारत सुटतो. असं असतंच नाही, तर रोज जो माणूस भेटतो त्याची किंमत त्याला नसते. तसं रोज जे दर्शन देत आहेत पण त्यांना तसं स्वरूप दिसत नसल्याने, कारण देव म्हटलं की त्याला असं दिसलं पाहिजे, डोक्यावर मुकुट घातलाय, मग त्याच्या हातामध्ये शस्त्र वगैरे पाहिजेत, तर तो देव झाला. आपल्याकडे सूर्य चंद्र इत्यादिकांना देव म्हणण्याचं कारण सुद्धा तेच आहे. आणि इथंच मतभेद निर्माण होतो किंवा इथंच थोडासा गैरसमज निर्माण होतो की सूर्याला देव कसं म्हणता, चंद्राला देव कसं म्हणता, या ग्रहांना देव कसं म्हणता. कारण देव ही एक संकल्पना आमच्या डोक्यात अशी पक्की बनलेली असते की देव म्हणजे असं फक्त मूर्ती असली की देव, अशी मूर्ती असली की देव, अशी मूर्ती असली की देव असं म्हणणं. म्हणून इथंच जी अपूर्णता सांगितली आहे ते माणसाचं अज्ञान म्हटलं की यालाच देव असं नव्हे. तर ह्या प्रत्यक्ष देवता अप्रत्यक्ष देवता दोन्ही गोष्टी सांगितल्या.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ गावात कुठेही हिंडत राहायचे, कुठेही बसायचे। त्यांना राजाचा राजवाडा काय आणि एखाद्या भक्ताची चंद्रमौळी झोपडी काय, दोन्ही सारखंच वाटायचं। स्वामी समर्थांची स्वारी एके दिवशी सकाळीच राजवाड्यात आली। देवघरात देवाच्या पूजेची तयारी चालू होती। स्वामींना पाहून राजेसाहेब उठले, स्वामींच्या पाया पडले। स्वामींना घेऊन राजेसाहेब देवघरासमोरच्या प्रशस्त झोपाळ्याशी आले आणि म्हणाले, स्वामी आपण झोपाळ्यावर बसा, तोवर मी देवपूजा आटपतो। प्रत्यक्ष भगवंत घरी आला आहे तर आपण त्याचीच पूजा करावी हे काही राजेसाहेबांच्या लक्षात आलं नाही। स्वामी निवांतपणे झोपाळ्यावर झोके घेत बसले। राजेसाहेबांचा एक ब्राह्मण सेवक तिथे गंध उगाळत बसला होता। गंध तर खूप उगाळून झालं होतं, तरीही त्याचं गंध उगाळणं चालूच होतं। इतक्यात काय झालं तर एक उंदीर तिथे कडमडू लागला। राजेसाहेबांच्या देवपूजेत व्यत्यय येऊ लागला। म्हणून सेवकाने काय केलं तर हातातलं चंदनाचं खोड उंदराच्या दिशेने बरोबर भिरकावलं। उंदराला खोड लागलं आणि उंदीर तात्काळ गतप्राण झाला। आश्चर्य म्हणजे खोडाला उगाळलेल्या चंदनाचा जो लेप लागला होता तो उंदराला लागला। स्वामी ही गंमत पाहत होते। राजाने त्या मेलेल्या उंदराकडे पाहिलं आणि एका सेवकाला तो मेलेला उंदीर बाहेर नेऊन टाकायला सांगितलं। सेवकाने उंदराला उचललं आणि तो जायला निघाला। तेव्हा स्वामींनी सेवकाला सांगितलं, अरे तो उंदीर इकडे आण। सेवकाने तो उंदीर स्वामींजवळ ठेवला। राजा पाहू लागला। स्वामी म्हणाले, उंदरा तुला लागला आहे काय रे? असं म्हणत स्वामींनी उंदरावरून हात फिरवला तो काय आश्चर्य। उंदराने स्वामींकडे पाहिलं, पाठीमागच्या दोन पायांवर तो उभा राहिला, पुढचे दोन पाय नमस्कारासारखे जुळवले, डोकं खाली टेकवलं आणि तुरू तुरू स्वामींपुढून निघून गेला। राजाला हा स्वामींचा चमत्कार पाहून मोठं आश्चर्य वाटलं। स्वामी म्हणाले, तू आता गणपतीची पूजा करतो आहेस, उंदीर हे गणपतीचं वाहन आहे हे तुझ्या लक्षात कसं येत नाही? राजाला अपराध्यासारखं वाटलं। समोर भगवंत बसला आहे ह्याची राजाला जाणीव झाली आणि राजा शर्मिंदा झाला। स्वामींच्या अवतारी स्वरूपाची त्याला तात्काळ कल्पना आली। त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, नाम हेच भगवंताचं स्वरूप आहे हे लक्षात ठेवून संपूर्ण आयुष्य फक्त नामसाधनेत घालवा। देवपूजेपेक्षा नामसाधना अधिक सोपी आणि प्रभावी आहे, कारण नामातच भगवंत दडलेला आहे। नाम जेवढं वाढत जातं तसतसा भगवंत तुमच्या समोर प्रकट होत जातो, साकार होत जातो। आणखी एक सांगतो, भगवंताला भेटायची जेव्हा जेव्हा उत्कट इच्छा होईल तेव्हा संतांना शरण जा।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.